प्रवीण दवणे यांचं गीत अजित खडकडे यांनी गायलं होतं. संगीतकार नंदू होनप. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी आणि न्यूज ऑन AIR यावर ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 6 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झालेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग भैरव बहार.

हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा आणि मुख्य गायक होते रामदास कामत. भक्ती संगीत आपण ऐकत आहोत मंगल प्रभाती या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

गोविंद पोवळे आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं श्रीधर भास्कर वेर्णेकर यांचं आणि संगीत दिलं होतं यशवंत देवी यांनी.

समूह स्वरातलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांचं संगीत कानुघोष. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आता ऐकूया जगूया आनंदी. श्रोते हो, इतरांचं जगणं आनंदी व्हावं यासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती देणारे युगपुरुष ठरतात. याच मालिकेतलं अग्रक्रमांचं एक नाव छत्रपती शिवाजी महाराज. दिनांक 6 जून 1674 श्री शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. 4 पातशाह्या इंग्रज, पोर्तुगीज, डच उरावर भाले रोवून उभे असताना शिवाजी महाराज छत्रपती झाले. गोष्ट असामान्य झाली. केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड भारताचं स्फूर्तिस्थान श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज. श्रोते हो, ज्या एका घटनेनं केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा इतिहास बदलला, ती घटना म्हणजे 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक.

हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाब आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी सारखंच नोंदवलं गेलं. प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस किमान तापमान. कुलाबा 28, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा उपलब्ध नाही. सांताक्रूजची नोंद आहे 77%.

0: महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरच्या मच्छीमार बांधवांकरता इशारा हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. सोमालियाची किनारपट्टी तसंच नैऋत्य अरबी समुद्रात 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. मंजिष्ठ या औषधी वनस्पतीची लागवड. 7:15 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य भाग 2. तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी. परिसर 6:50 आणि पुन्हा 2:10 जैविक तालबद्धता भाग 2. लेखिका कौमुदी जमखिंडीकर. 7:00 आणि पुन्हा 1:55 ऐसी अक्षरे रसिके. साहित्य ते सिनेमा या मालेत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखोलास. 7:40 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 27 9:00 लेखक नितीन साळुंखे. 9:30 स्वरांजली. कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप. संगीतकार आशुतोष कुलकर्णी आणि गायक आहेत सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वनिता मंडळ कार्यक्रमात 12:12 प्लास्टिक मुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची मुलाखत. 12:45 निरंतर स्वरलहरी लोककला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. आकाशवाणी पुणे केंद्रावरून 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. युववाणी 5:30 युवा मार्गदर्शन या सदरात 12वीनंतर कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी प्राध्यापक निलेश सदार यांचं मार्गदर्शन. संस्कृतवाणी 6:30 पर्यावरण आणि मानव याविषयी रेखा मेंदुरवार यांचं संस्कृतमधून भाषण आणि जयश्री बोरकुटे यांचं संस्कृतमधून भाषण विषय विद्यार्थी आणि पर्यावरण. वृत्तविशेष 7:15 माझं आवार माझं शिवार शेळीपालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश गांगुर्डे यांचं गायन. शास्त्रीय संगीत 10:30 विवेक नवरे यांचं सरोदवादन राग नटभैरव. नलिनी दिनेश यांचं कर्नाटकी शैलीतील गायन. 2:30 राग सरस्वती आणि शंकराभरणम. मंगला वैद्यनाथन यांचं कर्नाटकी शैलीतील व्हायोलिनवादन राग चारुकेशी सारंगा सिंधू नाम क्रिया. 5:02 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया मंजिष्ठ या औषधी वनस्पतीची लागवड याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. मंजिष्ठ ही एक बहुवार्षिक वेल असून जंगलात झाडावरून खाली लोंबकळताना पाहायला मिळते. खोड लवचिक चौधारी आणि पेऱ्यावर फुगीर असतं. प्रत्येक जोडावर 4 पानांचं मंडल असतं. 4 पानापैकी 2 पानं मोठी आणि 2 लहान असतात. पानं खडबडीत त्रिकोणी आणि लांब दांड्याची असतात. पानांच्या देठावर शिरावर आणि कडांवर काटेरी लव असते. फुलं हिरव्या रंगाची आणि लहान असतात. फळं वाटोळी चकचकीत पिकल्यावर किरमिजी काळसर रंगाची आणि आतमध्ये लाल रंगाचं एकच बी असतं. या झाडाची मुळं मांसल असतात. सर्व प्रकारची जमीन आणि हवामान या पिकाला उपयुक्त असतं. थोडा जास्त पाऊस आणि जास्त आर्द्रता या पिकास चांगली मानवते. मंजिष्ठाची लागवड बियाण्यापासून तसंच मुख्य मुळांपासून निघणाऱ्या

0: फुटव्यांपासून करतात. जून महिन्यात 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. या खड्ड्यामध्ये अर्धा गमेलं शेणखत, कुजलेला पालापाचोळा आणि बारीक माती भरावी. जून महिन्यात बी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये लावावं. 6 ते 8 दिवसांनी बी अंकुरण होतं. गरजेप्रमाणे त्याला पाणी द्यावं. जुलै महिन्याच्या शेवटी रोपं शेतामध्ये पुनर्लागवडीसाठी तयार झालेली असतात. वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे मांडव तयार करून आधार द्यावा. झाडाला फळं धरल्यावर पक्व झालेली पानं तोडून सावलीमध्ये वाळवावी. फळं पिकल्यानंतर त्याची काढणी करावी. फळापासून बी वेगळं करावं. जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावर वेलाची छाटणी करावी. सावलीमध्ये वाळवून पानं वेगळी करावीत. वेलाच्या बुंध्याशी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रतिवेल 25 ग्रॅम नत्र द्यावं. याप्रमाणे 4 ते 5 वर्षापर्यंत करावं. 5व्या वर्षी झाडाचं मुख्य मूळ खोदून काढावं आणि सावलीमध्ये वाळवावं. प्रथम वर्षी वाळलेल्या पानांचं 200 ते 250 किलो, दुसऱ्या वर्षापासून 350 ते 400 किलो उत्पादन मिळतं. तसंच बियांचं उत्पादन 150 ते 160 किलोच्या दरम्यान मिळतं. मुळांचं उत्पादन 230 ते 250 किलो मिळतं. बी आणि मुळामध्ये मंजिष्ठिन हे ग्लुकोसाइड मुख्य घटक असतात. याशिवाय रुबिन, रुबीआयडीन, रुबीरिथ्रिक ॲसिड, परपुरिन, ॲलिझारिन हे अल्कोलाइड्स आणि प्युडोपरपुरिन हे संत्र्याच्या रंगाचं आणि झॅथोपरपुरिन हे पिवळ्या रंगाचं रंगद्रव्य असतं. मंजिष्ठाच्या पानांचा उपयोग कावीळ, कातडीवरील काळे डाग, सूज, घामाचं प्रमाण कमी करण्यासाठी औषधी निर्मितीमध्ये होतो. बी आणि मुळांचा उपयोग चेहऱ्यावर, त्वचेवर लेप देण्यासाठी, जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी, त्वचारोग अशा अनेक विकारावरील औषध निर्मितीसाठी होतो.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण मंजिष्ठ या औषधी वनस्पतीची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. माहितीचं वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7:15 या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, न्यूमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्यूमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपॅटायटिस बी अशा विविध लसी

0: जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवून न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषत स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो.

0: कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 च्या सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नावच तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
4: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात राज्यस्य सूरत नगरे 18,000 कोटि रूप्यकाधिक मूल्यानां मार्ग विद्युतः अथ च औद्योगिक विकास परियोजनानां शुभारम्भं विहितवान्. सः आदौ हजीरा क्षेत्रं गत्वा औद्योगिकाधारभूत संरचना कार्याणां समीक्षां विहितवान्, सहैव जनसभामपि सम्बोधितवान्. अनन्तरं प्रधानमंत्री दमन नगरं समागच्छत्, यत्र प्रायः 2,970 कोटि रूप्यक परिमितानां विविध विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च विहितवान्. अवधेयास्पदं वर्तते यत् एताभिः परियोजनाभिः क्षेत्रस्य विकासः, आजीविका निर्माणानि तथा जनसुविधानां वृद्धयः च भविष्यन्ति. सीबीएसई इति केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा अंक सत्यापनार्थं सहैव पुनर्मूल्यांकनार्थं आवेदन प्रस्तुतेः अन्तिमा तिथिः जून मासस्य 7 दिनांक पर्यन्तं वर्धिता. सामाजिक अन्तर्जालीय पटले एकेन सन्देशेन परिषदा प्रख्यापितं यत् छात्राः इदानीं रविवासरस्य मध्य रात्रिं यावत् स्व आवेदनानि प्रस्तोतुं शक्नुवन्ति. सीबीएसई परिषदा प्रोदीरितं यत् छात्रहितं मनसि निधाय आवेदन प्रक्रियां पूरयितुं छात्रेभ्यः अतिरिक्त समय प्रदानाय एषः निर्णयः स्वीकृतः. एतस्मात् पूर्वम् आवेदनस्य अन्तिमा तिथिः अस्य मासस्य 6 दिनांकं यावदासीत्. परिषदा सर्वेभ्यः योग्य छात्रेभ्यः परामृष्टं यत् ते निर्धारित समये एव स्व आवेदन प्रक्रियां सम्पादयन्तु. केन्द्रीय पेट्रोलियम तथा प्राकृतिक

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ज्यांच्या चित्रपट निर्मितीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता, ते पाहणाऱ्यांचे प्रबोधन करावे हाच प्रामुख्याने होता. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित भालजी पेंढारकरांचे चित्रपट हे व्याख्यान देणारे नव्हते, तर रंजनाच्या सामुग्रीने भरपूर होते. ऐतिहासिक नायक नायिका सचोटीने राबणारी माणसं त्यांच्या दृष्टीने नितांत सुंदर असल्याने हे विषय त्यांच्या चित्रपटाचा भाग असत. देव देश आणि धर्म यासाठी त्यांनी आपल्या विचारसरणीचे चित्रपट तयार केले. त्यांच्याबद्दल मी का लिहिते, कारण त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथा ह्या भालजी पेंढारकरांच्याच असत. त्यातील एका निखालस लोभस विषयावरचा चित्रपट साधी माणसं. आजच्या ग्लॅमरच्या जगात जिथे तोकडे कपडे, किमती गाड्या, विदेशातील शूटिंग हेच प्रेक्षकांना खेचून आणण्याचा हुकमी हक्क असतो, त्या प्रेक्षकांना मेकअप न केलेल्या तरीही देखण्या दिसणाऱ्या नायिका, ऐरणीवरती काम करणारे नायक असलेले कथानक दाखवणं हे अवघडच. मुळात ऐरण हा काय प्रकार आहे असं विचारणारी

0: झेनझेचीही पिढी. पण त्यांना हा चित्रपट दाखवला तर त्यांच्याही संवेदनांना हे जाणवेल त्यातील सौंदर्य. शंकर आणि पार्वती नावाप्रमाणेच एकमेकांना अनुरूप जोडतो. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी काम केले. या दोघांच्या माध्यमातून भालजींना लोकांवरती जो संस्कार करायचा आहे तो नक्कीच होतो. मुळात त्यांची पात्रांची निवड, लोकेशनची जागा, सारेच खूप काही बोलत असतं. साधं सरळ पतीपत्नीचं परस्परांवरती प्रगाढ प्रेम, एकमेकांकडे पाहणं, डोळ्याने बोलणं, हे सारं मोठमोठ्या संवादाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. सज्जन, कष्ट करणारे, अब्रूदार माणसं बेताच्या परिस्थितीतही प्रेमाने संसार करत असतात. तिचा भाऊ आणि वहिनी सारीच एकमेकांना धरून असतात, कपट्यांना स्पर्शतही नसतं. एका परिचित ट्रक ड्रायव्हरच्या शब्दावर विसंबून दोघे शहरात यायला तयार होतात. तिथले छक्के पंजे त्यांना ठाऊकच नसतात. इथे शेजार असतो दारुड्यांचा ड्रायव्हर छक्कनराव, याची पार्वतीवरती वाकडी नजर असते. तिला छेडायची एकही संधी तो सोडत नाही. तिचं त्याला टाळणं तसं जरब दाखवणारच असतं. तिची देहबोली स्वत्व दाखवणारी असते. या चित्रपटाचं बलस्थान जसं पात्रांची निवड आणि वास्तवदर्शी चित्रीकरण आहे, तसंच आनंदगर म्हणजे लता मंगेशकर यांनी दिलेलं संगीतातूनच आहे. माळ्याच्या मळ्यामंदी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, दिस मागून दिस टळला, नको देवराया अंत पाहू, अशी एकाहून एक सुंदर गाणी मनाला भूल घालतं. छक्कनराव या दोघांचा मुग्ध परिणय पाहत असतो. त्यांना उद्ध्वस्त करायचं त्याने ठरवलेलंच असतं. शंकरला चांगली नोकरी मिळते, छक्कनराव जाळं पक्क करत असतो. शंकरवरती चोरीचा आळ येतो, त्याला पकडून नेलं जातं. दोघांचा संसार विस्कटून जातो. शंकर तुरुंगात असताना छक्कनराव संधी साधतो. तिची बाजू मांडणारा वकील म्हणतो, ह्या अब्रूदार स्त्रीने आपल्या अब्रूवर हात घालणाऱ्यावरती प्रतिहल्ला करून त्याला मारलं हे बरोबरच केलं, नाहीतर गरिबांना सौंदर्य हा शापच ठरेल. जज म्हणतो, कायदा असा हातात नसतो घ्यायचा. त्यावरती उसळून म्हणते, वारे वा, हा तर जुलूमच झाला. कायदा मारू देत नाही आणि गुंड जगू देत नाहीत.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
1: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला

0: जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला। पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बस स्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
2: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. त्या मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
4: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं, सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी।

0: सद्वजून 25 मिनिटं होत आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिना

0: पर्यावरणाचं महत्व नेमकं काय आणि यावर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसत आहेत. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
0: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा

0: उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला, तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल. आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत, पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत, परीक्षा देतायत, तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा, तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो, पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत, तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील, तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठे हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आत्ता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरान सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर

मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या म्हणून

0: इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गाई असतील, गाई म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरं आहे मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, आज जी केस फाईल आहे माझ्या समोर, त्यांचं वय आहे 50 वर्ष आणि वजन आहे 108.2. तुझ्याकडे जेव्हा ते जॉईन झाले, तुझ्याकडे आल्यानंतरचा रिझल्ट आहे 5 महिन्यात 16 किलो वेट लॉस, म्हणजे 91.8 हे त्यांचं आजचं वजन आहे.
3: येस. आता अजय सरांची केस जर का डिस्कस करायची झाली, असं की ओबेसिटी ही पहिल्यापासूनच होती, तर ते मला म्हटलं की 85 खालती त्यांचं वजन हे कधीच नव्हतं, म्हणजे कॉलेज डेज पासून आजपर्यंत वजन त्यांचं 85 खालती नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड खवय्ये. त्यातल्या त्यात मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, म्हणलं तुम्ही दिवसाभरात बाहेरच खाता तेव्हा कधी खातात? ते म्हणले संध्याकाळी 4 ते 7 मी बाहेर पडून काही ना काहीतरी बाहेर खाऊन येतो. तर 4 ते 7 माणूस जाऊन काय खाणार, तर सामोसा, वडापाव, भजी वगैरे असंच खातो आपण. आणि सर्वात मेन म्हणजे व्यायामाचा अभाव. म्हणजे सकाळी 1/2 तास चालायला जायचंय, पण मी नेहमीच सांगत असतो की फक्त चालायला जाणं हा पूर्ण व्यायाम नाही, त्यात सगळे फॅक्टर्स कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे कार्डिओ वॅस्क्युलर ट्रेनिंग, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे तिन्ही जर जेव्हा तुमच्या व्यायामामध्ये कव्हर होतात तर तेव्हा त्याला संपूर्ण एक्सरसाइज असं आपण म्हणतो. तर अजय सर त्यातलं फक्त 1/2 तास चालायला जायचं. आणि रिसेंटली काय झालं की डायबिटीस बरेच वर्ष आहे, पण रिसेंटली असं झालं की मेडिकल चेकअप केला तेव्हा त्यांचं HbA1c 8.2 असं आलं, म्हणजे सबस्टॅन्शियली हाय असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. आणि डायबिटीसच्या गोळ्या ह्या ऑलरेडी चालू होत्या, म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा डायबिटीस अजिबातच कंट्रोलमध्ये राहत नव्हता आणि शुगर ही वाढतच चालली होती. आता त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना 2 बेसिकली ऑप्शन्स दिले होते की तुम्ही पहिली गोष्ट एक तर लाईफस्टाईल चेंज करा, वजन कमी करून व्यायामाच्या मागे लागा, थोडा खाण्यावरती कंट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टी करा, परत महिन्याभरांनी पाहिजे HbA1c करा, थोडंसं जरी कमी झालं तरी मी तुमच्या गोळ्यांची पोटेन्सी वाढवणार नाही, आणि नाही तर दुसरा ऑप्शन म्हणजे गोळ्या तुम्हाला वाढवाव्याच लागतील. आता ह्याच्यामध्ये असं झालं की गेले 6 महिने त्यांचे गुडघे पण वजनामुळे दुखायला लागले होते. आणि ऑफकोर्स आपला रेडिओचा प्रोग्राम त्यांच्या मिसेस गेले 2 ते 3 महिने ऐकत होत्या, त्यामुळे त्यांच्या मिस्टरांना म्हणजे अजय सरांना त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही जाऊन एकदा चौकशी करून या, म्हणून ते आपल्याकडे येऊन जॉईन झाले.

0: माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी गोष्ट सांगितलेली, मी त्यांना तीच परत समजावून सांगितली. म्हणलं सर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यायाम हा करावाच लागेल, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं HbA1c 8.5 आहे जे सबस्टॅन्शियली हाय, हे जे लाईफस्टाईल चेंजेस आपण ज्याची चर्चा करतोय म्हटलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळचं बाहेरचं खाणं बंद करावं लागेल, दुसरी गोष्ट व्यायाम करायला लागेल, आणि म्हटलं तिसरी गोष्ट वेळच्या वेळेस झोपून वेळच्या वेळेस उठावं लागेल. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही कन्सिस्टंटली म्हणलं कमीत कमी वर्षभर करायला तयार असाल तरच म्हणलं तुम्ही ह्या ऑप्शन सिलेक्ट करा.
1: बरोबर.
0: तर ते म्हणले ऑफकोर्स आता रिसेंटली गुडघेदुखी पण चालू झाली आहे, गोळ्या पण वाढत आहेत, आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की एका पॉईंट नंतर गोळ्या वाढवत नाहीत मग इन्सुलिन वरती जावं लागतं, आणि ते त्यांना माहिती असल्यामुळे ते तयार होते. आता मी जे त्यांना डाएट दिलं तर त्यांचं तेच म्हणणं होतं की संध्याकाळी 4 ते 7 मध्ये प्रचंड भूक लागते आणि तेव्हा घरामध्ये खायला काहीच नसतं, त्यामुळे ते बाहेर जात होते. आता त्यांना संध्याकाळी व्यवस्थित एक हेल्दी स्नॅक त्यांना मी खायला सांगितलं जेणेकरून त्यांची बाहेर जाऊन खायची इच्छाच कमी झाली, झोपेची टायमिंग त्यांची फॉर्च्युनेटली व्यवस्थित होती, आणि जो व्यायाम करायची अजिबात त्यांना इच्छा नव्हती, पण 15 दिवस व्यायाम केल्यानंतर त्यांना जो फ्रेशनेस स्वतःमध्ये जाणवला त्यानंतर ते व्यायाम करत गेले, तर आज आपण त्यांची सिच्युएशन बघितली तर त्यांनी हे सगळं इतकं मनावर घेतलं की आज त्यांचं 5 महिन्यामध्ये वय वर्ष 50 असताना आज त्यांचं 5 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी झालेलं आहे, त्यांचं HbA1c हे 8.2 वरनं 5.5 ला आज आलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही गोळ्या औषधं न घेता किंवा बाहेरचे कुठलेही प्रॉडक्ट्स न वापरता नॉर्मल घरचं डाएट करून हा त्यांचा आज रिझल्ट आहे, आणि ऑफकोर्स ते खुश आहेत आणि वजन तर त्यांना बरंच कमी करायचं आहे अजून,
1: ते होत राहील. या केस बरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक बँक ऑफ महाराष्ट्र जवळ कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000. तसंच हा नंबर एंगेज लागल्यास व्हॉट्सअप वरती फक्त हाय असा मेसेज टाइप करून या नंबरला पाठवा. नंबर पुन्हा एकदा 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. भावधारा
3: सूचना ह्या काय.

गीतरचना बहिणाबाई चौधरी यांची होती, गायिका उत्तरा केळकर आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.

वसंत निनावे यांची गीतरचना आपण ऐकली, मन्ना डे यांनी गायली होती आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर

आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ, बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा, तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे, अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात, अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण, यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे, ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे, अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे.
मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात शस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात

इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांनी गायलं होतं, भावधारा. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

यशवंत देव यांचं गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं, संगीत कानू घोष यांचं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 27.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: वरळीचा बांध घालण्यासाठी कॅप्टन एलियास बेट्सनं 9 महिन्यांचा अंदाज दिलेला असला तरी प्रत्यक्षात 8 वर्षांचा कालावधी लागला होता. हा तो काळ होता जेव्हा इंजिनियर नावाची संकल्पना जन्माला आलेली नव्हती. त्यावेळी अशा लहान मोठ्या बांधकामांच्या कामांची कंत्राटं सैन्य दलातल्या अनुभवी लोकांनाच दिली जात असत. उदाहरणार्थ माहीम किल्ल्यातल्या जकात चौकीत नोकरीवर असलेल्या जॉन व्हॅन ड्युरेन यानं त्या किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम केलेलं होतं. ही कामं यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीनं त्याला चीफ इंजिनियरचा हुद्दा दिला होता. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकानं सर्वत्र असायची. वरळीचा बांध घालणारा कॅप्टन एलियास बेट्स हा तर मास्टर गनर होता. साहजिकच त्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान नसणारच. त्यामुळेच कदाचित त्यानं वर्तवलेला बांधकामासाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च याचा अंदाज चुकला असावा. बांधकामाच्या 8 वर्षांच्या काळात बांध बांधावा आणि कोसळावा असं अनेकदा घडलेलं असावं. ते इंजिनिअरिंगची माहिती नसल्यानं असंच म्हणावं लागतं. त्यानं हे काम का स्वीकारलं असावं असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा उत्तरही मिळतं की धाडसाच्या बळावर गाठीला 4 पैसे लागावे म्हणून. इतिहासानं तर कॅप्टन बेट्सच्या या कामाची बिलकुल दखल घेतलेली नाही. या बांधाच्या बांधकामाचं संपूर्ण श्रेय इतिहासानं हा बांध घातल्यानंतर जवळपास 50-55 वर्षांनी

0: म्हणजे सन 1777 ते 1784 या दरम्यानच्या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी याला दिलेला आहे. मुंबईवर लिखाण केलेल्या अनेक लेखकांनी सुद्धा वरळीच्या बांधाचं बांधकाम विल्यम हॉर्नबीनं केलं असल्याचा उल्लेख केलेला आहे. हा बांध घातला तो कॅप्टन बेट्सनं हे निसंशय. कदाचित बांधाची शेवटची पक्की दुरुस्ती विल्यम हॉर्नबीच्या कार्यकाळात झालेली असावी. बांधाला नाव देखील हॉर्नबी वेलॉर्ड असंच दिलं गेलंय. इतिहासानं तेवढीच दखल घेतली आणि बेट्सला अनुल्लेखानं मारला असंच म्हणावं लागतं. हा कॅप्टन एलियास बेट्सवर झालेला मोठा अन्याय आहे. विल्यम हॉर्नबीच्या काळात बांधाचं काम सुरू असतानाच देवी महालक्ष्मीची मूर्ती समुद्रात सापडल्याची आख्यायिका आहे ती आपण यापूर्वी महालक्ष्मी या प्रकरणात ऐकलेली आहे.
1: तर आता वरळीच्या बांधामुळं मुंबईला नेमकं काय मिळालं? मुंबईतले पाचही मोठे बांध घातल्यानंतर आज आपल्याला माहीम पासून ते पायधुनी भायखळा आणि वरळी पासून ते पलीकडच्या दादर पूर्व परळ पर्यंतचा जो विस्तीर्ण टापू दिसतो तो निर्माण झाला. या एकूण पाच बांधांमुळे अदमासे हजारो एकर नवीन जमीन मुंबईत उपलब्ध झाली. या नवनिर्माणात वरळीच्या बांधाचा वाटा अर्थातच सिंहाचा. नव्यानं उपलब्ध झालेल्या जमिनीला समुद्र सपाटीच्या पातळीशी जुळवून घेण्यासाठी त्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात भरणी अर्थात रेक्लमेशन करावं लागलं. त्यासाठी काही कंपन्याही निघाल्या. सरकारी संस्थांनीही या कामात पुढाकार घेतला. भरणीचं काम पुढची जवळपास 200 वर्ष सुरू राहिलं आणि ते आजही सुरूच आहे. मुंबई बेटांसभोवतालचे हे बांध बांधण्यामागे जेराल्ड ऑंजियेचे जे हेतू होते ते पूर्ण झाले का? तर होय, ते अंशतः पूर्ण झाले. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध झाली. मुंबईतला अन्नधान्याचा उत्पादनाचा प्रश्न सोडवणं हा देखील खिंडार बुजवणं आणि भरणी करण्यामागचा एक हेतू होताच. तो मात्र तेवढा सफल झाला नाही. कारण समुद्राला बांध घालून अटकाव केल्यानं मोकळी झालेली जमीन अतिशय क्षारयुक्त होती. या जमिनीवर मिठागरं बांधण्याचे काही प्रयोग मात्र सफल झाले. या जमिनीत लगोलग लागवड होऊ शकणार नव्हती. पण त्या जमिनीला उपजाऊ करण्यासाठी त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चांगली माती टाकावी लागणार होती आणि ते काम प्रचंड वेळखाऊ होतं. काही लोकांनी मात्र या जमिनीतून भाताचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अतिशय तोकडा होता. अर्थात पुढच्या काही वर्षात या हेतूलाही काही अर्थ उरला नाही. प्रामुख्याने ज्या साष्टीतून मुंबईसाठी अन्नधान्याचा पुरवठा होत होता ती साष्टीच पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी हस्तगत केली आणि 1782 सालात मराठ्यांनी ती ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. पोर्तुगीजांची भीतीच उरली नसल्यानं मुंबईत धान्य पिकवण्यापेक्षा साष्टीतून आणणं अधिक सोपं झालं. दरम्यान मुंबईतला व्यापार उदीम भरभराटीला येत असल्यामुळे जागांची मागणी वाढली आणि म्हणून भावही वाढू लागला. पुढच्या काळात आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मुंबईतल्या जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला, तो आज तागायत.
0: मुंबईचे बेट जोडून एकच सलग भूभाग करण्यामागे एक राजकीय हेतूही होता. या हेतूचा उगम मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात आली तेव्हाच झाला होता. पोर्तुगीजांनी माहीमचं बेट ताब्यात देण्यासाठी फारच कुरकूर केली होती. मात्र ही 7 बेटं वेगवेगळी नसून एकच भूभाग आहे. फक्त त्यांच्या मधली जागा समुद्राच्या पाण्याखाली आहे. ओहोटीच्या वेळेस तर एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालत जाता येतं, त्यामुळे ती आमचीच आहेत, असा युक्तिवाद मुंबईचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हम्फ्रे कूकनं केला होता. हीच भूमिका नंतर आलेल्या सर्व ब्रिटिश गव्हर्नरांनी अबोलपणे कायम ठेवली.

0: ते सिद्ध करण्यासाठीही त्यांना मुंबईची बेटं जोडून घेणं आवश्यक वाटत होतं. हे काम झाल्यानंतर ही सातही बेटं मिळून एकच मुंबई आहे यावर आता कुणीही हरकत घेऊ शकणार नव्हतं. अर्थात ती वेळ आलीच नाही. पोर्तुगीजांची साष्टी ब्रिटिशांकडे आली आणि माहीमवर दावा करणारे पोर्तुगीज शिल्लक राहिले नाहीत. यापुढे लाला लजपतराय रस्त्यावरून प्रवास करताना आपण एका बांधाच्या माथ्यावरून प्रवास करतो आहोत हे विसरू नका. महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने जाताना आपल्या उजव्या हाताला दिसणारं लाला लजपतराय महाविद्यालय, काही इमारती, रेसकोर्स या संस्था तुम्हाला रस्त्याच्या पातळीपेक्षा 10-15 फूट खाली असलेल्या दिसतील, त्या तशा का आहेत याचं उत्तर आता तुम्हाला मिळालेलं असावं.
1: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनता.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. आणि श्रोते हो, ही होती वरळीच्या बांधाची गोष्ट, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
3: अज्ञात मुंबई क्रमशः वाचनाचा 27वा भाग आपण ऐकला. 9:10 झाली आहेत. गीतबहार, चित्रपट संगीत.

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येतं तिच्या अंगार, दरबारा झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बकळ. अंगी दहा हातीच पळ, पाहणारा कप्य छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या.
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्योच्छावा. अशा वाघिणीचा त्योच्छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, अंठरल्याप्रमाणे

0: जीवा महाला नावाचा डोंबारी होता. औ म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला,
1: शिवबाच्या संगती महाला.
0: राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ.

0: नंदेश उमपाणी सह कलाकारांनी गायलेलं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शाहीर अज्ञात दास आणि गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं अजित अतुल आणि समीर यांनी.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार, उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद घन यांचं होतं. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: सकाळचे 9:30 वाजले आहेत.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हातान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची.

संजय पवार, वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी, सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

निर्मला गोगटे यांनी गायलेलं सौभद्र नाटकातलं पद आपण ऐकलं. पद्यरचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर. नाट्यपराग या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कुलवधू नाटकातलं मोग रांगणेकर यांचं पद आपण ऐकलं. मास्टर कृष्णराव यांचं संगीत होतं आणि गायक होते पंडित राम मराठे. याबरोबरच नाट्यपराग कार्यक्रम आता संपला. सकाळचे 10 वाजलेत. चित्रपट संगीत, गीतबहार.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

अष्टपदी या चित्रपटासाठी प्रशांत जमादार अभिजित कोसंबी यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार प्रशांत जमादार आणि संगीत दिलं होतं मिलिंद मोरे यांनी.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

क्लब 52 या चित्रपटासाठी चंद्रकला दासरी यांनी गायलेलं सुजाता पवार यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं करण दर्शन यांनी.

चंद्रमुखी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील.

बटरफ्लाय या चित्रपटासाठी वैशाली माडे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं शुभजित मुखर्जी यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसेच 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार विवेक नवरे यांचं सरोदवादन राग नटभैरव. त्यांना तबला साथ केली आहे निलेश जाधव यांनी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया कलाकार विवेक नवरे यांचं सरोदवादन राग नटभैरव.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकत होतात कलाकार विवेक नवरे यांनी सरोदवर वाजवलेला राग नटभैरव. त्यांना तबल्याची साथ केली होती निलेश जाधव यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
0: मध्यम लहरी 537°6'

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, सकाळचे 11:06 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया महानंदा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत। संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

0: अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. गीतकार शांता शेळके आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोक यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.

घरकुल या चित्रपटासाठी मन्नाडे, प्रमिला दातार आणि सहकलाकारांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी.

मराठा तितुका मेळवावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी होती शांता शेळके यांची. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

एक गाव बारा भनगडी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

गारंबीचा बापू या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीत बहार हा

0: आर या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया एक संदेश.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं कल्याण इनामदार यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं इंद्रपाल कोल्हेकर यांनी. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण शेवटी ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत. संगीत दिलं आहे दशरथ पुजारी यांनी.

माणिक वर्मा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, माध्यानीचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं,

0: तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली. आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे. पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ॲक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमार राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्रची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंगपर्यंत पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का शाळेत संपर्क करा, तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000च्यावर विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्ल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परीक्षा त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पासआउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड

0: नेचर हे मला कळलं, जे खूप महत्त्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून,
1: हो.
0: पण ते लिमिटेड बघत होतो. पण सागर मित्र अभियानात आलो, त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो. तर मला कळलं की नाही, याच्या पुढेही आहे. तर त्यावर पण रिमी अँड नेचर. आणि आत्ता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतो आहे. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं, आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं.
1: हो.
0: आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं? मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर, म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो, त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी, आणि महिला सक्षम असेल आई म्हणून,
1: हो.
0: तर ते किती महत्त्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी, की नाही छोटं मोठं नाही करायचं आहे, मोठं स्वप्न तर
1: हो.
0: डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं, तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय, तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो, जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो, त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात, आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊने महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान आणि मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स है माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, तर ही संकल्पना अतिशय सुंदर आहे, आणि मुलांमुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात, मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत नाही.
1: हो.
0: आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं
1: हो.
0: देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे, ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे
1: हो.
0: अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसा हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला
1: हो.
0: तर आपल्याला पाणीच नाही मिळणार, आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या, त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही.
1: हो.
0: दुसरं, 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी? तर 70% पाण्याचे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त, मी तर आधी एक

0: सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटंसं गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशकं ते प्रसारित करताय. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो? जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिईंग्सने सागरावर पाठवलं आहे त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आहे आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेलं आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळेत जुडत गेलो, सरळ शिकत गेलो, तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळेत त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर. महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो, नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात, तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या. तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं

0: हळदी कुंकवायला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो
1: हो हो
0: ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ॲड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात ना जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना.
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्यांच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतलं आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवादसाठी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात. म्हणून हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड की त्यांना एक रेकॉर्ड करायचं होतं म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले आणि असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या एवढं असल्यावर ते आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात त्यांना इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस
1: हो. मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय, शिकवलंय आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोचतात, मग ती कुठली असो आमच्या या संवादसारथी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिक आहेत आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण 2 लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटंसं जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांच्याच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलं आहे त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं

0: जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
1: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद साधतीचा, की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत, पण एकमेकांना, जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोचवणं, आता आम्हीच पोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोचवत आहे, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही, आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आतलं बाहेरचं बदलतंय, तर सत्संग गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो, आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार, जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम आहे.
0: वा, खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना, आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल, आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD Act, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
1: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल, जे माहीत नाही आहे, तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
0: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद सारथी असेल, सागर मित्र ते बालक ते पालक कार्यक्रम आहे. आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
0: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे, आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
1: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढी सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात.
0: खरं
1: तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन, तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठ्या व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारतव्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सर्व पृथ्वीचीच काळजी घ्यायची, आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील, कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे.
0: हो
1: एक
0: नक्कीच.
1: छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्री. ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती. ओम
0: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं, सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकटं किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपणसुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपणसुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो. या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर, सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यात

0: मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेह ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
1: कोरकूचा एक भाषेचा काही लिपी नाही आहे.
0: मोजीलाल मावसकर.
1: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जोमे, पाणी पिओ, डानो आहे.
0: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
1: बाळ झाल्यानंतर
0: मोजीलाल मावसकर
1: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपले कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे ते महिला मंडळच असते. पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा. झोळीमध्ये लेकरा लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरात सगळे म्हणतात सर. बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा. बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो, काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
0: विवाह हा केवळ 2 व्यक्तींचाच नव्हे तर 2 कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
1: मुलगा मुलगी पाहायला जातात. समजा एखाद्या हापसीवर कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जातात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. ते जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनोम पद्धत आहे. तिकडे गोनोम ठरवतात, मुलाला द्यावं लागतं गोनोम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनोम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यावं लागते, मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी, त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे सहसं दागिने हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपल्या बारात मुलीच्या घरी जातात, मुलीचं गावाला जातात. आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब, लाकडच असते आमच्याकडे मोठी. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचं असतं महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला. तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 7 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचे लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एकने साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवत सर, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसा तसा केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये येते, फागुन महिन्यात. सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो आणि पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमची तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्व संध्याला भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भाचे बांबू पासून ते आणते, लाकूड त्याचे आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणुकीसारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळीजवळ येतात, सगळे एकत्र होतात, गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात, खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात. रात्रभर दंड नृत्य असतात, त्याच्यात फागणा नृत्य असतात, त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात, त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे सगळ्यांचे रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखे सात्यात कार्यक्रम असते आमचे.

0: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. सबजे एक साजरा
1: होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
2: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना, एकत्र जमा करतात गावातील. जर जडाच असेल समजा दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवाटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसात ते 13वी आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याची एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
2: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व
0: श्रावण महिन्यामध्ये

ते महिला एक झुला म्हणजे बनवतात झुलासारख्या, त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते, आणि खूप छान साजरा करतात म्हैसरावण मध्ये.

0: काळ बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर.
1: घर घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात, तिथं आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला ते त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे

0: संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे। ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे हे।
4: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
6: कष्टले हे मुंबई घडताना।
7: गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील। आता ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीत दिलं आहे निलेश मोहरीर यांनी।
8: एक चिमणी ठाणी उडली, ठाणी पडली, पडल्यावरती पंख पसरणी ठरली।

0: माधुरी करमरकर यांनी गायलेल्या प्लॅटफॉर्म चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: एक चिमणी थोडी उडली थोडी पडली.
2: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक

0: वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवैत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमावशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतवादा जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित

0: असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली, तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साथ दिला.
1: मध्यम लहरी 537°6' तसंच 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत. संगीत दिलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

रवींद्र साठे यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ बर्वे यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ज्यांच्या चित्रपट निर्मितीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता, ते पाहणाऱ्यांचे प्रबोधन करावे हाच प्रामुख्याने होता. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित भालजी पेंढारकरांचे चित्रपट हे व्याख्यान देणारे नव्हते, तर रंजनाच्या सामुग्रीने भरपूर होते. ऐतिहासिक नायक नायिका सचोटीने राबणारी माणसं त्यांच्या दृष्टीने नितांत सुंदर असल्याने हे विषय त्यांच्या चित्रपटाचा भाग असत. देव देश आणि धर्म यासाठी त्यांनी आपल्या विचारसरणीचे चित्रपट तयार केले. त्यांच्याबद्दल मी का लिहिते, कारण त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथा ह्या भालजी पेंढारकरांच्याच असत. त्यातील एका निखालस लोभस विषयावरचा चित्रपट साधी माणसं. आजच्या ग्लॅमरच्या जगात जिथे तोकडे कपडे, किमती गाड्या, विदेशातील शूटिंग हेच प्रेक्षकांना खेचून आणण्याचा हुकमी हक्क असतो, त्या प्रेक्षकांना मेकअप न केलेल्या तरीही देखण्या दिसणाऱ्या नायिका, ऐरणीवरती काम करणारे नायक असलेले कथानक दाखवणं हे अवघडच. मुळात ऐरण हा काय प्रकार आहे असं विचारणारी झेन झेची ही पिढी. पण त्यांनाच हा चित्रपट दाखवला तर त्यांच्याही संवेदनांना हे जाणवेल त्यातील सौंदर्य. शंकर आणि पार्वती नावाप्रमाणेच एकमेकांना अनुरूप जोडपं. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी काम केले. या दोघांच्या माध्यमातून भालजींना लोकांवरती जो संस्कार करायचा आहे तो नक्कीच होतो. मुळात त्यांची पात्रांची निवड, लोकेशनची जागा सारेच खूप काही बोलत असतं. साधं सरळ पतीपत्नीचं परस्परांवरती प्रगाढ प्रेम, एकमेकांकडे पाहणं, डोळ्यांनी बोलणं हे सारं मोठमोठ्या संवादाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. सज्जन कष्ट करणारे अब्रूदार माणसं बेताच्या परिस्थितीतही प्रेमाने संसार करत असतात. तिचा भाऊ आणि वहिनी सारीच एकमेकांना धरून असतात, कपट्यानं स्पर्शतही नसतं. एका परिचित ट्रक ड्रायव्हरच्या शब्दावर विसंबून दोघे शहरात यायला तयार होतात. तिथले छक्के पंजे त्यांना ठाऊकच नसतात. इथे शेजार असतो दारुड्यांचा ड्रायव्हर छक्कडराव, याची पार्वतीवरती वाकडी नजर असते. तिला छेडायची एकही संधी तो सोडत नाही. तिचं त्याला टाळणं तसं जरब दाखवणारच असतं. तिची देहबोली स्वत्व दाखवणारी असते. या चित्रपटाचं बलस्थान जसं पात्रांची निवड आणि वास्तवदर्शी चित्रीकरण आहे, तसंच आनंदगर म्हणजे लता मंगेशकर यांनी दिलेलं संगीतातूनच आहे. माळ्याच्या मळ्यामंदी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, दिस मागून दिस टळला, नको देवराया अंत पाहू, अशी एकाहून एक सुंदर गाणी मनाला भूल घालतं. छक्कडराव या दोघांचा मुग्ध परिणय पाहत असतो. त्यांना उद्ध्वस्त करायचं त्याने ठरवलेलंच असतं. शंकरला चांगली नोकरी मिळते, छक्करराव जाळं पक्कं करत असतो. शंकरवरती चोरीचा आळ येतो, त्याला पकडून नेलं जातं. दोघांचा संसार विस्कटून जातो. शंकर तुरुंगात असताना छक्करराव संधी साधतो. तिची बाजू मांडणारा वकील म्हणतो, ह्या अब्रूदार स्त्रीने आपल्या अब्रूवर हात घालणाऱ्यावरती प्रतिहल्ला करून त्याला मारलं हे बरोबरच केलं, नाहीतर गरिबांना सौंदर्य हा शापच ठरेल. जज म्हणतो, कायदा असा हातात नसतो घ्यायचा. त्यावरती उसळून म्हणते, वा रे वा, हा तर जुलूमच झाला. कायदा मारू देत नाही आणि गुंड जगू देत नाहीत.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया मंजिष्ठा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. मंजिष्ठ ही एक बहुवार्षिक वेल असून जंगलात झाडावरून खाली लोंबकळताना पाहायला मिळते. खोड लवचिक, चौधारी आणि पेऱ्यावर फुगीर असतं. प्रत्येक जोडावर 4 पानांचं मंडल असतं. 4 पानापैकी 2 पानं मोठी आणि 2 लहान असतात. पानं खडबडीत, त्रिकोणी आणि लांब दांड्याची असतात. पानांच्या देठावर, शिरावर आणि कडांवर काटेरी लव असते. फुलं हिरव्या रंगाची आणि लहान असतात. फळं वाटोळी, चकचकीत, पिकल्यावर किरमिजी काळसर रंगाची आणि आतमध्ये लाल रंगाचं एकच बी असतं. या झाडाची मुळं मांसल असतात. सर्व प्रकारची जमीन आणि हवामान या पिकाला उपयुक्त असतं. थोडा जास्त पाऊस आणि जास्त आर्द्रता या पिकास चांगली मानवते. मंजिष्ठाची लागवड बियाण्यापासून तसंच मुख्य मुळांपासून निघणाऱ्या

फुटव्यांपासून करतात. जून महिन्यात 2x2 मीटर अंतरावर 30x30x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. या खड्ड्यामध्ये अर्धा गमेल शेणखत, कुजलेला पालापाचोळा आणि बारीक माती भरावी. जून महिन्यात बी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये लावावं. 6 ते 8 दिवसांनी बी अंकुरण होतं, गरजेप्रमाणे त्याला पाणी द्यावं. जुलै महिन्याच्या शेवटी रोपं शेतामध्ये पुनर्लागवडीसाठी तयार झालेली असतात. वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे मांडव तयार करून आधार द्यावा. झाडाला फळं धरल्यावर पक्व झालेली पानं तोडून सावलीमध्ये वाळवावी. फळं पिकल्यानंतर त्याची काढणी करावी. फळापासून बी वेगळं करावं. जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावर वेलाची छाटणी करावी. सावलीमध्ये वाळवून पानं वेगळी करावीत. वेलाच्या बुंध्याशी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रतिवेल 25 ग्रॅम नत्र द्यावं. याप्रमाणे 4 ते 5 वर्षापर्यंत करावं. 5व्या वर्षी झाडाचं मुख्य मूळ खोदून काढावं आणि सावलीमध्ये वाळवावं. प्रथम वर्षी वाळलेल्या पानांचं 200 ते 250 किलो, दुसऱ्या वर्षापासून 350 ते 400 किलो उत्पादन मिळतं. तसंच बियांचं उत्पादन 150 ते 160 किलोच्या दरम्यान मिळतं. मुळांचं उत्पादन 230 ते 250 किलो मिळतं. बी आणि मुळामध्ये मंजिष्ठिन हे ग्लुकोसाइड मुख्य घटक असतात. याशिवाय रुबिन, रुबीआयडीन, रुबीरिथ्रिक ॲसिड, परपुरिन, एलिझारिन हे अल्कोलाइड्स आणि प्युडोपरपुरिन हे संत्र्याच्या रंगाचं आणि झॅथोपरपुरिन हे पिवळ्या रंगाचं रंगद्रव्य असतं. मंजिष्ठाच्या पानांचा उपयोग कावीळ, कातडीवरील काळे डाग, सूज, घामाचं प्रमाण कमी करण्यासाठी औषधी निर्मितीमध्ये होतो. बी आणि मुळांचा उपयोग चेहऱ्यावर, त्वचेवर लेप देण्यासाठी, जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी, त्वचारोग अशा अनेक विकारावरील औषध निर्मितीसाठी होतो.

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली

0: तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्सरे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्युमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नावच तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारचे 2:31 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत नाद।

ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली आहे. ताल रूपकम आणि आदी ऐकूया. कलाकार नलिनी दिनेश यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग सरस्वती आणि शंकराभरणम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आणि याबरोबरच श्रोतेहो नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार, वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत, यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे। याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला। नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला। 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले। स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला। राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे। याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत। बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत। कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांवर विषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था

0: अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जून पर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10:32 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:11 आणि 45 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कमाल आणि किमान

तापमानात फारसा बदल झाला नाही. सर्वाधिक 42.9 दशांश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद ब्रह्मपुरी या ठिकाणी झाली. पुढील 24 तासात दक्षिण कोकण या ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज असा. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:13 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

मैत्रिणीनो, श्रोतेहो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. ज्ञानेश्वरीतील शब्दसौंदर्य, भाषासौंदर्य आणि तत्वसौंदर्य उलगडणारी आपली मालिका ज्ञानेश्वरी संजीवनी. आज या मालिकेमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर अपर्णा बेडेकर. ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी.

मेधावी छिन्न संशयः. समुद्राला मिळण्याच्या वेळी गंगेचं पात्र विस्तार पावलंय. उगमापासून ते थेट समर्पणाच्या सांगतेच्या या क्षणाशी येईपर्यंत जे जे काही साठवत मिळवत जुळवत ती आजवर वाहत होती, त्या सगळ्याचा संचय या क्षणाशी झाल्याने तिचं पात्र खूप विस्तारलंय. हा सगळा अमूल्य असा संचय घेऊन आता गंगेला सागरात विसर्जित व्हायचंय. आजपर्यंत साठवलेल्या साऱ्या जलराशीला त्यापेक्षा मोठ्या जलराशीत नेऊन एक विशाल स्वरूप द्यायचंय. गीता ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात असंच काहीसं होतंय. मागच्या 17 अध्यायात सांगितलेलं ज्ञान 18व्या अध्यायात संकलित झालंय. इतर अध्यायांच्या तुलनेत इथे त्याचा विस्तार वाढलाय. सांगतेकडे जाताना मागचे सगळे अमूल्य ज्ञानकण वाहत आलेत. 18व्या अध्यायात गीतेचे 78 श्लोक आणि माऊलींच्या भाष्याच्या तब्बल 1810 ओव्या इतका प्रचंड विस्तार झालाय. हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीता मंदिरावरचा कळस, म्हणून याला कळसाध्याय म्हटलं गेलंय. 18वा अध्याय नोहे हे एकाध्यायी गीताची आहे. संपूर्ण गीतेचं सार यात अंतर्भूत झाल्याने माऊलींनी तर ह्याला एकाध्यायी गीता असं म्हटलंय. गीतेतील प्रतिपाद्य विषयांची जणू उजळणी असा हा अध्याय असल्याने त्याला सर्व गीतार्थ संग्रह योग अशी उपाधी अनेक अभ्यासकांनी दिली. तर मंडळी, गीतेची ही ज्ञानगंगा विशाल अशा ज्ञानसागरात परिवर्तित होताना निर्माण झालेल्या गंगासागराच्या अपूर्व संगमाशी आपण सारे आलो आहोत. सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानेच होतीये. संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशनिषूदनः. हे महाबाहो, हे ऋषिकेश, केशी दैत्याचा नाश करणाऱ्या कृष्णा, अर्जुन कृष्णाला अनेक नावांनी संबोधित करून साथ घालतोय. त्याच्या महापराक्रमी असण्याचं, महाबाहो अशा पौरुषत्वाचं, त्याच्या योगेश्वर स्वरूपाचं स्मरण या साथ घालण्यात आहे. संपूर्ण गीतेत अर्जुनाने कृष्णासाठी घेतलेली ही संबोधनं इतकी लोभस आहेत, इतकी मनभावन आहेत, की श्रीकृष्णार्जुनांचं अलौकिक प्रेम आणि त्यांचं अद्वयानंद वैभव असं मैत्र आपल्या डोळ्यासमोरून तरळून जावं. अर्जुनाने घातलेली ही साद ऐकून ज्या स्नेहभावाने कृष्ण त्याच्या प्रश्नाकडे आकृष्ट झाला असेल, तसंच आपणही त्याचा प्रश्न आहे तरी काय याकडे अगदी जिज्ञासेने पाहू लागतो. नुसती हाक मारणं आणि अर्जुनासारखी साद घालणं, किती फरक आहे नाही? साद कशी घालावी हे अर्जुनाकडनं शिकावं. उत्तर काय आहे हे नंतर पाहू, पण मुळात प्रश्न विचारावा कसा हे अर्जुनाकडून शिकावं. प्रश्न आणि उत्तर या कोरड्या संवादावर सुसंवादाचं सिंचन कसं करावं हेही अर्जुनाकडूनच शिकावं. तर अर्जुनाचा प्रश्न असा, संन्यास कशाला म्हणायचं आणि त्याग कशाला म्हणायचं हे तुम्हाला पृथकपणे म्हणजे वेगवेगळं करून सांग. कर्मयोग, कर्मसन्यास, कर्मफलत्याग, निष्काम कर्म हे सगळे विषय गीतेत यापूर्वी येऊन गेलेत, तरीही अर्जुनाला पुन्हा विचारावंसं वाटणं, हे सगळं ज्ञान आजवरच्या प्रवाहात वाहत आलंय तरीही समारोप होताना ऐकावं, इतका हा प्रश्न महत्त्वाचा. माऊलींचा कृष्ण म्हणतो, तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मीही साचं. कृष्ण म्हणतोय, अर्जुना, त्याग आणि संन्यास हे शब्द एकाच अर्थाचे आहेत असं तुला वाटायचं ना? अरे मीही असं मानायचो, मलाही असंच वाटायचं. ज्ञानेश्वरी हा हृदय संवाद आहे आणि तिथे कृष्ण आणि अर्जुनाच्या मनोव्यापारातली ही गंमत मोठी रम्य आहे. साक्षात ज्ञानमूर्ती असा हा कृष्ण मीही साचं, मीही असंच मानायचो असं म्हणून आधी अर्जुनाला स्वीकारतोय, त्याचा निषेध करून त्याचा प्रश्न खोडून टाकत नाही. ज्ञानेश्वरीतल्या कृष्णाची ही पद्धती मोठी मनोज्ञ आहे. अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या शंकांना चूक की बरोबर हे ठरवण्यापूर्वी कृष्ण आधी त्याला स्वीकारतोय, त्याला आश्वस्त करतोय आणि मग अर्जुनाला अपेक्षित दिशेकडे वळवतोय. समोरच्याचं म्हणणं ऐकून त्याचा स्वीकार हे कृष्णाकडून शिकावं. चूक जाणवून देतानाही राखलेला समतोल हे कृष्णाकडून शिकावं आणि शंका निरसन करून योग्य मार्गाकडे नेताना साधलेली सहजता ही तर कृष्णाकडूनच शिकावी. एकूणच युद्धभूमीवरच्या रणकर्कश्य वातावरणातील संवादाला महनमंगल सुसंवादाचं रूप कसं द्यावं हे कृष्णार्जुनांकडून शिकावं. संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय यांच्या उत्तराकडे जाण्यापूर्वी अर्जुनाचा हा प्रश्नच पुन्हा एकदा नीट पाहूया. संन्यास आणि त्याग या दोघांचे कोशकारांनी अर्थ काय सांगितलेत हे जाणून घेण्याकरता अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला नाही हे निश्चित आहे. दोनही धातूंचा अर्थ सोडणे असाच आहे आणि हे अर्जुनास माहीत नव्हते असं काही नाही.
तू चतुर्थाश्रम घेऊन संन्यासी हो असं गीता कुठेही आणि कधीही अर्जुनाला सांगत नाही. उलट तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय असंच गीतेचं सांगणं आहे हे अर्जुन जाणून होता. मग असं असताना संन्यास आणि त्याग याचे नेमके कोणते अर्थ गीताकारांना अपेक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलाय. लोकमान्यांनी गीता रहस्यात याबद्दलची जी मीमांसा केली आहे ती गीतेतील कर्मयोग शास्त्राला धरून आहे आणि त्यात कोणतीही संदिग्धता नसल्याने पटण्यासारखीच आहे. लोकमान्य म्हणतात कर्मयोग मार्गात सर्व कर्मांचे काम्य म्हणजे फलाशा धरून केलेली आणि निष्काम म्हणजे फलाशा सोडून केलेली असे दोनच वर्ग करत असतात. कर्मे नित्य असोत नैमित्तिक असोत काम्य असोत कायिक वाचिक मानसिक अथवा सत्व रजतम आदी कोणत्याही प्रकारची असोत ती सर्व काम्य आणि निष्काम या दोन वर्गांपैकी कोणत्या तरी एका कोटीत आलीच पाहिजेत. कारण काम म्हणजे फलाशा असणे किंवा नसणे या दोहोंव्यतिरिक्त फलाशीच्या दृष्टीने तिसरा भेद संभवत नाही. या कर्ममार्गात सर्व काम्य कर्मांचा संन्यास करावा लागतो आणि निष्काम

कर्म करीत राहणं अपरिहार्य असतं. परंतु निष्काम कर्म करत असताना फलाशेचा सर्वस्वी त्याग व्हावा अशी मात्र अपेक्षा असते. म्हणून गीतेने सांगितलेल्या कर्ममार्गात संन्यास आणि त्याग ही दोन तत्वे पृथकपणे कायम राहतात, वेगवेगळी राहतात. कोणते कर्म करावे आणि कोणते कर्म करू नये यासाठी कर्मफल त्याग ही सार्वभौम कसोटी आहे असं विनोबांनी म्हटलंय. विनोबा म्हणतात, कर्म फलत्यागाच्या कसोटीवर घासून घ्यावीत. मी जे कर्म करू पाहत आहे ते अनासक्त भावाने फळाची अपेक्षा न करता करणे मला शक्य आहे का हे तपासावे. ही कसोटी लावल्यावर काम्य कर्म गळूनच पडतात, त्यांचा संन्यास करणंच योग्य. आता राहिली निष्काम कर्म, ही मात्र अवश्य करावीत. ही कर्म आचरताना फलत्याग सहजपणे घडून यावा. माऊली म्हणतात, किंबहुना पार्थ ऐसे जे काम्य कर्म गा असे ते त्याजी जे विष जैसे वोकून या. पार्था, काम्य कर्म विषासमाने, विष पोटात गेलं तर ते जसं ओकून टाकतात तसं काम्य कर्म टाकून द्यावं, याला संन्यास म्हणतात. पुढे कृष्ण म्हणतो, आता त्यागाचं लक्षण बघ. लता पिके आघवी तवच्युत बांधी पालवी, मग हात न लावी तर माधवी सोडून घाली. माधवी म्हणजे वसंत ऋतू. या ऋतूचं आगमन होताच वेल फुलांनी मोहरून जाते, आम्रवृक्षाला पालवी फुटते, तो आता फळांनी बहरणार याचीही नांदी असते. परंतु वसंत ऋतू त्याला हातही न लावता निघून जातो. याला ज्ञाते पुरुष त्याग असं म्हणतात. हा कर्माचा त्याग नसून कर्मफलाचा त्याग असतो. आजवर सांगितलेला कर्मयोग पुन्हा इथे सूत्ररूपाने येतोय. उपसंहार करतानाही कृष्णाने पुन्हा पुन्हा कर्माची अनिवार्यता, कर्मफलाचा त्याग या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्यात म्हणून अर्जुनाचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा उगाळूनही चंदन सुगंधीच राहतं. पुन्हा पुन्हा तुकडे केले तरी ऊस गोडच राहतो. पुन्हा पुन्हा तापवूनही सोनं चकाकतं. म्हणून सर्व गीतार्थ संग्रह अशा 18व्या अध्यायात अर्जुनाचा हा प्रश्न, कृष्णाचं त्यावरचं उत्तर, मेधावी छिन्न संशया अशा ज्ञात्या अर्जुनासाठी आणि तुमच्या माझ्यासाठीही. पुन्हा पुन्हा चंदनाचा सुगंध, उसाचं माधुर्य आणि सुवर्णाची झळाळी घेऊन येणारं.

मैत्रिणीनं श्रोतेहो, ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेमध्ये 18व्या अध्यायाचं डॉक्टर अपर्णा बेडेकर यांनी केलेलं निरूपण, त्याचा पहिला भाग आत्ता आपण ऐकला. यानंतरच्या दोन भागातही त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचे 3:31 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आपण ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातील शांता शेळके यांची ही रचना.

अरुण दाते यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:35 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या लाईफस्टाईल बरोबर आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. जे शरीरासाठी अपायकारक आहे तेच आपण खातो. असं म्हणतात की जे जिभेला आवडतं ते शरीरासाठी हानिकारक असतं. पण आता तुम्ही म्हणाल की या धावपळीच्या काळात जे मिळतंय ते आपण खातो, नाईलाज आहे आमचा. पण जर आपण ठरवलं तर सगळं काही शक्य करू शकतो. त्यासाठी आपण मनाची तयारी करायला हवी आणि जिभेचे लाड बंद केले की आपलं आरोग्य सुदृढ राहील. तर श्रोते हो, 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर प्रणिता अशोक या ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्त भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर प्रणिता, मला सांगा की परवा दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळणार आहोत, तर त्या निमित्ताने आपण काय सांगाल आणि WHOची काय थीम आहे?
1: WHO असं म्हणतं की तुम्ही हे काही खाण्याचं, तुम्ही जे काही आता इथून पुढे ज्या सवयी आहेत लोकांच्या, स्पेशली फूड स्टोरेज जास्त वाढलेलं आहे आणि स्ट्रीट फूड याचा वापर जास्त होतोय. कारण आपली जी जीवनशैली झालेली आहे ही आता सिडेंटरी झाली आहे, म्हणजे बसून जास्त कामं आहेत, अंगमेहनती ची कामं कमी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला किचनमध्ये देता येणारा वेळ हा लिमिटेड झालाय आणि त्यामुळे बाहेर खाण्याच्या सवयी जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लिमिटेड किचनच्या वेळामध्ये जे काही आपण करतो तो आपल्यासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये आपल्याला जे काही आपण बाहेर म्हणजे किचनमध्ये तयार करतो ते आपण 2 तासाशिवाय जास्त बाहेर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज हा वापरावाच लागतो, मग तो नॉर्मल लोकांसाठी असू देत किंवा तुम्हाला स्टोरेज म्हणून असू देत. तर हा फ्रीज वापरताना जेव्हा आपण जी काही काळजी घेतो त्यामध्ये आपल्याला 2 तासापेक्षा जास्त आताच्या उन्हाळ्यात आपल्याला अन्न ठेवायचं नाहीये. ते तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची तुम्हाला इन्फेक्शन, म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, फर्मेंटेशन वाढतं.
0: अच्छा.
1: ओके. सो तुम्ही साधं वरण जरी केलं असेल आणि ते 2-3 तास बाहेर ठेवलं तरी तुम्ही संध्याकाळी गरम करताना थोडासा वास यायला लागतो. उन्हाळ्याच्या स्पेशली मध्ये हे सगळे पदार्थ करून स्टीलच्या भांड्यात, ज्याला छान झाकण बंद आपण ठेवतो, तसं ठेवायचंय. शिवाय शिजलेले पदार्थ आणि आपण फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ ठेवतो, म्हणजे सॅलेड्स वगैरे ठेवतो, तर हे वेगवेगळं ठेवायचंय. म्हणजे शिजलेले पदार्थ हे बंदच ठेवायचेत आणि तुम्ही जे काही सॅलेड वगैरे घेता हे चांगल्या रॅपरमध्ये पाहिजेत, त्याला थोडी छोटी छोटी जाळी जाळी असते की त्याच्यामध्ये पाणी साठू नये, म्हणजे नाहीतर मग ते खराब लवकर होतात. सो अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि पदार्थ स्टोअर करताना शक्यतो जास्त प्लास्टिकचा वापर करू नका. स्टीलच्या झाकण बंद डब्यामध्ये ते ठेवले की ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतात. शिजलेल्या पदार्थांचं आणि कच्च्या पदार्थांचं कॉन्टॅमिनेशन कमी होतं, म्हणजे ते एकमेकांना खराब करू शकत नाहीत कारण टेम्परेचर दोघांची वेगवेगळी असतात तिथे. आणि तिसरं म्हणजे अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे की मला आजच्या दिवसात नाही वापरता आला, तर 2 दिवसापर्यंत तुम्ही तो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता.
0: अच्छा.
1: आणि त्याचा वापरही करू शकता. आता बाहेरचं फूड आणि घरातलं फूड याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे काय असतो की समजा तुम्ही वरण भात जे घरात करता याच्यामध्ये कधी बटर घालता का, बटरची फोडणी घालता का, जास्त तेलाचा वापर करता का? नाही करत, आपल्याला सवय नाही येते. पण जे तुम्ही बाहेरून मागवाल, तुम्ही एखादी भाजी मागवलीत किंवा तुम्ही दाल खिचडी सारखा कॉमन असणारा पदार्थ मागवला, तर त्याच्यामध्ये चव येण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात ऑइलचा उपयोग करतात. म्हणजे आयदर बटर घालतील किंवा फोडणीला जास्त तेल घालतील आणि मग त्याच्या कॅलरीज वाढणार. म्हणजे नॉर्मल वरण भात खाताना तुम्ही ते 200-250 कॅलरी मध्ये जे कम्प्लीट करता ते तुम्हाला 400-450 कॅलरीज मिळतात त्याच्यातून. आणि एकदा ते जास्त चवीचं लागायला लागलं की आपण ते ऑर्डर करतो घरातल्या खाण्यापेक्षा.
0: बरोबर.
1: म्हणून घरातच तुम्ही व्यवस्थित करून ठेवलात तर तुम्हाला सेफ्टी पण आहे, कॅलरीज अडिक्वेट मिळतात, पोषण मूल्य चांगलं मिळतात. बरं, तुम्ही जे करताय हे तुमच्या डोळ्यादेखत स्टोअर करताय की 2 दिवसापेक्षा जास्त ठेवणार नाही. तुमच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, ते 4-5 दिवस पण ठेवलेलं असतं. वी कॅनॉट प्रेडिक्ट की आपल्याला ते इतकं फ्रेशच मिळेल, त्याच्यामुळे कधी आपल्या डोळ्यादेखत केलेलं अन्न आपल्या डोळ्यादेखत ते स्टोअर केलं तर कधी सेफ असतं. दॅट इज द बेस्ट सेफ्टी फॉर एव्हर आपण इथून पुढे यूज करू शकू.
0: नक्कीच.
1: अगदी भाज्या सुद्धा तुम्ही करून व्यवस्थित ठेवल्यात दुसऱ्या दिवशी, फक्त बाहेर काढताना जेवढं लागेल तेवढंच काढा करू. तुम्ही डबा काढा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी च गरम करा, म्हणजे रीहीट जास्त होणार नाही ती.
0: अच्छा.
1: म्हणजे जेवढं तुम्हाला डाळ हवी आहे तेवढी काढा, बाकीची तशीच परत ठेवून द्या. म्हणजे ती रीहीट केली नाही की तिचे पण खराब होण्याचे चान्सेस कमी आहे.
0: डॉक्टर, मला सांगा की बाहेरचे पदार्थ खूप आपल्याला अट्रॅक्ट करतात अगदी, आणि बाहेरचं सगळं आपण बघत असतो की ते त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा काढत असतात, तरी ते आपल्याला अट्रॅक्ट करतात, तर थोडंसं कंट्रोल कसं करायचं त्याच्यावरती आपण?
1: फूड सेफ्टी डेच्या निमित्तानं निदान जे बाहेर खाल ते तुम्ही कमीत कमी कॉन्टॅमिनेशन असलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यादखत तो बटाटे वडा तळला जातोय, बरोबर आहे, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या देखत डोसा केला जातोय, कारण ते जे शिजवलेलं तुमच्या देखत शिजवलं जातं, हाय टेम्परेचरला शिजवलं जातं, ते कमीत कमी कॉन्टॅमिनेशन करणार असतं. तुमच्या देखत केलेली इडली, पण इडली जर करून ठेवलेली असेल तर ती तुम्हाला कॉन्टॅमिनेट करू शकते, पण डोसा तुमच्या देखत होतो तो करून ठेवता येत नाही. सो डोसा हा चांगला प्रेफरन्स आहे. उत्तप्पा पण तुमच्या डोळ्या देखत केला जातो, तो करून ठेवला जात नाही. बटाटे वडा, समोसा, हे

0: करता येतात. कॉन्टॅमिनेशनचा प्रश्न येतो. सगळ्यांना प्रिय अशी पाणीपुरी, कोणी सोडत नाही पाणीपुरी, बरोबर आहे. फक्त त्यात जे पाणी वापरलं जातं ते थोडं हायजेनिकली वापरलं गेलं तर त्याचा प्रसार आणि त्याचा प्रचार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पण आपल्याला भीती त्याचीच वाटते की पाणीपुरी खाताना ते पाणी कसं वापरलं जात आहे. तो माणूस पाणीपुरी जेव्हा ते टाकतो त्याचा हाताला त्यांनी जे ग्लोव्ह घातलेत का, त्याच्या डोक्यावरती कॅप आहे का, निदान केसांचं काही पडू नये, हातातली स्वच्छता आहे, हे जर का व्यवस्थित समोर दिसत असेल तर काहीही हरकत नाहीये. किंवा तुम्ही जिथे नेहमी खाता किंवा स्पेशली ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते ना तिथे हे फ्रेश जास्त तयार केले जाते. अशा ठिकाणी खा की जिथे जास्त गर्दी आहे, खप जास्त आहे, सो ते खूप ठेवलेलं वापरण्याचे चान्सेस लिमिटेड असतात.
1: नक्कीच डॉक्टर.
0: आणि बर्गर किंवा तुम्ही हे म्हणता सँडविच करून ठेवलेले आहेत असे पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते प्रिझर्व्ह करता येतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त असतात.
1: डॉक्टर, तेलाचाच प्रश्न मनामध्ये येतो की शेंगतेल खायचं की कुठल्या बियांचं तेल खायचं की आता राईस ब्रँडचे तेल आलेले आहेत, तर हा सगळा गोंधळ आहे. असं म्हणतात की एकाच ब्रँडचं तेल म्हणजे शेंगतेल म्हणजे शेंगतेलच नाही खायचं, असं चेंज करत राहायचं, तर हा नेमका काय प्रकार आहे?
0: आपण दोन प्रकारची तेलं आहेत, एक रिफाईन ऑइल आहे, एक घाण्याचं तेल किंवा आपण फिल्टर ऑइल म्हणतो. सो फिल्टर ऑइल जे असतं याला खूप प्रोसेसिंग करत नाहीत, म्हणजे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे, तेलामध्ये पण पोषण मूल्य असतं, म्हणजे चांगले फॅट व्हाईट फॅट जे म्हणतो ना तसं ते चांगलं पोषण मूल्य पण तेलामध्ये असतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे असतात किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते तुम्हाला फिल्टर ऑइलमध्ये सापडतील.
1: अच्छा.
0: म्हणून त्याचा वास येतो. आले लक्षात? आपण फोडणी घालायला गेलो आपल्याला जर का शेंगदाणा तेलाची फोडणीचा एक पर्टिक्युलर वास असतो, पण तेच मोहरीचं तेल घेतलं तर तुम्हाला तो वेगळा वास येतो, कारण त्यांचे ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये ते रिटेन असतं, न्यूट्रिशन रिटेन असतं. पण तुम्ही रिफाईन ऑइल घ्यायला गेलात हे सगळं काढून टाकलं जातं, फिनिशिंग दिली जाते त्याला, त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही वापरलं तरी त्याचा वास येत नाही. वापरून बघा तुम्ही.
1: पण ते शरीरासाठी
0: नाही चांगलं.
1: अच्छा.
0: तुम्ही जे फिल्टर ऑइल घेता याच्यातली फॅट्स तुमच्या शरीरासाठी चांगली आहेत, हे फक्त तुम्ही तळण्यासाठी शोरूम आहे.
1: अच्छा.
0: हे जे तुम्ही आपलं हे रिफाईन ऑइल जे हे शोरूम आहे, दिसायला चकचकीत आहे, घरात जे वापरू ते फिल्टर ऑइल वापरा. शक्यतो तुम्ही या महिन्याला शेंगदाणा तेल वापरताय, पुढच्या महिन्यात मोहरीचं तेल वापरा, अशी खूप तेल आपल्याकडे आहेत.
1: पण असं म्हणतात की तेल खूप खाल्लं की आपली जाडी वाढते, मग ती पोषक तत्व काढलेलं तेल आपण खाल्लं तर आपल्याला फॅट्स आपले शरीरात वाढणार नाहीत ना?
0: नाही,
1: ते चांगलं नाही का शरीरासाठी?
0: नाही नाही अजिबात नाही. हे जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. फॅट्स हे आपल्यासाठी गरजेचेच आहेत, कारण ही जी मोनोअनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ही सगळी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. मेजरली कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे शरीरासाठी प्रत्येक पेशींचं आवरण कोलेस्ट्रॉल पासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे ही जी मिसकन्सेप्ट आहे की आपण फॅट खायचंच नाही, आपल्याला लिमिटेड क्वांटिटीमध्ये फॅट हे आवश्यकच असतं, नाहीतर फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जे असतात ते आपल्या शरीरात घेतली जाणार नाहीत. मेजरली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याचा शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे, त्याच्यामुळे ऍडिक्युएट प्रमाणात तेल पण खाणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच सांगते प्रमाणातच खायचंय तर मग पोषण मूल्य असलेला खाऊ ना, विना पोषण मूल्याचं कशाला खायचं?
1: बरोबर.
0: असं बरोबर. आणि मग तुम्ही तळणीचे पदार्थ वगैरे कधी केले तेव्हा तुम्ही रिफाईन ऑइल वापरा, मग त्याच्यातून धूर निघणार नाही किंवा ते लवकर खराब होणार नाही, असं मग तुम्ही तळणीसाठी रिफाईन ऑइल आणि भाज्यांसाठी तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आणि आता आपण गोडावरती येऊया, सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गोड खाणं. जेवणानंतर खूप आपल्याला क्रेविंग होत असतं, काहीतरी गोड खावं, काही अगदी नसलं तरी आपण चॉकलेट चघळतो आणि ती आपली भूक भागवतो. तर असं म्हणतात की म्हणजे आता साखरेच्याच बाबतीत बरेच जण म्हणतात की हो मी साखर सोडली आहे पण मी गुळाचा चहा पितो, तर साखर आणि गुळ हे कसे एकमेकांशी जोडले गेले आहेत की त्यांचे गुणधर्म सेम आहेत की साखर सोडल्यानंतर आपण साखरेची भूक गुळावरती भागवू शकतो, काय आहे नेमकं?
0: साखर, गुळ, मध तिन्ही पण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच घरात जन्मलेली जुळी आहेत.
1: अच्छा.
0: ओके. तिघांना आयडेंटिफाय करायचं असेल तर थोडाफार फरक आहे, खूप जास्त नाही आहे. त्याच्यामुळे गुळाचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी तुम्ही शुगर करून बघा. साखरेचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी शुगर करून बघा. मग तर आपण इतर गोष्टींमध्ये चहा आणि ह्याच्यात घालतच नाही, त्याच्यामुळे या जुळ्या भावंड असल्यामुळे तुम्ही

0: कशाचंही घेतलं तरी परिणाम सेमच आहे. आता तुम्ही म्हणाल की गुळ जास्त पौष्टिक आहे, पण ऍक्च्युली आपण गुळ टाकतो किती त्याच्यात, 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम. त्या ग्रॅम मध्ये तुम्हाला अशी काय पोषण मूल्य मिळणार आहेत की जेणेकरून बाकीच्या गोष्टीतून घेता येणार नाहीत. म्हणजे गुळात लोह असतं, पण ते लोह इतकं मिनिमल आहे की ते तुमच्या भाजीला रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यामुळे रोज घेणारी गोष्ट जेव्हा घेऊ तेव्हा ती प्रमाणात घेतली, मग ते साखरेचं घ्या किंवा गुळाचं घ्या, इफेक्ट सेमच राहणार आहे तुम्हाला.
1: अच्छा, म्हणजे त्याचे गुणधर्म सारखेच आहेत.
0: गुळवाल्यांचा चहा बंद करायची वेळ आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण काहीच नाहीये त्याच्यात, फरक खरंच काही नाहीये.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की सध्या चपाती बंद करायचं पण फॅड बऱ्याच जणांचा आहे की आम्ही चपाती नाही खात, आम्ही भाकरी खातो. तर नेमकी चपाती खाणं चांगलं आहे की भाकरी खाणं चांगलं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरवावं, काय आहे नेमकं?
0: चपाती घ्या, भाकरी घ्या. भाकरी घेतली तर बाजरीची का नाचणीची का ज्वारीची, परत हे प्रश्न पडतात. पण एखाद्याला लहानपणापासून चपाती खायची सवय आहे. म्हणजे माझं उदाहरण घेतलं, मी चपाती कशाबरोबर खाते, भेंडीची भाजी, मला चपाती त्याच्याबरोबर आवडते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. पण मी पिठलं केलं, मेथीची भाजी केली तर मी भाकरी वापरते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. बरं, दोन्ही खाऊनही मला काही जास्त ब्लॉटिंग होतंय, त्रास होतोय असं काही नाहीये. गहू कोणी टाळायचा आहे? ज्यांना पोटाला त्रास होतोय, तो पचत नाहीये, खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होत आहे, म्हणजे ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण, पण ती 10,000 एखाद दुसऱ्याला असते.
1: अच्छा,
0: इतकं रेअर आहे. पण आपण परत काय करतो, इतकं काही रील्मध्ये इतकं काही वापरलेलं बघितलेलं असतं की आपल्या डोक्यामध्ये असं पक्क करून ठेवलंय की चपाती दुश्मन आहे आणि भाकरी आपले दोस्त आहे. असं अजिबात नाहीये. तुम्ही रोज जरी चपाती खाल्ली पण प्रमाणात खाल्लीत, म्हणजे 4 चपात्या खाताय म्हणजे तुमचं वजन वाढणारच आहे, बरोबर आहे? 4 भाकरी खाल्ल्या तरी तुमचं वजन वाढणारच आहे, पण तेच तुम्ही प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्हाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी नसेल तर तुम्ही ती व्यवस्थित पचवू शकता. त्याच्यामुळे गहू खाल्ला काय आणि ज्वारी खाल्ली काय, प्रमाणात खाल्लं तर सगळं छान आहे. श्रीखंडाबरोबर तुम्ही कधी भाकरी खाल का?
1: नाही,
0: पुरीच लागते ना. मग त्याच्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुमची भाकरी नाही देणार.
1: अगदी
0: आले लक्षात. पण याचा मध्य साधून आता बरेच शोध झालेले आहेत की डायबिटीसच्या लोकांना चपातीने शुगर वाढतीये, भाकरी खाल्ली तरी, कारण दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम आहे.
1: अच्छा,
0: मग एक आयडिया काय काढलेली आहे की या पिठामध्ये तुम्ही ज्वारी घ्या किंवा पोळीचं पीठ घ्या, 20% बेसन फक्त मिक्स करा.
1: अच्छा,
0: आणि मग 80% तुम्ही गव्हाचं किंवा पोळीचं जे काय करताय ते त्याच्यामध्ये टाका. म्हणजे काय होईल, तुमचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि तुम्ही इझिली ते आज अ पोळी किंवा भाकरी म्हणून आरामात खाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल मग 50% का नाही, 50% बेसन टाकले की कन्सिस्टन्सी बिघडते त्याची आणि मग तुम्ही धड भाकरीही करू शकत नाही, धड पोळी करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून हा मध्य साधून बघा आणि परत स्वतःची ताकद चेक करून बघा की अशी पोळी खाल्ली तर वाढतीये का, अशी पोळी खाल्ली तर कमी होते का. त्याही पेक्षा तो जर का बेसन पिठाचा वगैरे पण नाही, पण भाजी भरपूर क्वांटिटी मध्ये खाल्लीत आणि पोळी कमी खाल्लीत, पोटही भरतं आणि तुमची शुगरही वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढत.
1: नक्कीच डॉक्टर. एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय, चपातीचं नाव काढलं, चहा चपाती खाणाऱ्यांना काय सांगाल? कारण काही काही जण म्हणतात चहा चपाती हे कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाहीये, तर काय नेमकं आहे?
0: रादर मी प्रेफर करेल की चहा हा चपाती बरोबर शक्यतो पहिलं मील म्हणून टाळावा.
1: अच्छा,
0: कारण चहामध्ये पण साखर आहे आणि तुमच्या पोळीमध्ये पण साखर आहे, बरोबर आहे? आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा साखरेचा बॉम्ब तयार होतो.
1: अच्छा,
0: आणि त्या साखरेच्या बॉम्बमुळे काय होतं, पुढच्या क्रेव्हिंग्स पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ पोळी आणि चहा नुसता चहा घ्या आणि त्याच्याबरोबर असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहे. म्हणजे काय, पोहे केलेत तर पोह्यांमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुमचे फायबर, सोयाचंक टाकू शकता, मटार टाकू शकता, त्याच्यात तुम्ही कांदा पण आहे तुमच्यामध्ये, टोमॅटो टाकू शकता, त्याच्यामध्ये फोडणी देता तुम्ही, त्याच्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स चांगला फायबर युक्त पदार्थ तयार होतो. सेम कॉम्बिनेशन उपमाला पण करू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी राहील आणि मग तो ग्लुकोज स्पाइक जो म्हणतो आपण, इन्शुलिन म्हणतो ना आपण की इन्शुलिनचा स्पाइक होतो, तो जर का कमीत कमी झाला तर तुम्हाला पुढचे क्रेविंग्स पण कमी होतील.
1: नक्कीच.
0: तरी पण ज्यांना चहा चपाती खायचे त्यांनी करून बघा प्रयोग की वजन कमी करताना चहा चपाती खाल्लीत ना तर पटकन वजन कमी होत नाही तुमचं, हा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो चहा चपाती टाळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे. नॉर्मल लोक ज्यांचं सगळं ओके आहे त्यांनी खा, काही हरकत नाही, फक्त त्यात ना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा.

0: नक्कीच डॉक्टर, आता चहाविषयी बोलतो आहे आपण, तर चहा दुधाचा की काळा चहा, मग कॉफी घेत असेल ती दुधाची की ब्लॅक कॉफी की विदाऊट शुगर कॉफी, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. आणि खरं तर ना, आपण इतकं सोशल मीडियावरती हल्ली प्रत्येकाची वेगवेगळी मतं बघतो ना, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होतं आणि नेमकं आपण करायचं काय हे लोकांना समजत नाही. तर आता चहामध्ये थोडक्यात सांगा की बिना साखरेचा चहा, काळा चहा की दुधाचा चहा, आणि कॉफी कोणी घेत असेल तर ती ब्लॅक कॉफी की दुधाची कॉफी, ती विदाऊट शुगर कॉफी, काय हे थोडक्यात सांगा आम्हाला.
1: आता अशी वेळ आली आहे, काही आपल्या जिभेसाठी खायचंय, काही आपल्या हेल्थसाठी खायचंय. मग अशा वेळेला तुम्ही युजली जेव्हा चहा किंवा कॉफी घेता तेव्हा दिवसातून दोनदा घेता, एक सकाळची वेळ एक संध्याकाळची. सकाळची जी असेल ती तुमच्या पद्धतीची घ्या, फक्त साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा. डायबिटीस असेल तर, भीती असेल तर विदाऊट शुगर चहा चालेल, नाही नॉर्मल आहात थोडीशी साखर असलेला चहा चालेल, प्रमाण जास्त ठेवू नका. बाहेर विकताना जो चहा विकला जातो टपरीवरचा चहा, त्याचा जो कप असतो तेवढी क्वांटिटी ठेवली तर ती तुम्हाला खूप हॅम्पर करणार नाही. दुसऱ्या वेळेचा जो चहा घेईल तो तब्येतीसाठी, हेल्थसाठी, मग तेव्हा मी असं म्हणेल की ब्लॅक कॉफीची सवय लागली तर निदान तुम्ही जर का जाड असाल, तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर त्याचं असं संशोधन झालेलं आहे की ती ब्लॅक कॉफी तुमच्या फॅटी लिव्हरला पण कमी करते, इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी करते, ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे. घेतलीत तर तुम्ही 4 आधी घ्या, म्हणजे रात्रीच्या झोपेला हॅम्पर करणार नाही. शिवाय घेताना सिप सिपने सुरू करा, एकदम एवढा कप भरून घेऊ नका, थोड्या क्वांटिटीने सुरू करा. आणि एक कप भरून म्हणजे एक 75 ml 100 ml पर्यंत घेतलीत तरी पण ती चालू शकते, म्हणजे एक जिभेसाठी एक तब्येतीसाठी, असा मी मधला सल्ला देईल. मग त्या कॉफी नसेलच चालत ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटायचं, त्यांनी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं एक वेळ ठेवा विदाऊट शुगरवाला, एक वेळेला तुमच्या आवडीचं.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता, मला सांगा की सगळ्यांचा आवडता भात, त्याच्याबद्दल पण फार समज गैरसमज आहेत की नेमकं भाताचं प्रमाण म्हणा हे आपल्या जेवणामध्ये कसं असायला पाहिजे, भात खायचा नाही खायचा काय.
1: भात हा बऱ्याच लोकांचा जीवकी प्राण असतो. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट एंटर करतो तेव्हा तो म्हणतो मॅडम चहा नाही ना सोडणार आणि भात मला खूप आवडतो. मग या दोन गोष्टी ठेवल्या तर मग त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जर त्यांना भात वरण, मुगाची खिचडी, पुलाव, मसाले भात असा भाताचा जर का एक छानपैकी मेनू ठेवलात तर ते बाकीच्या गोष्टी मान्य करतात पटपट पटपट. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी ठेवायला लागतं. आणि भात खाऊनही वजन वाढत नाही हे अगदी 20-30 हजार पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं गणित आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, प्रमाणाचं भान ठेवा, डाळ जास्त खा, भाताची क्वांटिटी कमी करा.
0: अच्छा,
1: जर नुसता भात आवडत असेल तर भाज्या भरपूर घालून भात करा, म्हणजे पुलाव वगैरे म्हणतो ना आपण, तशा प्रकारे भात करा. सो दॅट की त्या भाताचं प्रमाण कमी होऊन तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना की तुमचा इन्सुलिन स्पाइक वाढणार नाही, आणि तुम्हाला फायबर जास्त असल्यामुळे त्याने वजन पण वाढणार नाही, पोट पण भरतं आणि भात खाल्ल्याचं फिलिंग येतं. मी सांगू ना, वरण भात त्याच्यावरती तूप आणि लिंबू हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न नाहीये, त्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला बंद केलं की लगेच खच्चीकरण होतं. आपल्याला खच्चीकरण न करता वजन कमी करून घ्यायचे असतील तर त्यांच्या आवडीचं पण देणं आपल्याला गरजेचं असतं. आणि शेवटी जे शरीराला मानवतं, मनाला मानवतं, ते आपल्याला हेल्थ देतं. अजिबात चुकीच्या पद्धतीने आपल्याला कुठलेही पॅरामीटर्स देत नाही. त्याच्यामुळे प्रमाणाचं भान खा, आवडीचं खा, आणि मग वजन कमी करायला पण मजा येते.
0: डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता तुपाचा विषय काढलात. तूप कोणाला आवडत नाही, खरं तर सगळ्यांनाच आवडतं. तुपाचं प्रमाण आपल्या जेवणात कसं असायला हवं?
1: मला असं वाटतं दिवसातून 2 चमचे काही हरकत नाहीये.
0: अच्छा,
1: म्हणजे संध्याकाळच्या भात
0: डायटवाल्यांनी पण खायचं?
1: हो, काहीही हरकत नाहीये, कारण तुपामुळे 2 उत्तम गोष्टी मिळतात. ते म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात, ब्युटेरिक ऍसिड, ते आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. त्याच्यामुळे आपले पोटातले बॅक्टेरिया अत्यंत उत्तम प्रकारे डान्स करतात, ते आलं की पोटामध्ये, आणि ते जर का आपण खुश ठेवले तर आपली पचनशक्ती चांगली वाढते. पचनशक्ती चांगली वाढली की आपला ब्रेन तल्लख राहतो. त्याच्यामुळे बघा, लहान मुलांना पण तूप खाऊ घाला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे 2 चमचे तूप तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी, तुमच्या पचनासाठी, तुमचं पोट छान ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. 2 चमचे तूप आणि तुम्ही 2 जेवणामध्ये आरामात खाऊ शकता. काही लोक पोळीला तूप लावतात, मी वरण भातावरती भातावरती सांगते, कुठल्याही प्रकारे ह्या काय प्रॉब्लेम नाही.
0: डॉक्टर, अगदी मला थोडक्यात सांगा की सध्या डाएट कॉन्शियस फार लोक झालेली आहेत, मग बऱ्याच बियांचा खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापर करतात, किंवा प्रोटीन्स पावडरचा खूप वापर

0: केला जातो, सध्या फॅशनच ही चाललेली आहे. तर नेमकं अशा लोकांना आपण काय सांगाल?
1: बियांच्या बाबतीत म्हटलं तर बिया हा छोटासा घटक असणारं ज्याच्यापासून पूर्ण जीव निर्माण होतो, त्याच्यामध्ये खूप छान पोषण मूल्य असतात. त्याच्यामुळे युजुअली तुम्ही जेव्हा बियांचा वापर केला त्या तीळ, भोपळा, सूर्यफूल, चिया सीड्स अशा प्रकारच्या बियांचा तुम्ही आणि जवस, जवस आणि चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, फक्त कच्च्या खायच्या नाहीत. म्हणजे चिया सीड असेल तर भिजवूनच घ्यायच्या, नंतर ते फुगतात नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जवस असेल तर भाजून त्याची पावडर करायची. तीळ तर आपण नेहमी भाजूनच ते बडीशेप वगैरे सारख्यामध्ये घालतो. सूर्यफूल आणि जे काय मी तुम्हाला म्हटलं भोपळ्याच्या बिया या आपण भाजून मग त्याचा वापर. म्हणजे मी सांगू का, सिम्पल वापर करायचा असेल तर आपण बडीशेप जशी खातो ना त्याच्यामध्ये हे मिक्सर टाकून द्या. कोणते कोणते? भोपळ्याचं, सूर्यफुलाचं आणि तीळ आणि बडीशेप असं एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळी, मस्त वापर होतो. आणि चिया सीड्स आणि जवस हे तुमच्या अशाच पद्धतीने पण तुम्ही वापरलं चालतं. फक्त चिया सीड्स भिजवूनच घ्यायचे असतात. स्पेशली जेव्हा आपण दही खातो ना तेव्हा दह्यामध्ये भिजवलेले एक चमचा चिया सीड खा.
0: अच्छा,
1: उत्तम प्री आणि प्रोबायोटिकचं कॉम्बिनेशन मिळेल आणि भरपूर फायबर्स मिळतील.
0: आणि प्रोटीन पावडरचा इंटेक हल्ली खूप सगळ्यांचा वाढला.
1: प्रोटीन जेव्हा आपण म्हणतो, प्रोटीन पावडर जेव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रोटीन चावता येत नाही, अन्न चावता येत नाही, तेव्हा प्रोटीन पावडर लागते. किंवा तुम्ही खूप जास्त काम करताय आणि तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. युजुअली नॉर्मल लोकांना प्रोटीन हे खाण्यातून मिळणंच गरजेचं असतं, कारण मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पावडरीचा वगैरे समावेश करता तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कारण प्रोटीन जेव्हा खाऊ तेव्हा ते असिम्युलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कसं, वरण भात एकत्र घेतल्यानंतर त्यातलं अमायनो ऍसिड कॉम्बिनेशन पूर्ण होऊन जे तुमच्या बॉडीमध्ये पचणार आहे ते तुम्हाला खरं लाभदायक आहे. आणि निसर्गानं नुसता प्रोटीन हा पदार्थ कोणताही तयार केलेला नाहीये, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते नेहमी कॉम्बिनेशन मध्येच तयार केलेलं आहे. सोया मॅक्झिमम प्रोटीनचा सोर्स आहे, नॉनव्हेज सोर्स आहे, पण तो पण नुसता नाहीये. सोयामध्ये तुम्हाला जसं प्रोटीन मिळतं तसं फॅट्स पण असतात. तसंच नुसता प्रोटीन हा निसर्गाने कोणीही तयार केलेला नाही, आपण केलेली पावडर आहे ती. फक्त आपण प्रोटीन म्हणून घेतो. प्रोटीन बरोबर फायबर हे आलंच पाहिजे. आणि जे आपण नेहमीचं जे अन्न खातो त्याच्यातूनच येतो प्रोटीन बरोबर फायबर.
0: अच्छा,
1: त्याच्याशिवाय तुमच्या शरीरात जर पेट्रोल नसेल तर तुम्ही गाडी कशी चालवाल? म्हणून कार्ब्स आवश्यक आहेत आणि फॅट्स हे तुमच्या शरीराचं वंगण आहे, त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, या खरं तर हा विषय फार मोठा आहे. आपण जेवढे बोलू तेवढं कमी आहे, पण वेळेचं बंधन थोडंसं आपल्याला पाळायचं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण जाता जाता जो 7 तारखेला आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन पाळणार आहोत त्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: मी हेच सांगेल की घरचं खाणं हे उत्तम खाणं आहे. स्ट्रीट फूडवरचं खाणं हे तुम्ही रेअरली, म्हणजे कसं, 15 दिवसातून महिन्यातून एकदा खा, जपून खा. जागा सुरक्षित आहे, त्यांचं प्रिपरेशन सुरक्षित आहे हे बघण्याची काळजी घेतली तर त्याचे हानिकारक जे काही आपल्याला अपाय होतात ते पण टळू शकतील. स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होतं. त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याच्यामुळे घरचं खा आणि सुरक्षित राहा.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता अशोक, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, संध्याकाळचे 4:01:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकलाकारांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आता तप ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.

थोरली जाऊ या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोखे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

उंबरठा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांनी गायलेलं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार निलेश मोहरीर.

0: गम्मत जम्मत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोतेहो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरणं आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. आज ऐकूया वय वादळ विजांचं, या मालिकेचा भाग दुसरा.
1: नमस्कार युवा मित्रांनो, या वय वादळ विजांचं या आपल्या नवीन मालेत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या या स्पर्धेच्या युगात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर स्पर्धा ही नुसती बाहेरच्या वातावरणाबरोबर नसते, तर त्यात बऱ्याचदा आंतरिक संघर्ष हा असतोच. पण या लढाईत लढण्यासाठी आपल्याला स्वतःलाच अंतर्बाह्य मजबूत व्हावं लागतं. आणि ह्याच संदर्भात आजच्या आपल्या वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत याच आणि अशाच विषयांसंदर्भात मार्गदर्शनपर गप्पा. आणि या मार्गदर्शनपर गप्पा करण्यासाठी आपल्या सोबतीला आहेत प्रवीण दवणे, आणि त्यांच्या सोबतीला आहेत चैत्राली आणि विठ्ठल. चला तर ऐकूया भाग दुसरा.
2: दोस्तो हो, नमस्कार. वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रंगलेल्या गप्पांना पुन्हा एकदा सुरुवात करूया. आज आम्ही प्रवीण दवणेंना पुन्हा एकदा आपल्यासमोर खेचून आणलंय गप्पा मारण्यासाठी. सर, हे वय असं असतं की आम्हाला काहीच कळत नाही. एवढं म्हणण्याइतकं लहानही नसतं आणि आम्हाला सगळं काही कळतं. एवढं म्हणण्याइतकं मोठंही नसतं. त्यामुळे या वयात अनेक प्रश्न पडतात, अनेक प्रश्नांची वादळं मनात उठतात. पण अशा प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याची आमच्याकडे तेवढी कुवत नसते. तर त्याबद्दल थोडंसं
3: एक गोष्ट मला आवडली, ते म्हणजे गेल्या वेळच्या गप्पा ऐकूनही पुन्हा तुम्ही गप्पांसाठी मला बोलावलं. नाही तर होतं काय चैताली माहितीये का, की साधारणतः एका प्राध्यापकाशी, मग तो लेखक असो कोणी असो, एकदा गप्पा मारल्यानंतर काही मुलं जवळ फिरकत पण नाही. पण मला गंमत वाटते, मला हा माझा सन्मान वाटतो की पुन्हा एकदा तुम्ही मला बोलतं केलं, बोलावलं, त्यामुळे मी तुमचं कौतुक करतो. हो की नाही? आणि अगदी आरंभी एक फार सुंदर वाक्य तू वापरलंस, ते म्हणजे हे वय असं आहे की कळतंय पण आणि कळत नाही पण. हे कळलं केवढं महत्वाचं आहे, हे तुला कळायला लागलंय, ही गोष्ट एक चांगली खूण आहे मला असं वाटतं. आणि त्यामुळे कळणं आणि न कळणं याच्या सीमारेषेवरचं हे तुमचं नाजूक वय आहे. आणि मला वाटतं की त्या वयाच्याच गप्पा आपण सगळेजण मारतो आहोत ना. एक अगदी म्हणजे पहिली गोष्ट, भाग्यवान आहेस तू की तुला कळलं की पुढच्या आयुष्यात काही प्रश्न असतात. अनेकदा काय होतं माहिती का, चित्रपटाचा पडदा आणि स्वप्नाळू मालिका याच्यामध्ये तुम्हा मंडळींचं तारुण्य इतकं काही स्वप्नाळू होतं की तुम्ही सगळेजण, म्हणजे एखाद्या नटाने कानामध्ये रिंग घातली की तुमची सगळी तरुण पिढी कानात रिंग घालते, एखाद्या नटीने नाकाला वांग बांधलं सगळ्या मुली आपल्या नाकाला वांग बांधलं. हे जे नाट्य, हे जे असं खोटं आणि स्वप्नाळू तुम्ही मुली मुलं जगता, हे या वयामधली गंमतच आहे. पण तुम्ही दोघे आहात आणि तुमच्या दोघांसारखे अनेक जण आहेत आज आपल्या गप्पा ऐकणारे आहेत, की ज्यांना कळतं की आयुष्य म्हणजे केवळ स्वप्न नाही, बरोबर ना, याच्या पलीकडे काहीतरी एक धगधगीत आहे, निराळं काहीतरी आहे. आणि त्यामुळे हे कळणं ही सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात असते. बघ मी काय म्हणतोय ते, आणि ते तू त्याला दाद देतोयस. हो की नाही?
2: हो, नक्कीच.
3: प्रश्न आहेत, प्रश्न निर्माण होतील, हे कळणं हीच अनेक उत्तर सापडण्याची सुरुवात असते. खरंय की नाही? हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय मजा पण नाही आयुष्यामध्ये. मला तुम्ही सांगा की ती एक राजा होता, एक राणी होती, अशी एक कथा सुरू झाली. सुखाने राज्य त्यांनी केलं, नंतर त्यांना छान दोन मुलंही झाली, तीही प्रेमाने वाढली. राजा वृद्ध झाला, राणी वृद्ध झाली, आणि दोघे जण गेले. ही काही कथा होईल का?
2: नाही.
3: आयुष्याची कथा पण अशी गुळगुळीत होऊन चालत नाही. त्यामध्ये धमाल पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे रंग पाहिजेत, त्यामध्ये चॅलेंजेस, आव्हानं पाहिजेत. काय बरोबर की नाही? हे नसेल तर काय उपयोग आहे? आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी मुळामध्ये आपल्याला आपले प्रश्न कळले पाहिजेत. आणि पुढे लक्षात ठेव की ते कळून ते व्यक्त झाले पाहिजेत, ते अभिव्यक्त झाले पाहिजेत. आणि त्यामुळे हे अभिव्यक्त करण्यासाठी आपल्याकडे दोन तऱ्हेची भाषा हवी, एक आंतरिक भाषा आणि एक शब्दांची भाषा. बघ की मी काय म्हणतोय ते.
1: हो सर,
3: कळतंय ना? एक आंतरिक भाषा आणि एक शब्दांची भाषा. आंतरिक भाषा म्हणजे काय माहितीये का, आता मी जे बोलतोय ते तुमच्या डोळ्यात मला कळतंय.
2: हो,
3: डोळ्यात कळतंय, जाणवतंय, किंवा तुम्ही जे आतमध्ये अस्वस्थ आहात ते मला जाणवतंय,
1: हे
3: एक. आणि तुम्ही बोलताय ती शब्दांची भाषा, तुम्ही मला विचारताय, मी तुमच्याशी बोलतोय, ही झाली शब्दांची भाषा. त्यामुळे आज काय होत आहे, ही भाषाच मुळात हरवते. तुम्ही सगळे जी मुलं आहात ती कागदावर फार छान लिहितात, पण बोलायला लागली की हुप्प, म्हणजे मोठं कुलूप लागलेल्या अशा अशा न उघडलेल्या अशा पोलादी पेट्या वाटतात. मला काही अर्थ वाटत नाही. आता तुमच्या वयाचं उदाहरण देतो की एखाद्या डब्यामध्ये आईनी साजूक तुपाचे लाडू केलेत पण तो डबा उघडतच नाही तर चालेल का?
4: नाही.
3: तसं तुमच्या हृदयात काय आहे ते जर व्यक्तच झालं नाही तर उपयोग काय? म्हणून उघडता आलं पाहिजे स्वतःला, त्याला म्हणतात अभिव्यक्ती, काहीतरी सांगणं, आणि त्याच्यातून अनेक प्रश्न सुटायला मदत होऊ शकते.
5: सर, आम्ही भरपूर मोठ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र वगैरे वाचतो, त्यांनी अशा भरपूर आठवणी लिहून ठेवल्यात, त्यांच्या पत्रांच्या, त्यांच्या फोनच्या, किंवा व्यक्ती जेव्हा भेटतात त्यांच्या बोलण्याच्या. तर मला तुमच्या बाबतीत असं विचारावं असं वाटतं की अशा काही पत्रांच्या आठवणी तुमच्या आहेत का ज्या तुम्ही कधीही विसरू शकणार नाही, त्याबद्दल काहीतरी सांगा.
3: आता जी आपली ऐकणारी जी पिढी आहे, ऐकणारी युवावाडीचे जे लक्षावधी लोक आज ऐकतायत, अनेक तरुण ऐकतायत, आणि तुम्ही इंटरनेट जमान्यातले आहात सगळेजण, चॅटिंग करता नाही का? आणि चॅटिंग करता म्हणजे काय करता, मला गंमत वाटते. मी एका तुमच्या कॉल सेंटरमध्ये काही कामाला गेलो होतो, म्हणजे ईमेल वगैरे करायचा होता, काहीतरी गेलो होतो, तर तिथे ना चक्क पटापट पटापट टाईप करून तो मुलगा ते सांगत होता कोणाला तरी, मुलीला असेल बहुतेक, आणि मग ती सांगत होती आणि हसत होता मोठमोठ्यानी, हसत होता. मध्येच काय काय त्याचं चाललं होतं. मी त्याला नंतर विचारलं की तू जिला हा ईमेल करतो आहेस बघ, तिला तू पाहिलेस का? तो म्हणतो मी तिला पाहिलेलंच नाही आहे, मी पाहिलेलं नाही आहे. आणि म्हणतो तू हसतोयस, पण आम्ही असंच बोलतो, आम्ही असंच लिहितो. मला आश्चर्य वाटलं विठ्ठल की प्रत्यक्ष बोलू शकत नाही, प्रत्यक्ष हाताने पत्र लिहू शकत नाही, आणि ती मुलं, ती तुमची पिढी फक्त पडद्याशी बोलते. फार वाईट आहे. तुम्हाला कदाचित पटणार नाही, तुम्हाला माझा राग येईल,
5: पण येऊ दे.
3: अरे आला तरी काय, शेवटी बघ मी सांगतोय त्या अनुभवातून आणि प्रेमातून. तेव्हा व्यक्त करण्यासाठी मुळामध्ये

0: तुमच्याकडे भाषा हवी,
1: हो सर,
0: तुमच्याकडे शब्द हवेत, तुम्हाला कितीही गुण तुमच्या कागदावरच्या परीक्षेत मिळू द्या, पण तुम्हाला काळजावरची परीक्षा द्यायची असते ती भाषेतून, हो ना? आणि त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही जितके व्यक्त व्हाल पत्रांतून, निबंधांतून, लेखांतून, गप्पांतून. अगं मी अनेकदा माझ्या वयाच्या मित्रांकडे जातो ना, ऐक, आणि त्यांची मुलं जर असली घरात तर मला वाटतं ती बोलावीत. ती काय करतात माहिती का, मला बघतात, हाय अंकल, आणि आतमध्ये खोलीमध्ये लपून बसतात आणि मग संगणकाशी खेळत राहतात. अरे 5-10 मिनिटं तरी बोला ना काकांशी, तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचा मित्र आलाय, थोडं बोला. त्यांना व्यक्तींशी बोलणं जड जातं, हो ना? आणि त्यांना यंत्रांशी बोलणं सोपं वाटतं. आश्चर्य वाटेल, मी हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तरुण पिढीविषयी बोलतोय, पण मी अमेरिकेत आता पाहिलं, शोकांती काय, तुम्ही असे धक्का बसल्यासारखे माझ्याकडे बघतात, कारण अमेरिका हे तुमचं स्वप्न आहे. त्या 8-9 हजार स्क्वेअर फीटच्या प्रचंड बंगल्यात जवळजवळ 1000 स्क्वेअर फुटाची खोली एका मुलाला होती, माझ्या मित्राच्या मुलाला, ऐक, आणि त्यामध्ये फक्त वाद्य आणि संगणकाचा मोठा पडदा. तो मुलगा माझ्याशी 1 मिनिटही बोलू शकला नाही, तो तिथेच खेळत होता. आणि मग त्याचे वडील म्हणजे माझे मित्र म्हणाले, प्रवीण, सगळी श्रीमंती आहे रे, पण माझी मुलं अव्यंग असूनही बोलू शकत. आज अमेरिकेची जी तरुण पिढी आहे ना, तो सूर भारतात येतोय. आणि म्हणून आपल्या गप्पांच्या या महोत्सवात मला मुद्दामून सांगायचं आहे ऐकणाऱ्या सगळ्या लक्षावधी तरुण मुला मुलींना, अरे बोला, पत्र हाताने लिहा,
1: हो सर,
0: हे फार गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल, मग इंटरनेटचा आणि याचा उपयोग काय, तो तुम्ही व्यवहार म्हणून करा रे, पण आवडत्या व्यक्तीचं पत्र, मग ते तुमच्या मैत्रिणीचं असो, आईचं असो, बाबांचं असो, मित्राचं असो, ते पुन्हा पुन्हा आपल्या जवळून वाचणं त्याची एक मजा आहे. माझ्या कवितेच्या ओळी मला आठवल्या बरं का विठ्ठल, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी. आणि पुढची ओळ फार वेगळी आहे, डोळे मिटून झुरताना जळत असत कुणीतरी. तर हे जे आहे त्या पत्रांतून जे झुरणं आहे, पत्रांचं जे जळणं आहे, ते कुणीतरी केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. आज हे तुमच्या पिढीला सांगणारं कुणी नाही, त्यामुळे पत्र लिहिली पाहिजे. तू असं म्हटलंस,
1: हो सर,
0: की तुम्हाला काही पत्र आली का, माझ्या घरी तुम्ही केव्हा तरी आलात तर तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे फार मोठमोठ्या माणसांची पत्र आहेत की जी मी केव्हा लिहिली. आज तुम्हाला ती माणसं बघायलाही मिळणार नाहीत, कारण मुळात ती आता या जगातच नाहीत. पण विठ्ठल, फार मोठ्या माणसांना मी पत्र लिहिली, तुझ्याही पेक्षा वयाने लहान होतो, चैताली तुझ्याही पेक्षा मी लहान होतो, आणि 7वी 8वीला असताना मी पत्र लिहिली.
1: अच्छा,
0: कोणाला लिहिली? पु ल देशपांडेला. त्यांची उत्तरं आली. कोणाला लिहिली? बाबा बोरकरांना. त्यांची उत्तरं आली. इंदिरा संत, त्यांची उत्तर आली आहे. आता बोरकर, पु ल, इंदिरा संत तुम्हाला बघायला मिळणार आहेत का?
2: नाही.
0: पण त्यांच्या पत्रांचा खजिना माझ्याजवळ आहे. त्यासाठी मला वाटतं की अशी मोठी माणसं जी आहे त्यांना पत्र लिहा, त्यांच्याकडून उत्तरं मिळवा. अशा उत्तरात ते सल्ले आयुष्यात उपयोगी पडतात. काय वाटतं?
2: नक्कीच नक्कीच सर. एरवी आम्ही पेपरमध्ये उत्तरं नक्कीच लिहितो.
0: बरं,
2: पेपरमध्ये अगदी पूर्ण पेपर पुरवणं घेऊन उत्तर लिहितो. पण जेव्हा तुम्ही आता विषय काढलाच आहात की पत्र लिहा, पण जेव्हा निबंध लिहायची वेळ येते तेव्हा आमच्या अगदी नाकी न येतात. तेव्हा मग अभिव्यक्तीसाठी भाषेचं महत्व काय?
0: छान आहे. अभिव्यक्तीसाठी भाषेचं महत्व म्हणजे, भाषा एक फार संपन्न साधन आहे. भाषाच एक साधन आहे असं मी म्हणत नाही, पण आता आपण शब्दांबद्दल बोलतो. जसं शरीर कमवावं लागतं तशी भाषा पण कमवावी लागते. नाही तर पुष्कळदा काय होतं की माणसानं शब्द सुचेर असे झाले की माणसं हातवारे करायला लागतात, असं करायला लागतात. कारण काय माहितीये का, की त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या हृदयात आहे, पण व्यक्त करायला त्यांच्याकडे शब्दच नाही. त्यामुळे शब्द वेगवेगळ्या तऱ्हेचे कमवावे लागतात. आता मी एक उदाहरण दिलं तर तुम्हाला आवडेल का?
1: भरपूर.
0: हा, आता बघा, एक शब्द आहे घुसमट, म्हणजे मनाची घुसमट होते, हो की नाही? एक शब्द आहे हुरहुर, एक शब्द आहे तगमग, एक शब्द आहे उलघाल. आता बघा, केवळ मराठीचा प्राध्यापक म्हणतोय म्हणून तुम्ही दूर जाऊ नका, भाषेची गंमत आहे. उलघाल, तगमग, घुसमट, या सगळ्या वरवर एकच भावना वाटतात, पण वेगळ्या आहेत. आता काळजी आणि चिंता एकच वाटते, एक नाही आहे. चिंता आणि खंत एकच वाटत, पण खरं

0: शांत व्यक्त करता येत नाही आणि चिंता व्यक्त करता येते. आता छोट्या गोष्ट आहेत, आकाश आणि आभाळ एकच नाही, वृक्ष आणि तरु कोणी म्हणाल समान अर्थी आहेत, पण वृक्ष म्हटल्यावर जो वृक्ष आपल्या डोळ्यापुढे येतो त्यापेक्षा तरु म्हटल्यावर तो बारीक छोटा हळुवार येतो.
1: हळुवार
0: हो की नाही?
2: हो सर.
0: घनदाट सावली आणि डेरेदार सावली

0: हो सर,
1: नाही का? असे कितीतरी मजा आहेत. त्यामुळे शब्द सुद्धा तुम्हाला एक एक हिऱ्या मोत्यांप्रमाणे जमवावे लागतात. आणि एकदा का शब्दांचा साठा जमला की मग त्याचा आनंद जो घेता येतो ना, त्या आनंदाला त्याच आनंदाची उपमा आहे, दुसरी उपमा नाही. अरे हे वाचा, हे ऐका. नुसतं मी तरुण आहे, तरुण आहे म्हणजे जन्मल्यापासून 18 वर्षाचे झालात म्हणजे तरुण नाही. तुम्ही ऐकता किती, तुम्ही बोलता किती, तुम्ही वाचता किती, याच्यावर तुमचं तारुण्य ठरतं की नाही.
0: हो पण सर, प्रॅक्टिकल आयुष्यात भाषेचं महत्व काय बरं?
1: आता मी म्हटलं ना की जो काही व्यावसायिक तुमचा भाग आहे, तू डॉक्टर झालीस, तुझा इंजिनियर झालीस, आणखीन तू कुणीही झालीस,
0: हो सर,
1: तरी सुद्धा तुला व्यक्त करावं लागणार ते माणसांशीच. आता एखादा डॉक्टर आहे आणि एखादा पेशंट आहे, पण त्या डॉक्टरला आपल्याला काय जे सांगायचंय ते सांगताच येत नसेल. नुसतं तो आपलं प्रिस्क्रिप्शनवर मेडिसिन लिहून देतोय आणि जातोय, तर काय होतं माहितीये का, कदाचित प्रॅक्टिस भरपूर असल्यामुळे तो पैसा भरपूर कमवेल, पण पेशंटला त्याचा आधार वाटत नाही. म्हणजे समुपदेशन करावं लागतं. तुमच्या अलीकडच्या मराठीत म्हणजे काउन्सिलिंग, काउन्सिलिंग म्हटलं की तुम्हाला लगेच कळतं, समुपदेशन कळणार नाही, नका कळू द्या. म्हणून मला तुमच्या भाषेचा आधार घ्यावाच लागतो, कारण आपल्याला काय माहितीये का, आपल्या ऐकणाऱ्यांना आपलं बोलणं पोचवायचंय. मग मैत्रिणी, तू कुठलाही पेशा स्वीकार, त्या पेशामध्ये तुला भाषा आहेच. आता तुला वकील व्हावंसं वाटते, मला तुझ्यामध्ये विठ्ठल एक चांगला वकील दिसतोय तू. हो नाही, खरंच आहे, तू विज्ञान शाखेचा आहेस मला माहिती आहे, पण वक्तृत्व स्पर्धा छान गाजवतोस, व्यक्तिमत्व तुझं असं डायनॅमिटिक आहे, चांगला वकील तू होशील. पण वकील होताना तुला पुराण माहिती पाहिजे, रामायण महाभारत माहिती पाहिजे, तुला वेद माहिती पाहिजे, ही सगळी उदाहरणं तुला माहिती पाहिजे, वृत्तपत्राचं वाचन पाहिजे. हे सगळं नसेल आणि तू अगदी BSc LLB झालास आणि त्याच्यामध्ये तू प्रथम वर्गात प्रथम आलास, पण तिथे तोंड उघडलं नाही, तो उपयोग काय? खरं की नाही? भाषा आहे शस्त्र आहे,
2: शस्त्र
1: ते तुमच्या जवळ पाहिजे, नाहीतर युद्धाच्या वेळेला समोरचा हल्ला करायला शत्रू आला तर त्याला तुम्ही असं म्हणाल का की टाइम प्लीज, तलवारी घरी राहिल्यात, असं चालेल का?
2: नाही.
1: पुष्कळला काय होतं, आता जर कोणी आपल्याला बोललं तर आपल्याला आता सुचत नाही, मग आपल्याला सुचतं उद्या, आणि आपण काय सांगतो, हे मला तेव्हा सुचलं. किंवा काही जण म्हणतात की मला अरे तेव्हा सुचलं असतं तर. म्हणून सुचण्यासाठी पण भाषा हवी.
2: भाषा
1: म्हणून चैताली, प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष आपल्या व्यवहारी आयुष्यात सुद्धा भाषेचं महत्व असं आहे. त्यामुळे मी ऐकणाऱ्या लक्षावधी मित्रांना सांगेन, एका मोठ्या मित्राचा ऐका बाबांनो, भरपूर वाचा आणि बोला, बोला मनमोकळं बोला.
2: सर, मी आता भाषेचाच मुद्दा निघाला तर भाषेवरतीच आम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतो, वक्तृत्व, निबंध, याच्यामध्ये बक्षीसही मिळाली आहेत. आणि मी मित्रांनाही सांगतो की तुम्ही भाग घेत चला, तरी अशा स्पर्धांचा आपल्या जीवनामध्ये म्हणजे वाटा काय असतो.
1: एका गोष्टीचं मी अभिनंदन करीन, तू वक्तृत्व हा शब्द योग्य रीतीने उच्चारला. अनेकदा वक्तृत्व म्हणतात आणि मला इतका त्रास होतो ना ऐकायला, पण काय होतं की तो त्रास होताना मला सांगता येत नाही, कारण मी अनेकदा परीक्षक असतो, काहीला मी प्रमुख पाहुणा असतो, आणि प्रमुख पाहुण्याचं काम काय असतं की कौतुक करणं. अतिशय योग्य शब्द उच्चारलास आणि तुझा मुद्दा छान आहे की या स्पर्धांचा वाटा काय असतो आयुष्यामध्ये. मुळामध्ये आयुष्यामध्ये जिकडे तिकडे स्पर्धा असते. ही स्पर्धा चैताली ही केवळ दुसऱ्याशीच नसते, तर ती स्पर्धा आपली आपल्याशी पण असते, स्वतःशी असते. कालच्या पेक्षा आज आपण पुढे गेलो का, हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण जर पुढे गेलेले असू तर याचा अर्थ आज आपल्या आयुष्यात दिवस आला, ही गोष्ट चांगली घडली. नाहीतर काय होतं की त्या दिवसाला पण वाटतं की याच्या आयुष्यात आपण का आलो. त्यामुळे मी महाविद्यालयीन तरुणांना आणि आपल्या गप्पा ऐकणाऱ्या सगळ्या मनांना, मी नुसतं कानांना बोललोय का,
0: नाही,
1: मनांना सांगू इच्छितो की स्पर्धेत भाग घ्या. फार तर काय होईल, भाग घेतल्यावर बक्षीस मिळणार
0: नाही,
1: पण बक्षीस मिळणार नाही हा गुन्हा आहे का?
2: नक्कीच
1: नाही आहे. पण स्पर्धेत भाग घ्यावासा वाटणं, हे वाटणं, हेच नियतीनं दिलेलं बक्षीस.
2: बक्षीस आहे सर,
1: हेच पारितोषिक आहे. त्यामुळे पाऊल पुढे गेलं ना. आज तुम्ही विचार करा की आज आकाशवाणीच्या स्टुडिओत तुम्ही गप्पा मारायला आलात, घाबरून जर तुम्ही घरातच राहिला असतात तर तुम्ही फुलून नसता शकलात. म्हणजे शेवटी काय होतं, ती धोके पत्करावे लागतात. स्पर्धा आपल्याला काय शिकवते ऐकताय ना, स्पर्धा आपल्याला आयुष्यात धोके पत्करायचे असतात हे स्वीकारते. नाहीतर काय होईल, ही लोकल गच्च भरून आली, कसा मी जाऊ त्याच्यात, ती गेली, आता दुसरी येईल, दुसरी आणखीन भरून आली, मी कसा चढू आत, असं करता करता शेवटची लोकल निघून जाईल आणि आयुष्य

0: निश्चय निघून जाईल. त्यामुळे गच्च भरून आलेल्या लोकलमध्ये चढणं आणि तिथे प्रयत्न करून जागा मिळवणं हीच आहे स्पर्धा. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये स्पर्धा खूप महत्वाची आहे. बरं, हार जीत चालूच असते. इंटरव्ह्यू होणार, केव्हा तरी तुम्हाला निवडणार, केव्हा तरी निवडणार नाही. अरे हा खेळाचा भाग आहे मित्रांनो, हरणं आणि जिंकणं हा खेळाचा भाग आहे. आता मी इतकी गीतं लिहिली, इतकी पुस्तकं लिहिली, इतके कार्यक्रम केले, सगळेच उत्तम असतील असं नाही. सगळीच पुस्तकं आवडली असतील असं नाही. काही आवडली असतील, काही नाही, काही गाणी माझी आली, काही नाही. तुम्हाला खोटं वाटेल, कितीतरी मी लिहिलेली गाणी, मी ध्वनिमुद्रित केलेली गाणी ही आलेली पण नाही पडद्यावर.
1: अरे बापरे,
0: हजारो गाणी पडद्यावर आली, शेकडो गाण्यांना पडदाच दिसला नाही. पण म्हणून मी घरात रडत बसायचं का? जी आली ती आली. खोटं वाटेल की एक दिवस मंगेशकरांच्या घरात आपल्या लता दिदींच्या, उषाताई आणि मीनाताईंशी मी गप्पा मारत होतो. आणि मी त्यांना म्हंटल की मीनाताई, कितीतरी गाणी हल्ली मला अशी लिहावी लागतात की जी तेवढी मनासारखी होत नाहीत. त्या मला म्हणाल्या की मनासारखी गाणी लिहित राहण्यासाठी सुद्धा मनासारखी नसलेली गाणी पण लिहावी लागतात. आता मला वाटतं एका साध्या शब्दात त्यांनी स्पर्धाच सांगितली की सगळं जिंकता येतं असं नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्याचं गाणं तुम्हाला सापडेपर्यंत तुम्हाला गात राहावं लागतं. आणि आयुष्याच्या गाण्याचा सूर सापडावा म्हणून तर आपण एकत्र येतो आहोत. गेल्या वेळी ज्या गप्पा झाल्या त्या गप्पांना दाद दिलीत, आज बोलावलं. जर पुढच्या वेळी तुम्ही मला बोलावलं तर मी असं समजेन की गेल्या वेळच्या गप्पांमध्ये एकमेकाचे सूर जमले आणि गाणं छान रंगत चाललंय. तेव्हा वय वादळ विजांचं ही आपली एक आतल्या संवादाची मैफलच आहे,
1: मैफिल
0: गप्पा आहे. आणि बघा आता लोकांचे फोन आणि पत्र तुम्हाला यायला लागले असतील.
2: हो सर,
1: खूपच
0: यायला लागले की नाही.
2: खूपच.
0: त्यामुळे ती मैफल रंगत जाईल. मग पुढच्या वेळेला मला बोलवणार की नाही?
2: नक्की बोलवणार. हा प्रश्न विचारणं सुद्धा तुम्हाला.
0: बरोबर,
2: बोलवणार म्हणजे बोलवणार
1: म्हणजे बोलवणार.
0: तेव्हा असे एकत्र राहूया आणि पुन्हा आपण भेटूया नव्या गप्पांचे विषय घेऊन. नमस्कार
2: मित्रांनो, आताच आपण वय वादळ विजांचं हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रवीण दवणे, चैत्राली आणि विठ्ठल. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित.
3: वय वादळ विजांचं या मालिकेचा भाग दुसरा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा आता सुरू करत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज मंगला विद्यानाथन यांचं कर्नाटक शैलीतलं व्हायोलिन वादन. पण आता आधी काही ठळक घडामोडी.
1: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देवस्थान जमीन इनाम निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यात अन्यत्रही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार पिशवीतल्या तेलाचं लिटरमध्ये माप आणि त्याचं ग्रॅममध्ये वजन लिहिणंही बंधनकारक असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या आजच्या कार्यक्रमात कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत मंगला वैद्यनाथन यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवणार आहोत. त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेल्या राग चारुकेशी, सारंगा आणि सिंधू नामक्रिया त्या रचना आदी तालात रूपक तालात निबद्ध आहे आणि त्यांना मृदंगमची साथ देवानंद मेनन यांनी केलेली आहे. ऐकूया मंगला विद्यानाथन यांनी व्हायोलिनवर वाजवलेला सुरुवातीला राग चारुकेशी.

0: मंगला वैद्यनाथन यांनी व्हायोलिनवर बाजवलेला राग चारुकेशी सारंगा आणि सिंधू नामक्रिया आत्ता आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ देवानंद मेनन यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येते.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालव एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आली लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50. असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहीत असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताट

0: घराच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
1: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
0: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
1: करेक्ट.
0: मग दर्शन, आज काय विशेष रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
1: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे, ती आपण जाणून घेऊच. पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
0: हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ॲग्रिकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड. पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ॲग्रिकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ॲग्रिकल्चरकडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ॲग्रिकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc ॲग्रिकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग BSc ॲग्रिकल्चर जर आपण बघितलं तर BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc, तर BSc ॲग्रिकल्चर ही एक ब्रँच आहे. त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं BSc हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या BSc आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये BSc ॲग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर BSc ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा BSc ॲग्रिकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MSCET, ज्याची

त्यामध्ये तुम्ही PCB PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची MS CET झालेली आहे ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही ZEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या BSc ॲग्रिकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर BSc ॲग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे इफ ॲग्रिकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीत्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीयल सेक्टर्स पण तुम्ही जर एक विचार केला आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन्स बघितली एकमेव ॲग्रिकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ॲटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर BSc ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आत्तापर्यंत आपण बघितले की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः BSc ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे त्याची एक नर्सरी आहे तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज 1 एकर भरामध्ये 2 एकरमध्ये 3 एकरमध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत ते सुद्धा एका सीझन्समध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे हे नॉलेज तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटेल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत. म्हणजे ज्यांनी BSc ॲग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्समध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच. एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच. पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच येतं. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ॲग्री MPSC ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पदं असतात. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला ॲग्री MPSC करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट MPSC सुद्धा एक पर्याय आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट MPSC तुम्ही ACF असू शकता, क्लास 1 ऑफिसर. त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ॲग्रिकल्चरवाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते महाबीज, याच्यात सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं MPSC वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं हे पदं असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो.
याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंट

हेल्पलाईन ऑफिसर्स असतो, त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रिकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर्स म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही UPSC जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल UPSC सुद्धा आपल्याला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग

तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते, ते म्हणजे AFO, ज्याला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिबल असतात तर ते फक्त ॲग्रिकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तर तेच फक्त इथं इलिजिबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर RRBSO, आता RRBमध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा BSc ॲग्रिकल्चरवाला असतो. त्याच्यानंतर SBI ज्युनियर असिस्टंटचे पदं निघतात ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त BSc ॲग्रिकल्चरवाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन्स कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ॲडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये MSc, PhD झालेले, BSc झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहित आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाणं असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. यामध्ये तुम्हाला MSc ॲग्रिकल्चर नेट वगैरे असाल, PhD करावं लागेल. PhD नंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते, जे ASRB नावाचं बोर्ड असते, ज्याला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ॲग्रिकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा MSc, म्हणजे MSc केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही PhD असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ॲग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये तर त्यासुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे BSc ॲग्रिकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला MSc असते, तर ही MSc तुम्ही डिफरंट सब्जेक्टमध्ये करू शकता. ओके, आणि MSc 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशनसाठी PhD ही 3 वर्षाची असते. BSc नंतर तुम्ही MSc करू शकता, PhD करू शकता, किंवा मग तुम्हाला BSc नंतर MBA ॲग्रिकल्चरमध्ये करू शकता, किंवा MBA तुम्ही मार्केटिंगमध्ये करू शकता, MBA तुम्ही HR मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरला PhD साठी MSc साठी तशा संधी आहेत आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रूव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचे, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला MSc ॲग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिबल असता, त्याच्यानंतर तुम्ही PhD केलेली असाल त्याही वेळेस तुम्ही इलिजिबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ॲग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ॲज अ प्रोफेसर, ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ॲग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल.
आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत। कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा

व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे तर याच्यामध्ये आपण BSc च्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केलं जाते तुम्हाला नॉलेज दिल्या जातात. तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप्स मध्ये जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही सीड प्रॉडक्शन्स, जसं की आता बरेचसे FPO येतं म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रॉडक्शन्स करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, हे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसताना केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे. तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी येतं, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे आणि हे ऍग्रीटेक किंवा या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ऍग्रीकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रॉडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रॉडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रॉडक्शन्स, हे जे काही आहेत तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ज्या असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रॉडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रॉडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले. आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जर जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे AI माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खत किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या
याच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटेल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये यायचा जो काही आता प्रवेश झालाय, यानं ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत. तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो आणि याचे प्रशिक्षण असतात. जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला किंवा काही एनजीओ येतं तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची. युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत. तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळं हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते. मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याचे प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज ए बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी बीएससी ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी, म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत, जे स्वर्गीय एम एस स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलंय की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर्स ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघा. कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रीकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बर का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वार केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर. हरे घर.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम। 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं। आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल। येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता। राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या। मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं। 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं। रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे। शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला। सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे। या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली। या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली। यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगड इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-3 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग, वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच्या खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे, म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आत्ता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल, ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून 2 आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका तपामध्ये अचाट प्रगती केली आहे जी अभिमानास्पद आहे.
0: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारनी जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
0: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
3: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्टमध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळं जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलीट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत, कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा, इस्रो, SAR म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्ला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
0: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
3: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय आपण. स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. डीआरडीओ, इस्रो आणि एचएएल ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये. आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
0: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
3: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या आता या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओचे एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत. आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली

खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझं घर माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6/16 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026. आजच्या कार्यक्रमात शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी बोलणार आहोत. शेळीपालन हे आपल्याकडे अगदी पूर्वापारपासून केलं जात आहे. छोट्या प्रमाणामध्ये असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे मर्यादित स्वरूपामध्ये शेळ्यांचं पालन केलं जातं. परंतु आजकाल आपण बघतो की शेळीपालन हे मोठ्या प्रमाणावर बंदिस्त असेल किंवा अर्धबंदिस्त असेल अशा पद्धतीने सुद्धा हे शेळीपालन केलं जात आहे. पण या शेळीपालनामध्ये काही वेळेला समस्या येत असतात. मग या समस्या टाळून आपण त्यांचं चांगल्या प्रकारे कसं नियोजन, व्यवस्थापन, निगा कशी राखू, या सगळ्याच गोष्टी या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शेळीपालनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरत असतात. तर नेमकी काय आहे ही शेळीपालनाची पंचसूत्री, काय त्याचं महत्त्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता जेव्हा आपण ही पंचसूत्री म्हणतोय तर नेमकी काय आहे ही पंचसूत्री, काय सांगाल?
2: हा, शेळीपालन आता हा जो आपण बघितलं की अल्पभूधारक किंवा भूमिहीन अशा लोकांनी बऱ्यापैकी हा व्यवसाय आत्मसात केला किंवा उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करतायत.
1: बरोबर.
2: परंतु जसजसं ह्या शेळी पालनातील महत्व आणि त्याची वाढती मागणी लक्षात आली किंवा मांस उत्पादनासाठी अतिशय चांगलं शेळीपालन हा एक व्यवसाय आहे,
1: बरोबर,
2: तर या व्यवसायाकडे अनेक जण आकर्षित झालेले पाहायला मिळतात. परंतु बऱ्याचदा काय होतं, काही आयक्यू माहिती किंवा अनेक सामाजिक माध्यमे आहेत यांच्यापासून बऱ्याचदा
1: त्याच्यावर पाहिलं जातं
2: आणि त्याच्यातून मग एक शेळीपालन व्यवसाय चालू करायचा, याच्यामुळे बरेच मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होतात.
1: बरोबर.
2: मात्र बऱ्याचदा काही गोष्टींचा त्यांना नक्की उलगडा होत नाही आणि काही भ्रामक किंवा कमी माहिती यांच्याद्वारे मग त्याच्यातून हा शेळीपालन व्यवसाय चालू तर करतात, परंतु बऱ्याचदा मग त्याच्यामध्ये तोटा होतो किंवा मग तो परवडेनासा होतो.
1: बरोबर आहे.
2: आणि अपेक्षित असं त्यांना जे उत्पन्न मिळायला हवं ते मिळत नाही. आणि मग या शेळीपालनाकडे जर आपल्याला नक्की फायदेशीर किंवा व्यावसायिक दृष्टी बघायचा असेल त्याची एक पंचसूत्री म्हणूया आपण, अशा प्रकारे त्याच्यावर आपल्याला अगोदरच विचार करून त्याच्यावर अभ्यास करून आणि मग हा शेळी पालनाचा व्यवसाय चालू करावा असं आहे. तर या शेळी पालनाच्या जे पाच

0: आपण सूत्रे म्हणूया, पंचसूत्र, याच्यामध्ये ठळक बाबी म्हणजे शेळ्यांच्या जातींची निवड, नंतर त्यांचं आहार व्यवस्थापन, तसेच त्यांचं गोठा बांधणी व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापन,
1: बरोबर,
0: या पाच महत्वाच्या बाबींचा समाविष्ट होतो.
1: नक्कीच, बरोबर आहे. आता सर तुम्ही म्हणालात की जातींची जी निवड आहे, तर ही करताना खर तर म्हणजे खूप काळजी घेणं पण गरजेचं आहे, नाही का?
0: हो, नक्कीच. कारण काय, बऱ्याचदा आपण बघतो नवनवीन जाती किंवा संकर करून नवीन जातींची निर्माण केली जाते, अधिकाधिक वजनवाढीसाठी वगैरे, अशा बऱ्याच म्हणजे बाजारात जाती उपलब्ध आहेत. परंतु शेतकरी बांधवांनी जेव्हा शेळी पालन व्यवसाय चालू करायचं ठरवलं, तर आपला जो भाग आहे तो कुठल्या हवामानात येतो,
1: बरोबर,
0: तिथलं हवामान कसं आहे आणि त्या हवामानास जी जात योग्य ठरेल,
1: बरोबर,
0: तिचं योग्य संवर्धन होऊ शकेल अशाच जाती आपण निवडाव्यात,
1: बरोबर,
0: जेणेकरून मग पुढे जाऊन त्या शेळ्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये काही आपल्याला धोका किंवा त्यांच्यामध्ये आजार पसरतात किंवा योग्य ती वजन वाढ मिळत नाही अशा पद्धतीने मग आपल्याकडे आपण
1: व्यवस्थापनामध्ये म्हणजे अडचणी येतात.
0: हा, अडचणी येतात किंवा अपेक्षित असं वजन वाढ होत नाही, त्यांच्यापासून मग पुनरुत्पादन
1: समस्या
0: होत नाही. मग अशा प्रकारे जर हवामान अनुसरून जर जातींची निवड आपण केली,
1: बरोबर,
0: तर ते अतिशय चांगलं आहे. म्हणजे असं एक उदाहरण आपण घ्यायचं ठरवलं की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, हा थोडासा उष्ण कोरडा प्रदेश आहे, मग त्या ठिकाणी उस्मानाबादी ही एक अतिशय चांगली शेळीची जात आहे. त्याच्यानंतर मग आपण काही दुसरा भाग पाहिला, इकडे नाशिक वगैरे भाग, तिथली जी स्थानिक जात आहे तिथे संगमनेरी जात आहे,
1: बरोबर,
0: किंवा कोकणात मग कोकण कन्याळ आहे. या प्रकारचा अभ्यास आपण जर केला आणि स्थानिक जातींची निवड केली,
1: बरोबर,
0: आता यातून जर उस्मानाबादी शेळीबद्दल आपण बोललं तर शेळीची जात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण तिची योग्य चालू शकते, म्हणजे तिचं चांगलं संगोपन आपण करू शकतो.
1: अच्छा,
0: म्हणजे या जे आपण बाहेरून शेळ्या आणतो किंवा इतर राज्यांमध्ये आहे ते त्या त्या हवामानाला पोषक आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळे निश्चितच जातींची निवड ही एक अतिशय महत्वाचा भाग या शेळी पालनातील आहे. आता जातींची निवड तर झाली, पण या जातींमधील जेव्हा आपण शेळ्या निवडतो म्हणजे मादी आणि नर, ह्या सुद्धा खूप अचूकपणे निवडाव्या लागतात. कारण पैदाशीसाठी जे आपण प्राणी निवडतो किंवा शेळ्या निवडतो यांची एक वेगळी अंगकाठी आहे किंवा त्यांचा मजबूत बांधा, त्यांचे सर्व अवयव एकदम चांगले असावेत, म्हणजे जेणेकरून पुढची पिढी किंवा त्यांची पिलं जी जन्माला येतील ती चांगल्या दर्जाची येतील, त्यांचं वजन झटपट वाढेल आणि व्यवसाय आपला हा तर त्यांच्या वजनावर किंवा मांस उत्पादनासाठी करत असल्यामुळे आणि निश्चित दुधासाठी पण काही शेळ्या आपण पाळतो, तर त्याच्यामध्ये मग त्या पद्धतीच्या जाती आपण
1: निवडायला पाहिजे. बरोबर, म्हणजे आपल्याकडचं हवामान भौगोलिक परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे निवड करायला हवी,
0: योग्य निवड आपण करायला.
1: बरोबर. आता सर शेळी पालनामध्ये मुख्य म्हणजे आहार व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं ठरतं.
0: हो, अर्थात, कारण काय, जवळपास 60-70% हा खर्च जो आहे तो आपला आहारावर होत असतो, कुठल्याही पशुपालनात. मग याच्यामध्ये आहार व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे, कारण काय, आहारावरच त्या शेळीचं आरोग्य, त्याचे वजन, त्यांची सर्व उत्पादन पुनरुत्पादन हे अवलंबित आहे. त्यामुळे शेळी पालन चालू करण्यापूर्वीच आपल्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे का, मग ती कशी करता येईल, मग आपण किती शेळ्या पाळणार आहोत, त्याच्यासाठी किती चारा लागेल, याचं आपल्याला गणित मांडावे लागेल, अभ्यास करावा लागेल. मग याच्यामध्ये ओला चारा आला म्हणजे हिरवा चारा आला, सुका चारा आला आणि मग काही प्रमाणात थोडंसं वजन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी थोडा खुराक आणि खनिज मिश्रण द्यावं लागेल.
1: बरोबर.
0: मग आता बऱ्याचदा काय होतं, खूप महागडा चारा घेऊन किंवा जास्त किमतीचा खुराक वगैरे घेऊन आपण ते शेळी पालनात जर वापरला तर मग तो काही फायदेशीर होत नाही असं बऱ्याचदा दिसून येतं. मग शेळीला किती खुराक लागेल, तिची आवश्यकता किती त्या शेळीला वजनानुसार, म्हणजे छोटे पिल्ल असतील, मोठ्या शेळ्या असतील, नर असतील, यांचा अभ्यास करून त्या त्या प्रमाणातच त्यांना चारा द्यायला हवा, म्हणजे तो कमी पडता कामा नये आणि अधिकही होता कामा नये. कारण अधिक दिला तर त्यातून उपयोग तर काही नाही, परंतु खर्च वाढणार आहे. मग हा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याकडे जो ओला चारा किंवा

0: हिरवा चारा म्हणतो त्याच्यामध्ये मग मका आहे किंवा इतर पिकं आहेत, त्याच्यानंतर लसूण घास आहे, बरसीम आहे, अशा प्रकारचे प्रथिनयुक्त चारे ते पण घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: नंतर काही नेपियर जातीची गवत आहे. आणि मग आपल्या शेताच्या बांधाच्या कडेने काही झाडे आपल्याला लावावी लागतील, कारण शेळी हा असा प्राणी आहे तो बऱ्याच प्रकारचा चारा किंवा झाडे झुडपे यांचा खाऊन त्याचं उत्पादन मांसात करत असतो. त्यामुळे हदगा असेल, शेवरी असेल किंवा शेवगा असेल किंवा जे काही आपल्या भागामध्ये जी
1: गिरीपुष्प,
0: हा गिरीपुष्प, फणसुली या सर्व वृक्षांची लागवड जर केली ज्यांचा पाला शेळ्या खात आहेत आवडीने, मग त्याच्यावरचा आपल्याला चाऱ्याचा खर्चही वाचवतो.
1: बरोबर.
0: आणि मग अशा प्रकारे आपण चाऱ्यावरचा खर्च कमी करू शकतो. त्याच्यानंतर मग काही वाळलेला चारा आहे मग त्याच्यात कडबा असेल तो कुटी करून देऊ शकतो. काही थोड्याफार प्रमाणात थोडा शुष्क चारा आहे याचा सुद्धा वापर करू शकतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे खनिज मिश्रणे. बऱ्याचदा काय होतं, खनिज मिश्रण किंवा जी खनिज पाहिजेत किंवा व्हिटॅमिन्स मिळत नाहीत, मग त्यांच्या वाढीवर परिणाम होतो, त्यांच्या प्रजननावर सुद्धा परिणाम होतो. मग अशा प्रकारे खनिज मिश्रण आपण थोडस त्यांना खुराकामधून द्यायला हवे, म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून योग्य ते पिल्ले आणि त्यांचा काही प्रॉब्लेम येणार.
1: बरोबर. आता सर, शेळ्यांसाठी आपण बघतो की गोठा असेल तर त्याची बांधणी किंवा ते व्यवस्थापन जे आहे तर हे नेमकं कसं असायला हवं?
0: हो, आता कुठलंही पशुपालन करताना आपल्याला त्यांचा निवारा ह्या महत्वाची गोष्ट आहे. आता शेळी हा प्राणी तसा पाहिला तर कोरडवाहू भागातला आणि दिवसभर चरून असा आहे, फक्त संध्याकाळच्या वेळी त्याला थोडस संरक्षित असं एक निवाऱ्याची गरज
1: असते.
0: परंतु काय झालं, आता हा व्यवसाय व्यावसायिक झाला पशुपालन, तसं तसं जागा कमी झाली आणि मग त्याप्रमाणे हा बंदिस्त किंवा मग अर्धबंदिस्त या स्वरूपात याला स्वीकारलं गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात. आणि मग अशा प्रकारे अर्धबंदिस्त जरी आपण शेळी पालन करायचं ठरवलं तर त्यासाठी योग्य निवारा देणं गरजेचं आहे. परंतु मग असं नाही की आपण खूपच आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यावर प्रचंड खर्च करायचा आहे.
1: बरोबर.
0: तो उपयोगाचा नाही. मग आपला साधा गोठा असावा, परंतु गोठा बांधणी
1: गरजेचं आहे, ते असणं
0: आवश्यक आहे. मग त्याची बांधणी करताना आपल्याला दिशा ही ठरवावी लागेल.
1: बरोबर.
0: म्हणजे गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, भरपूर सूर्यप्रकाश आला पाहिजे. मग अशा ठिकाणी पूर्व पश्चिम लांबीचे गोठे न करता उत्तर दक्षिण लांबीचे केले तर पूर्वेकडचं ऊन किंवा पश्चिमेकडून येणारा वारा हा भरपूर येतो. परंतु समजा कोकण भाग आहे तिथे खूप पाऊस पडतो तर अशा ह्याच्यात थोडस मग आपल्याला पाऊस आत येऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी मग आपण प्लॅस्टिकचे पडदे किंवा ताडपत्री हे वापरू शकतो. तसेच उन्हाळ्यात जर उष्णता कमी करायची असेल तर आपल्याकडे गोनपाटा असतात त्यांचे पडदे करू शकतो. त्यांना खूपच आता आपण सध्या प्रचंड उष्ण
1: खूप आहे
0: आणि मग हा कमी करण्यासाठी त्या बाळदानांवर ओलं पाण्याचा शिडकाव करू शकतो किंवा त्या गोठ्यामध्ये काही स्प्रिंकलर्स किंवा पाणी शिंपडण्यासाठी व्यवस्था करू शकतो. आणि जर सिमेंटचे पत्रे असतील किंवा पत्रे असतील धातूचे तर ते खूप तापतात. मग याच्यासाठी त्याच्यावर काही आपल्याला आच्छादन टाकता येईल, म्हणजे वाळलेला चारा असेल किंवा वाया गेलेला चारा याच्यापासून काही ताट्या बनवून वगैरे किंवा नारळाचे झावळे असतील, याच्याने काय होईल गोठ्यातलं तापमान आपल्याला कमी ठेवता येईल. आणि यासाठी गोठा बांधणी करतानाच आपण जागा निवडतानाही अतिशय
1: योग्य प्रकारे निवडायला हवी,
0: जेणेकरून पावसाळ्यात तिथे पाणी साचता कामा नये. कारण शेळी हा कोरड्या हवामानात आणि त्यांना कोरडं वातावरण खूप आवडतं.
1: अच्छा.
0: पाणी आणि चिखल असेल तर त्या वातावरणात संपर्कात आले तर ते ताबडतोब आजारी पडतात. बऱ्याचदा त्यांना सर्दी, निमोनिया सारखे आजार होतात, खुरांमध्ये काही इन्फेक्शन्स होतात. मग ही काळजी आपण घ्यायला हवी. आता गोठा बांधणी करताना साधं मटेरियल वापरून जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. जमीन जी आहे गोठ्याची त्याच्यावर पण जास्त खर्च करता कामा नये. अगदीच काँक्रीटीकरण करणे किंवा लाद्या टाकणे याच्यापेक्षा मुरुम टाकून ते धुमसून घ्यावे किंवा मग विटांचा थर द्यावा.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याचं जे पाणी आहे किंवा मूत्र आहे ते शोषलं जाईल आणि गोठा कोरडा राहील आणि यातून खर्च पण कमी होईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोठा बांधताना गोठ्याची उंची. बऱ्याचदा शेतकरी बांधव काय करतात, गोठ्याची उंची कमी ठेवतात.
1: अच्छा.
0: ती कमी न ठेवता साधारणतः आपण ए टाईप म्हणजे दोन्ही बाजूला उतार असणारा छप्पर देतो, तर मधल्या भागाची उंची 12-15 फूट असावी आणि भिंतीच्या बाजूची उंची ही साधारणतः 9-11 किंवा 12

0: आतले जे काही वायू तयार झालेले आहेत, मग मिथेन असेल, मूत्रातला अमोनिया असेल, हा सर्व गरम झालेले विषारी वायू बाहेर पडतील आणि बाहेरून आत खेळती हवा राहील.
1: बरोबर.
0: आणि ह्याचा सगळा परिणाम हा आरोग्यावर होत असतो आणि त्याच्यावर वजन वाढ ही अवलंबून असते, प्रजनन हे सुद्धा त्यावरच अवलंबून असतं. तर ही सर्व काळजी घेतली आणि कमीत कमी खर्चात उत्कृष्ट गोठा, मग त्यात गव्हाण आली, गव्हाण साधारणतः 1.5 फुटापर्यंत उंचीची बांधून घेतली आणि 1 फूट रुंदीची केली की त्याच्यामध्ये ते खाद्य टाकता येईल, जेणेकरून ते खाद्य वाया जाणार नाही. आणि बऱ्याचदा आपण पाहतो शेळ्यांमध्ये एक त्यांची हॅबिट असते की त्यांना असं वरचं खायला आवडतं. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की शेळ्या जेव्हा चारायला जातो तेव्हा ते दोन पाय वर करून झाडाचा पाला किंवा झुडपांचा पाला खाताना दिसतात. या पद्धतीने जर आपल्याकडे काही ओला चारा असेल हिरवा, तर तो दोरीच्या साह्याने एक ठराविक अंतरावर उंचीवर बांधून ठेवला तर तो सुद्धा शेळ्यांना खायला आवडतो आणि त्यातून वाया जाण्याचं प्रमाण पण खूप कमी होईल.
1: नक्कीच. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे गोठ्याचं
0: व्यवस्थापन
1: करायला हवं. सर, आता याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थापन हे तर आहेच खूप महत्वाचं, त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: आरोग्य व्यवस्थापन, आता आपण जसं बघितलं की चांगल्या जातीवंत शेळ्या आणि अतिशय चांगल्या नर मादे आपण निवडल्या, परंतु त्यांची काळजी आता आपल्याला घ्यायची, त्यांचं वेळेवर म्हणजे जनताचं औषध देणे, लसीकरण करणे. काही शेळ्या आजारी पडलेल्या दिसतील, काही त्यांच्यामध्ये लक्षणे असतील, ते ताबडतोब या शेळ्या बाजूला करायला पाहिजेत. बरेचसे रोग असे आहेत की एक लागण एका शेळीपासून दुसऱ्या
1: संसर्गजन्य
0: हो, तर मग त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अशा शेळ्या ताबडतोब बाजूला करायला पाहिजेत आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट आपण पशुवैद्यकांकडून
1: द्यायला
0: ताबडतोब द्यायला, म्हणजे आपलं भविष्यात होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर मग परजीवी म्हणतो, परजीवींमुळे तर भरपूर नुकसान होऊ शकतं. म्हणजे नुसतं त्यांच्या रक्त शोषणे याच्यापुरतं मर्यादित नाही, तर या परजीवींमुळे अनेक रोगांचा प्रसारही त्या शेळ्यांमध्ये होत असतो. मग यांचं सुद्धा निर्मूलन आपल्याला करावं लागेल. मग त्याच्यासाठी गोचिड निर्मूलन आहे, किंवा मग काही डबकी साचत असतील तिथे हे परजीवी वाढतात, किंवा गोठ्यात कायम ओलावा असेल तर तिथेही वाढतात. मग आपल्याला काळजी घेणं आणि निर्जंतुकीकरण करणे, मग यासाठी गोठ्यामध्ये मध्ये मध्ये चुन्याची पावडर ही टाकावी, म्हणजे काय गोठा कोरडाही होतो आणि निर्जंतुकीकरणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तर या प्रकारे आपण जर काळजी घेतली आणि घरगुती उपचार ठीक आहेत त्यापुरते, परंतु योग्य पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घेतले की भविष्यात जी हानी होणार आहे किंवा बऱ्याच वेळा रोगांची लागण एकदम झपाट्याने पसरते आणि त्यात बऱ्याच शेळ्या दगावतात, मग हे होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी
1: घ्यायला पाहिजे. बरोबर. आता सर, अजून एक महत्वाची बाब म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, परंतु जेव्हा विक्री व्यवस्था असते किंवा जे पणन आपण म्हणतो, तर या व्यवस्थापनासंबंधी काय काळजी, म्हणजे कसं करायचं असतं ते?
0: हो, कारण आता आपण तर ही सर्व काळजी घेऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या शेळ्या किंवा आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे, परंतु आपण जर शेळी पालन चालू करण्यापूर्वीच या व्यवसायातील विक्रीच्या संधी ज्या आहेत त्या बघून ठेवायला पाहिजेत. म्हणजे कुठली बाजारपेठ आपल्याला जवळ आहे, कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्याला विकायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही लोक शेतकरी ईद साठी बोकड पैदास असं हे शेळी पालन करतात. बऱ्याचदा काय होतं, ईद साठी 1 वर्षाच्या वरचे बोकड त्यांचीच विक्री होऊ शकते. आता शेळी पालनात जर पाहिलं तर 3-4 टप्पे महत्वाचे आहे. म्हणजे पिलाचा जन्म ते 3 महिन्यापर्यंत, इथे दुधावर त्यांचं सगळं
1: अवलंबून
0: आहे. त्याच्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर हे चारा खायला सुरुवात करतात. मग हा चारा अतिशय व्यवस्थित त्यांना दिला पाहिजे. नंतर याच कालावधीमध्ये त्यांचं वजन झपाट्याने वाढत असतं, मग यांना प्रथिन युक्त चारा दिला पाहिजे, खनिज मिश्रणे दिली पाहिजे. आणि साधारणतः 9-10 महिन्यापर्यंत किंवा वर्षाच्या आतमध्ये यांचं 20-25 किलो वजन अपेक्षित आहे किंवा झालं पाहिजे, तरच ते व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला विक्रीस किंवा परवडतं. मग ईदच्या बोकड जास्तीत जास्त वजन आणि 1 वर्षापेक्षा वर. बऱ्याचदा काय होतं, सगळे शेतकरी हे ईद साठी लक्ष ठेवून ही पैदास करतात आणि मग एकदम मालाची आवक झाली किंवा शेळ्यांची आवक झाली की बाजारपेठ घसरते आणि बऱ्याचदा मग परवडत नाही म्हणून परत शेतकरी बांधव विक्री करत नाही. मग परत पुढच्या ईद साठी यांना 1 वर्ष सांभाळावं लागतं.

0: तर हे न करता एक 20-25% एवढेच ईदसाठी तयार करावेत. काही शेळ्या किंवा काही नर म्हणा माद्या म्हणा या पैदाशीसाठी विक्री कराव्यात.
1: अच्छा.
0: कारण दुसऱ्या शेतकऱ्याला जर शेळी पालन चालू करायचं आहे तर त्याला पैदाशीचे नर माद्या लागतात, मग त्यांच्यामध्ये जास्त आपल्याला उत्पन्न किंवा
1: अच्छा.
0: किंमत मिळते. आणि मग तिसरा भाग आहे की मांसासाठी. मासे 3 टप्प्यात आपण जर केले तर आपल्याला व्यवस्थित त्याचं मूल्य मिळेल आणि
1: बरोबर.
0: बाजारातल्या संधी नक्कीच शोधल्या पाहिजे. म्हणजे स्थानिक बाजारपेठ असतील किंवा कुठे विक्री करण्यास अजून आपल्याला स्कोप आहे किंवा ह्या संधी निश्चित शेतकरी मित्रांनी बघून ठेवल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि गणित हे मात्र मांडलं पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच. कारण विक्री व्यवस्थापन जर चांगलं असेल तर नक्कीच त्यांना मिळणारा फायदा पण त्याच्यातनं
0: जास्त आहे. म्हणजे मग जेवढं जास्त वजन किंवा वजनावर शिळी देण्याचं एक ठरवलं पाहिजे, त्याच्यासाठी शेतकऱ्यालाही वजनाच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्यालाही पण फसवणूक होण्यापासून तो
1: नक्कीच
0: वाचेल.
1: बरोबर.
0: अशा पद्धतीने नक्कीच शेतकरी मित्रांनी ह्या विक्री व्यवस्थापन आपण किंवा पणन व्यवस्थापन आपण म्हणूया. अजून त्याच्यामध्ये एक आहे की निर्यात करण्यासाठी जर त्या पद्धतीने जर जोपासना केली तर त्याच्यामध्ये मग अधिक फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे त्याची विक्री जर परदेशात होणार असेल, म्हणजे निर्यात होणार असेल, पण त्यासाठी एकदम कडक नियम असतात, त्या पद्धतीनेच ते शेळीपालन करायला पाहिजे.
1: सर, एकंदरीत ही जी पंचसूत्री आहे ही शेतकऱ्यांनी आवलं खरं तर आजच्या काळाची
0: गरज आहे.
1: कारण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवायचा आहे किंवा शेळ्यांपासून तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे,
0: उत्पादन घ्यायचं आहे,
1: तर ह्या सगळ्या
0: पद्धतींचा अवलंब करावा लागेल.
1: अगदी.
0: नाहीतर अर्धवट माहिती किंवा चुकीच्या माहितीने जर आपण ते शेळी पालनात पडलो तर मात्र मग बऱ्याचदा आपण बघतो की मग शेतकऱ्यांना तो परवडेना असा होतो किंवा मग तो
1: नुकसान होतं त्यांचं बरंच.
0: तर हे सर्व टाळण्यासाठी या 5 मूलभूत गोष्टींचा पहिलाच म्हणजे शेळी पालन चालू करण्यापूर्वी केला पाहिजे आणि मगच त्या क्षेत्रात
1: यायला पाहिजे. बरोबर. सर, एकंदरीतच ही शेळी पालनाची पंचसूत्री खरंच म्हणजे जे नव्याने व्यवसाय करणार आहेत त्यांनी जर चांगला अभ्यास केला आणि तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या चुकीच्या पद्धतीनं तुम्ही माहिती घेऊन हा व्यवसाय करू नका. आणि त्यांचा आहार आहे, त्यांच्या जातींची निवड आहे, परत आरोग्य आहे आणि विक्री व्यवस्थापन अर्थातच हे महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी खूप शेळी पालनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण
0: आहेत. आता ह्याच्यात बऱ्याचदा आपण माग बोललो की जे काही माहिती मिळवतात शेतकरी बांधव आणि त्यातून या व्यवसायात पडण्याचा प्रयत्न करतात. तर त्यासाठी आपल्याकडे महाविद्यालय आहेत, पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा काही कृषी विज्ञान केंद्र आहे, या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगली माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती मिळेल. आणि तिथे जर
1: काही वेळेला प्रशिक्षण सुद्धा असतं
0: मग किंवा तिथे प्रशिक्षण घेऊ शकतात, तिथे जाऊन माहिती घेऊ शकतात,
1: प्रक्षेत्र भेटी असतात,
0: प्रक्षेत्र भेटी सुद्धा असतात. शेतकरी मित्रांनी प्रक्षेत्र भेटी सुद्धा दिल्या पाहिजेत, त्यातून त्यांना इतर प्रक्षेत्रावर काही अडचणी येतात किंवा काय उपाययोजना कराव्यात याचाही आपल्याला अभ्यास करता येतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे सर्व करून निश्चितच शेळी पालन
1: यशस्वीपणे
0: करू शकतो.
1: नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि या शेळी पालनाची जी पंचसूत्री आहे खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते आत्ता आपण ऐकली.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे। शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील। विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे। नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे। 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं।

सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI नं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे.
पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज

एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूज पेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतरमंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आजचे कलाकार आहेत ऋषिकेश गांगुर्डे, यांचं गायन आपल्याला ऐकता येणार आहे. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

AIR मराठी डीटे चपग्रवाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:11 झाले. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि परिसरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 36, सांताक्रूज येथे 35° सेल्सिअस इतकी करण्यात आली. किमान तापमान कुलाबा येथे 30 तर सांताक्रूज येथे 29° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 73 तर सांताक्रूज येथे 75% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. रात्री आणि पहाटेच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 29° सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना आहे. दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रात वादळी परिस्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये 9 जूनपर्यंत. सोमालियाची किनारपट्टी, त्यालगतच्या दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मध्य अरबी समुद्रात वादळी परिस्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. गल्फचे मन्नारचे आखात आणि त्यालगतच्या कोमोरिन क्षेत्रात सुद्धा वादळी परिस्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. रात्रीचे 11:13 आणि 27 सेकंद झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत. गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात हे गीत. गीतरचना आहे आरती प्रभू यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. वंदना विटणकर यांची रचना होती आणि श्रीकांत ठाकरे यांचं संगीत. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. रात्रीचे 11:31 झाली आहेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात समय चोळकर यांचं तबलावादन, ताल 3 ताल, त्यांना सारंगी लहरा साथ केली आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांनी. ऐकूया समय चोळकर यांचं तबलावादन, ताल 3 ताल.

समय सोळकर यांचं तबलावादन आपण ऐकलं, ताल तीन ताल त्यांना सारंगी लहरा साथ केली होती उस्ताद फारूक लतीफ खान यांनी. श्रोतेहो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपरवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: कोण तू?
1: सावकाश सांगतो. बसू काय?
0: नको.
1: बसणार. तुला थंडी नाही लागत?
0: काय का हो?
1: ओरडू नकोस, मला नाही आवडत.
0: काय होय तुला?
1: कुणाचा तरी सहवास.
0: सॉरी, मला वेळ नाही गप्पा मारायला.
1: तू गप्प राहा, मी बोलतो.
0: आणि चालता हो? चालता हो.
1: मी केवढा दचकलो. पण तुला सांगू, ह्या भीतीवर सुद्धा माझं प्रेम आहे.
0: असं कसं काय?
1: विजा कडाडल्या की मी घाबरतो. कुणाच्या तरी सहवासाची आस लागते आणि त्यातून तो गडगडाट, तो बेभान करणारा वारा, त्याचा नाद धुंद करतो. हाऊ थ्रिलिंग.
0: लेखक आहे.
1: मग मी कुणाला तरी गाठतो. लहान मूल, म्हातारी, नाहीतर तुझ्यासारखा.
0: चहा नाही बनवणार तू?
2: बनवतो ना.
1: मग त्यांना घेऊन समुद्रावर जातो.
2: त्याची इच्छा नसली तरी?
1: हो. तुलाही आता घेऊन मी समुद्रावर जाणार. तो बेभान समुद्र, 100-150 व्हायलिन्स एकदम वाजावीत तसं वाटत.
2: तोच ऐकायला? नाही, मी येणार नाही.
1: माग एकदा एक मूल असंच नाही म्हणाल. गोबरे गोबरे गाल होते त्याचे. मी त्याला सांगितलं मला सहवास हवाय,
0: पण तो ऐकेल. मग मात्र मी चिडलो. त्याची मान आवळली, ते धडपडलं, तशी त्याची मुंडी पिरगळून टाकली.
1: तुझी मान बघू, बघू तुझी मान. हा हा, थांब, खबरदार, पिस्तूल काढू नको. असला बावळटपणा केला
2: तू वेळ आहेस?
1: चहा बनव. काय म्हणालास?
2: तू वेळ आहेस?
1: यू हेल ऑफ अ फूल.
0: मी वेळ आहे?
2: हो हो, मी ओळून सांगेन. तू वेळ आहेस? तू वेळ.

0: मग त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. एक, दोन, तीन. सबंध पिस्तूलच्या प्रेताच्या शरीरावर रिकामं केल्यानंतर त्याच्या डोळ्यातला खून उतरला. तो खडा खडा हसू लागला, सारखा हसू लागला. हसता हसता डाव्या हातानं नखं कुरतडू लागला. त्याचा उजवा हात पोलिओ सारखा लुळा पडला.
1: तुम्ही त्याला पकडलं तेव्हाही तो तशाच अवस्थेत होता?
0: नाही डॉक्टर, तो बराचसा शांत झाला होता. ज्याचा खून झाला त्याच्या बायकोने ही माहिती दिली. ती बेडरूम मधून हे सगळं पाहत होती. अनपेक्षितपणे घडलं. तो अचानक गोळ्या झाडील याची तिला कल्पनाच नव्हती. फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड अँड ही वॉज लाईंग ऑन द ग्राउंड.
1: खुळ्यानं पळून जायचा प्रयत्न सुद्धा केला नाही?
0: मुळीच नाही. आणि याच गोष्टीचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. जनरली खुनी माणूस पळ काढतो. सराईत गुन्हेगार तर आपल्या खुनाचा मागूसही ठेवत नाही. बट ही वॉज अन एक्सेप्शन. तो तिथंच बसून राहिला.
1: आश्चर्य.
0: पण तो वेडा आहे असं आम्हाला नाही वाटलं.
1: का?
0: सगळ्याच गोष्टी सांगता यायच्या नाहीत डॉक्टर.
1: तुम्ही तर असं म्हणता तर मी कसली मदत करणार? मी फक्त मानसशास्त्र तज्ञ आहे, कायदे पंडित नाही.
0: म्हणूनच तुमच्याकडे केस सोपवले. आम्हाला राहून राहून वाटतंय हा खून वेडाच्या भारात झालेला नाही. त्या माणसाने पूर्ण विचार करून योजनाबद्ध हा खून केलेला आहे.
1: पण खून त्यानंच केलाय इतकं तरी सिद्ध होतंय ना मग?
0: डॉक्टर, वेडाच्या भारात खून केला तर मनुष्य सुटतो. कायद्याची ही पळवाट सर्वश्रुत आहे. त्याने पूर्ण विचारांती खून केलाय. स्वतःला वेडा भासवण्याचा प्रयत्न चालवलाय. माझी खात्री आहे तो वेडा नाहीये.
1: मग त्याला योग्य ती शिक्षा का नाही करीत?
0: त्याआधी तो वेडा नाही हे तुम्ही सिद्ध केलं पाहिजे.
1: पण तो वेडाच आहे हे सिद्ध झालं
0: तर मग तो निर्दोष सुटणार. पुन्हा मग कधीतरी निष्पाप जीवाची हत्या होणार. एका गोळीत जीव गेला तरी वेड्यासारखा निर्जीव प्रेतावर गोळ्या झाडणार.
1: त्याचा पूर्वेतिहास?
0: तो वकील आहे, हुशार वकील, पैसा व्यवस्थित.
1: मॅरेज?
0: येस.
1: दोघांचं पटत होतं?
0: कल्पना नाही. पण हा मात्र रात्री अपरात्री उशिरा घरी यायचा.
1: त्यांची भांडणं व्हायची का?
0: शेजारी म्हणतात हा रात्री परतला की बहुधा त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेर ऐकू येईल. कधी कधी मारजोड केल्याचा.

0: आणि मग काम अधिक गुंतागुंतीचं होईल.
1: पण समजा तुमच्या जीवाला काही अपाय.
0: डोंट वरी इन्स्पेक्टर, अनेक वेळे पाहिलेत मी. मला जरा त्याचा फोटो देता का पाहायला?
1: शुअर, पण फोटो कशाला हवाय?
0: सगळ्याच गोष्टी सांगता येत्या ना इन्स्पेक्टर.
1: ठीक आहे, नका सांगू, हा घ्या. अचानक काय झालं डॉक्टर?
0: काय नाही, आय एम ऑल राईट. थोडासा थकवा आलाय, चॅलेंज स्वीकारलंय ना.
1: अपसेट दिसता.
0: मी ठीक आहे. नाव काय म्हणालात यांचं?
1: यांचं इतके मृदू शब्द, ते सुद्धा एका खुंची वेड्यासाठी.
0: तुम्हाला नाही करायचं ते.
1: बरं, येतो मी.
0: नाव सांगता ना?
1: विश्वास.

tu c'era. Stasera sei lui. Mi spa. Che ti cambia? Hastana galana padnare ti khadi. Akte maasha mohan saakhi. Mohan. तुझी आठवण आज मला अस्वस्थ करू लागली. आज 5 वर्ष झाली तुला हे जग सोडून. तू नेहमी म्हणायचास की मी गेलो तरी तुझ्यासाठी पुनर्जन्म घेईन. देवाला सांगेन मला परत पाठव. अरे माझ्यासाठी एक वेराजी झुरतोय त्या भूतलावर. मला वाटतं आज देवाने तसं ऐकलेलं दिसतंय. मोहन लवकर गेले. हे 5 वर्ष मी कशी काढली ते माझं मलाच माहीत. येणारा एक एक दिवस तुझ्यापासून दूर दूर आहे पण वेळ म्हणून मात्र रेंगाळतच राहील. तू गेला असं मी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागते. अजूनही मी लिपस्टिक लावलेली नाही. आवडत नसते ना तुला? कपाटातलं व्हायोलिन अजूनही यार तो वेळाने खेळताय. फूल वाहते मी त्याला. पण एक सांग मोहन, तू नाव का बदललं?

0: रडशील तर लाफा खाशील. अगं हस हस ना जरा.
1: कोणी रडलं तर राग येतो तुम्हाला?
0: मला माझी बायको आठवते, अशीच रडायची कुत्री सारखी. तू कुत्री आहेस? मग मी सुद्धा कुत्रा नाहीये, कचाकच बोलणी खाणारा.
1: तुम्ही तर वकील आहात.
0: वकील? काळ्या गाऊन मधलं पुजगावण. तू कोण आहेस ग?
1: मी तुझीच आहे मोहन.
0: मी मोहन काय ग? थँक्यू. मी तुझं पुजगावण नाही.
1: तुम्ही चहा घेणार का?
0: ओ घेईन, पण चहात साखर नको.
1: ती सवय. तुम्हालाही तसा चहा लागतो?
0: मला चहा लागत नसतो. ए, मला इथं कशाला आणलाय? आजूबाजूला सैतानांचा पहारा कशाला आहे? सांग ना. हसू नकोस. हॅव मॅनर्स.
1: रडलं तरी चिडता, हसलं तरी.
0: चहा दे आधी. सारखी कचकच बडबड. अगं उभी का? बस ना.
1: मी उभी राहिले तर काय हरकत आहे?
0: मग खिडकीत उभी राहा, चेहरा पेंट कर, लिपस्टिक लाव, उठा. हो, आय एम सॉरी. आय एम टू.
1: मला काही विचारायचं आहे. विचारू?
0: हो विचार, पण मगासारखी भुंकू नकोस. कचकच मला आवडत नाही.
1: मला सांगा, तुम्ही खून का केलात?
0: कारण पिस्तुलामध्ये गोळ्या होत्या.
1: ते पिस्तूल तुम्ही रिकाम होईपर्यंत झाडलं. वास्तविक एकाच गोळीनं तो मिलेला असताना सहा गोळ्या.
0: सहा गोळ्या? सहा? चुकतेस. आठ गोळ्या असाव्यात.
1: नाही, सहाच.
0: तुला मोजताच येत नाहीये.
1: 5 वर्ष मोजली, मी अजून ताळा जुळत नाही.
0: तुझं गणित कच्चं दिसतंय. तुला माहित आहे, एकदा मला 34 मिळालं, मग चढवला.

0: जेव्हा मिळाले 30 तेव्हा बसवला. ए पण तू बस ना, माझे पाय दुखायला लागलेत.
1: विश्वास, एखाद्याचा खून करणं ही तर पशुची मनोवृत्ती झाली.
0: सो व्हॉट, माणसापेक्षा ती खूप चांगली. तुला माहित आहे, मी घरी एक लांडगा पाळलाय. लांडगा?
1: लांडगा?
0: हो, तो सारखा कचकच करतो, लचके तोडतो माझ्या अंगाचे, रक्त ओघळत तेव्हा चाटत बसतो त्याला कंटाळा येईपर्यंत.
1: मग तुम्ही काय करता?
0: मी काय करणार, मी नुसती नख कुरतडीत बसतो, मात्र रक्त चाखण हा धडा त्या लांडग्यानं दिलाय. मी इतका त्यात हुशार झालोय की 100 पैकी 100 मिळाले.
1: तुमच्या बायकोची आणि तुमची भांडणं होतात वाटत.
0: भांडणं? तेव्हा तू भांडणं म्हणतेस? ते महाभयंकर युद्ध असत, तिच्या तोंडची तोफ भुंकत असते. लोकांना वाटत रेडिओवर श्रुतिका लागली आहे, ठाक ठाक ठाक. औ या या या या, आलात आलात, आता गेला गेला. समुद्र कसा तुफान होता नाही? चला रेकॉर्ड लावूया, वाजवून वाजवून खरखरीत झालेले रेकॉर्ड.
1: तुमची बायको दिसायला कशी होती?
0: तुझ्यासारखी नव्हती, सुंदर दिसायला भडक रंगाचे कपडे घालायची, लिपस्टिक सुद्धा लावायची.
1: तुम्हालाही लिपस्टिक लावलेली आवडत नाही?
0: नो, तू सुद्धा लावू नकोस, नाहीतर बोलणार नाही मी तुझ्याशी.
1: नाही, कधीच लावणार नाही, अगदी तुझी शपथ. झालं तुझं समाधान मोहन?
0: मोहन मोहन कॉस्मेटिक्स विकतो काय करतो?
1: तो मोहन व्हायलिन वाजवायचा, ते सूर माझ्या अंतकरणात तरंग उमटून जायचे. वाटायचं हे तरंग थांबूच नाही. ती वर्तुळ अशी गोल गोल होत जावी, गुंतत जावं माझं सुख. सुख असं वर्तुळात येत, पण दुःख आलं तर वेड्या वाकड्या रेषेत येत. मग सूर भेसूर होतात, व्हायलिन कपाटात जात, वर्तुळ वेडी वाकडी होतात.

तो मोहन व्हायोलिन वाजवायचा. ते सूर माझ्या अंतकरणात तरंग उमटून जायचे. वाटायचं हे तरंग थांबूच नाही. ते वर्तुळ अशी गोल गोल होत जावी, त्यात गुंतत जावं माझं सुख. सुख असं वर्तुळात येत, पण दुःख आलं तर वेड्या वाकड्या रेषेत येत. मग सूर भेसूर होतात, व्हायोलिन कपाटात जात, वर्तुळ वेडी वाकडी होतात.

0: आणि ब ला हौद उपसायला मदत करायचा. ए ए तू उपसलायस असा हौद?
1: माझं सुखच इथं झालंय. ते भरू पाहते मी उंजळी ना, पण जस जशी पोकळी भरू लागते तस तसे डोळ्या वाटे रिकाम होते. किती म्हणून बांध घालू?
0: मला मला तुझे डोळे बघायचे. बघू
1: नको,
0: बघू
1: पुढे सरकू नकोस.
0: मला डोळे पाहिजे. किती किती घाबरले ग तुझे डोळे. हे ओठ, हे कसले ग मांसाचे तुकडे.
1: ओठ
0: ओठ सुकले ते. मान, आपण जाऊया समुद्रावर फिरायला. नाही म्हणू नकोस, नाही म्हणू नकोस, प्लीज प्लीज.
1: जाऊया, निश्चित जाऊया. पण मोहन, तू चांदण्या रात्री मऊवळूर बसून व्हायलिन वाजवशील ना रे?
0: हो हो, मी व्हायलिन वाजवीन, समुद्रात वर्तुळ निर्माण करीन.
1: तुम्हाला व्हायलिन येत?
0: हो, मला बाजाची पेटी आवडत नाही. त्यात झुरळ असतात, ते सैन्य अंगावर चाळ करून येत, माझा मेंदू कुरतडू लागत.
1: व्हायलिनचे सूर ऐकताना तुम्हाला कसला भास होतो?
0: मला पावसाची पहिली सर पडल्यासारखं वाटत. आणि अनेक व्हायलिन्स जेव्हा एकदम वाजू लागतात तेव्हा आकाश गडगडायला लागण्यासारखं वाटत. आभाळ आभाळ मुरासारखं टाहो फोडू लागत. भन्नाट वारा मस्तकात शिरतो.
1: आणि जेव्हा आकाश गडगडत वारा भन्नाट धावतो किंवा विजांचा कडकडाट होतो
0: तेव्हा तेव्हा तेव्हा मला कुणाच्या तरी सहवासाची गरज भासते. मला मला कोणीतरी जाणून घ्यावं, माझ्यावर कोणतरी प्रेम करावं.
1: तुम्हाला अजून खरं प्रेम मिळालेलं नाही?
0: तेच शोधतोय, तेच शोधतोय मी. पण फसवणूक निव्वळ फसवणूक.
1: कधी कधी फारच नॉर्मल बोलता.
0: हो हो हो हो, आणि ॲबनॉर्मल वागतो.
1: तुमच्या पहिल्या गोळीला तो माणूस बळी पडला तरी तुम्ही त्याच्यावर सतत गोळ्या झाडत राहिलात.
0: yes.
1: कारण
0: कारण कारण मी गोळी झाडली तेव्हा तो नुसता मरून पडला, ओरडला सुद्धा नाही. त्याने माझ्याशी बोलावं, माझ्यावर ओरडावं म्हणून मी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा गोळ्या झाडीत होतो.
1: ती पावसाळी रात्र असावी.
0: होय,
1: आकाश गडगडत होत.
0: होय,
1: विजा कडकडत होत्या.
0: हो हो हो हो, एक वीज कडाडली. मी घाबरलो, मी घाबरलो, त्याला पिलकलो.
1: विजा कडकडल्या तर तुम्ही घाबरता?
0: होय, कोणीतरी अंगावर धावून आल्यासारखं वाटत. लांडग्यासारखी लसके थोडायला. तो खिडकीतून डोका होतो. तो बघ, तो बघ, तो बघ, तो पुढे सरकला, तो पुढे सरकला. मागे उभाय बघ तुझ्या. आता डाव्या, आता उजव्या. हे हे हे, मागे हो, मागे हो, मागे हो, गोळ्या झाडी. मोहन मागे हो, गोळ्या झाडी. घाबरली घाबरली.
1: मिस्टर विश्वास, तुम्ही वेडे आहात.
0: काय म्हणाली?
1: तुम्ही वेडे आहात.
0: डोंट से दॅट अगेन.

विश्वासचे केस कॉम्प्लिकेटेड आहे, पण मी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करेन. तुला एक सांगू, त्यानं मला फिरायला चालवून सांगितलंय. जाऊ ना, मी राग येणार नाही तुला. आज मला भानच उरलेलं नाही. तो अगदी तुझ्याच सारखा दिसतो रे. त्याच्या रूपात तुलाच मी पाहते.

0: आज हवा किती थंड करणारी आहे, मनही भंग होत आहे माझं.
1: हो ना, नसन्नस रोमांचित झाले बघ. ही पावसाची सर मन कसं तृप्त करते. मी त्या पावसात उभा असताना असा बेभान होतो ग.
0: माझंही भान हरवलंय. ही अशी हवा मनाला खेचत नेते भूतकाळात. तो थंड करणारा मोहनचा सहवास आठवतो.
1: रागावणार नसेल तर एक प्रश्न विचारू. हा मोहन कोण आहे ग?
0: माझा पती. जाऊन 5 वर्ष झाले.
1: दिसायला कसा होता?
0: दिसायला हा बघ फोटो. अगदी तुझ्यासारखा.
1: माझ्यासारखा? कमाल आहे खरं. केवढं साम्य आहे आमच्यात. वेळ लागेल एवढं साम्य.
0: हो, वेळ लागेल एवढं साम्य.
1: लव्ह मॅरेज होतं?
0: एकदा मी बागेत बसले होते. आकाश ढगाळलेलं होतं. वारा सुटलेला होता. इतक्यात मोहन आला. त्याला काहीतरी बोलायचं होतं.

0: ಎಷ್ಟು ಬರ್ಲಿ?
1: ನೀ ಬರ್ತು
2: ಬಸ್
1: ರಾಜಮೀನಾಲ ತುಳ ಎಷ್ಟು ಬಾಗಿದ ಬಸಾಯ ಆವಡ್ತ ಕಾಗ
2: ಕೊಣಿ ಬೋಲಾಯ್ಲಾ ಬರೋಬರ ಅಷ್ಟ ಬರೋ ಅಷ್ಟ
1: ಮನ ಕಿಲೋಕಿತ್ರಿ ಸಾಂಗಾಯ್ತಾಯ್
2: ಮಗ ಸಾಂಗ್ ನಾ ಘಾಬರ್ತು
1: ನೈ ಘಾಬರತ್ ನೈ ಗ ಪಹಿಲಿಚ್ ವೇಳ ಆಯ್ನ ಮ್ಹಣೂನ್
2: ಮ್ಹಣ್ಜೆ
1: ಮ್ಹಣ್ಜೆ ಆಜ್ ಪೌಸ್ ಪಡಿಲ್ ನೈ
2: ಮೋಹನ್ ಹವಾಮಾನ ಖಾತೆಚೆ ಅಂದಾಜ್ ಸಂಗಾಯ್ಲಾ ತು ಆಲಾಯ್
1: ನೈ ಗ ಮನಾ ಅಸ ಸಾಂಗಾಯ್ತಾಯ್ ಕಿ ತೂ ಕನೈ ಕಿತಿ ಸುಂದರ ದಿಸ್ತೆ
2: त्याचा आणि पावसाचा काय संबंध?
1: धीर होत नाही ग म्हणजे तुझे ओठ मला आवडतात आणि हे असं केलं की जास्त आवडत. त्यांना कधी लिपस्टिक लावू नकोस ना, मी बोलणार नाही मग तुझ्याशी.
2: माझ्याशी बोलावं असं तुला का वाटत?
1: का वाटत म्हणजे
2: खबर नाही विश्वास.
1: हो पण मला सहवासाची गरज आहे. I love you.
2: अरे अरे सोड ना मला.
1: पण मला सहवासाची गरज आहे. I love you.
2: अरे अरे सोड ना मला. कुणी पाहिलं तर?
1: पाहू दे त्या. मला तू हवी आहेस. मला समजून घे. माझ्याशी बोल. माझ्यावर प्रेम कर.
2: प्रेम तर तुला पाहिल्यापासूनच तुझ्यावर करीत आले विश्वास. तू आलास मी पुन्हा एकदा या वैराण माळरानावर छोटस फूल उभारलं. ते फूल आता तुझ्या साठी आहे विश्वास. स्वीकार त्याला. ते व्हायलिन तुझी वाट पाहताय पुन्हा एकदा गोड सूर छेडण्यासाठी.
1: किती छान बोलतेस ग तू. तुझ्या शब्दात मी माझं दुःख विसरतो, व्यथा विसरतो. माझ्या बायकोची मला आठवण सुद्धा येत नाही.
2: विश्वास तू आता बरा झालाय. मी पोलिसांना तू वेळाच्या भरात खून केलास असा रिपोर्ट दिलाय. तुझी सुटका झाली की तू मुक्त. विसरलास मला तर?
1: नाही नाही मी तुला कधीच विसरणार नाही. तू मला जाणून घेतलायस, मला सहवास दिलाय, असं प्रेम मला मिळावं म्हणून मी तडफडत होतो. अगं मी प्रेमासाठी त्या माणसाचा खून केलाय ग.
2: खून म्हणजे? तू वेळाच्या भरात खून नाही केला?
1: नाही नाही नाही ते नाटक होतं. त्या माणसाची बायको आणि मी एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो. मला जे प्रेम हवं होतं ते तिने मला दिलं होतं.
2: मग तिच्याशी लग्न करायचं होतं?
1: शक्य नव्हतं. तिचा नवरा तिला घटस्फोट देत नव्हता म्हणून तिने मला त्याचा खून करायला लावलं. तुला माहित आहे मी वकील आहे. वेळाच्या भरात खून केला तर सुटका होते हे मला माहित आहे. मी निनाळे वेळे पाहिले, त्यांचा अभ्यास केला. पैकी एक वेळा मी असा पाहिला की ज्यानं खून केला होता त्याचा उजवा हात मुळा पडायचा, तो नख कुरतडायचा. मी ठरवलं बस हाच अवतार आपण धारण करायचा.
2: आणि मग तू त्याचा खून केला?
1: हो अर्थात.
2: त्या बाईचं काय झालं?
1: ती बाई तिनं मला फसवलं.
2: फसवलं?
1: हो हो. तिचं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम होत. नवऱ्याचा काटा वाटेतून निघावा म्हणून तिनं माझ्याकडून तो खून करवला. मला माया लावली. खऱ्या प्रेमासाठी मी पागल झालो होतो ग. ते मिळवण्यासाठी मी त्या माणसाचा खून केला. मी वेडा नाहीये.
2: नाही तू वेडा नाही पण मूर्ख मात्र आहेस.

0: तू स्वतःहून खुनाची कबुली दिली?
1: हो, कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे. जगात माझा अनेकांशी संबंध आला, पण तू वेगळी होती. माझ्याशी बोलताना तू अशा प्रकारे बोलायची की मी तुझा जन्माचा साथीदार आहे.
0: होय विश्वास, तुझ्यात आणि मोहन मध्ये जे रंगरूपाचं साम्य आहे त्यामुळे मी वाहवत गेले. हरवलेलं खेळणं फार दिवसांनी अचानक सापडलं तर लहान मुलं कसं त्याच्याशी हितगुज करत, तसंच माझं झालं. पण शेवटी भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचं.
1: काय कर्तव्य?
0: हो कर्तव्य, तुझ्या मानसिक तपासणीचं कर्तव्य. कधी कधी वाटायचं पोलिसांना खोटा रिपोर्ट द्यावा, पण तुझ्या बायकोचा केविलवाणा चेहरा उभारायचा नजरेसमोर. नवरा निघून गेला तर स्त्रीला काय यातना होतात ते मी भोगले विश्वास. तुला नाही समजायचं.
1: म्हणजे तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं?
0: विश्वास, मी नाटक जरी केलं तरी प्रेम मात्र खरंच केलंय. तुझ्या मानसिक तपासणीत मला आढळलंय की तुला खऱ्या प्रेमाची आवश्यकता आहे. विशेषतः अशा वादळी रात्री ती भावना जास्त उफाळून येते.
1: म्हणून तू या वादळी रात्री मला इथं आणलं?
0: होय, माझ्या अंदाजाप्रमाणे तू वागलास. तुला माझ्या सहवासामुळे भान उरलं नाही. तू सांगून टाकलंस की तू जाणून बुजून खून केलाय.
1: हो व्हॉट, अजून म्हणेन तस. कोणी ऐकायला इथं?
0: विश्वास, तू जे बोललाय ते सर्व रेकॉर्ड झालं. तू खुनी आहेस, तू वेडा नाही.
1: मी वेडा आहे?
0: तू वेडा नाही.
1: डोंट से दॅट अगेन. मी वेडा आहे, मी वेडा आहे. प्रेमाची तहान लागलेला, म्हणूनच मी तुझ्यावर विश्वास ठेवला. वेडा विश्वास होता तो वेडा विश्वास.
0: माफ कर विश्वास,
1: मी कोणालाच माफ करणार नाही. लांडग्याला नाही, तुला तर नाहीच नाही. आय हेट यू. कुत्री निघाली, लिपस्टिक लाव. एक मोहन गेला आणि आता दुसरा मोहन चालला आहे. म्हणून आनंदानं व्हायलिन वाजव. तुझी मन बघू दे, तुझी मन. घाबरत नाहीये? बाहेर पहारा आहे वाटत.
0: हो,
1: मग ओरडत नाहीस ती?
0: नाही ओरडणार. खिडक्या दार सुद्धा बंद केले.
1: हे कसले माशाचे तुकडे.
0: ओठ आहेत ते, लिपस्टिक सुद्धा नाही त्यांना. मोहनला आवडेल ते.

0: आपण ऐकलं नभोनाट्य वेडा विश्वास. यातील कलावंत रवींद्र बेर्डे, बाळ कुडतरकर आणि ललिता नेने. लेखक रमेश पवार. सादरकर्ते बाळ कुडतरकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, नभोनाट्य आपण ऐकलं AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तसंच तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
2: श्रोतेहो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी, आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 12:30 वाजले. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं उंबरठा या चित्रपटातील गीत. गीतकार वसंत बापट आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांची रचना आणि संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे. पुढील गीत आपण ऐकणार आहोत, चित्रपट आहे जिवाळा.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात गारंबीचा बापू या चित्रपटातील गीत, शांता शेळके यांची रचना आणि संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

आत्ताच आपण ऐकलं प्रसन्नजीत कोसंबी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील प्रियतमा या चित्रपटातील गीत. गीतकार होते अभय इनामदार, संगीतकार चैतन्य आडकर. श्रोतेहो, यानंतर ऐकणार आहोत चंद्रमुखी चित्रपटातील गीत आर्या आंबेकर यांच्या स्वरात. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटातलं गीत, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीतबद्ध केले अशोक पत्की यांनी.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचा 1 वाजला आहे. नादब्रह्मा अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया आशिष रानडे यांनी गायलेला राग मधुकंस. यांना तबला साथ आहे गिरीश पांडे यांची आणि हार्मोनियम साथ केली आहे सुभाष देसकर यांची. ऐकूया आशिष रानडे यांनी गायलेला राग मधुकंस.

0: आशिष रानडे यांनी गायलेला राग मधुकमचं आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती गिरीश पांडे यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुभाष देसकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आता रात्रीचा 1:30 आहे. ऐकूया मालिका विशेष अंतर्गत मालिका कार्यक्रमात मालिका.
1: नमस्कार युवा मित्रांनो, वय वादळ विजांचं या आपल्या नवीन मालेत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या या स्पर्धेच्या युगात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर स्पर्धा ही नुसती बाहेरच्या वातावरणाबरोबर नसते, तर त्यात बऱ्याचदा आंतरिक संघर्ष हा असतोच. पण या लढाईत लढण्यासाठी आपल्याला स्वतःलाच अंतर्बाह्य मजबूत व्हावं लागतं. आणि ह्याच संदर्भात आजच्या आपल्या वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत याच आणि अशाच विषयांसंदर्भात मार्गदर्शनपर गप्पा. आणि या मार्गदर्शनपर गप्पा करण्यासाठी आपल्या सोबतीला आहेत प्रवीण दवणे आणि त्यांच्या सोबतीला आहेत चैत्राली आणि विठ्ठल. चला तर ऐकूया भाग दुसरा.
2: दोस्त हो, नमस्कार. वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रंगलेल्या गप्पांना पुन्हा एकदा सुरुवात करूया. आज आम्ही प्रवीण दवणेंना पुन्हा एकदा आपल्यासमोर खेचून आणलं आहे गप्पा मारण्यासाठी. सर, हे वय असं असतं की आम्हाला काहीच कळत नाही. एवढं म्हणण्या इतकं लहानही नसतं आणि आम्हाला सगळं काही कळतं. एवढं म्हणण्या इतकं मोठंही नसतं. त्यामुळे या वयात अनेक प्रश्न पडतात, अनेक प्रश्नांची वादळं मनात उठतात. पण अशा प्रश्नांची उत्तरं

0: स्वतः शोधण्याची आमच्याकडे तेवढी कुवत नसते, तर त्याबद्दल थोडंसं असं
1: एक गोष्ट मला आवडली ते म्हणजे गेल्या वेळच्या गप्पा ऐकूनही पुन्हा तुम्ही गप्पांसाठी मला बोलावलं. नाही तर होतं काय चैताली माहितीये का, की साधारणतः एका प्राध्यापकाशी मग तो लेखक असो कोणी असो एकदा गप्पा मारल्यानंतर काही मुलं जवळ फिरकत पण नाही. पण मला गंमत वाटते, मला हा माझा सन्मान वाटतो की पुन्हा एकदा तुम्ही मला बोलतं केलं बोलावलं, त्यामुळे मी तुमचं कौतुक करतो. हो की नाही? आणि अगदी आरंभी एक फार सुंदर वाक्य तू वापरलंस ते म्हणजे हे वय असं आहे की कळतंय पण आणि कळत नाही पण. हे कळलं केवढं महत्वाचं आहे, हे तुला कळायला लागलंय ही गोष्ट एक चांगली खूण आहे मला असं वाटतं. आणि त्यामुळे कळणं आणि न कळणं याच्या सीमारेषेवरचं हे तुमचं नाजूक वय आहे. आणि मला वाटतं की त्या वयाच्याच गप्पा आपण सगळेजण मारतो आहोत ना. एक अगदी म्हणजे पहिली गोष्ट भाग्यवान आहेस तू की तुला कळलं की पुढच्या आयुष्यात काही प्रश्न असतात. अनेकदा काय होतं माहिती का, चित्रपटाचा पडदा आणि स्वप्नाळू मालिका याच्यामध्ये तुम्हा मंडळींचं तारुण्य इतकं काही स्वप्नाळू होतं की तुम्ही सगळेजण म्हणजे एखाद्या नटानी कानामध्ये रिंग घातली की तुमची सगळी तरुण पिढी कानात रिंग घालते, एखाद्या नटीने नाकाला वांग बांधलं सगळ्या मुली आपल्या नाकाला वांग बांधलं. हे जे असं खोटं आणि स्वप्नाळू तुम्ही मुली मुलं जगता हे या वयामधली गंमतच आहे. पण तुम्ही दोघे आहात आणि तुमच्या दोघांसारखे अनेक जण आहेत आज आपल्या गप्पा ऐकणारे आहेत की ज्यांना कळतं की आयुष्य म्हणजे केवळ स्वप्न नाही, बरोबर ना, याच्या पलीकडे काहीतरी एक धगधगीत आहे, निराळं काहीतरी आहे. आणि त्यामुळे हे कळणं ही सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात असते. बघ मी काय म्हणतोय ते, आणि ते तू त्याला दाद देतोयस, हो की नाही?
0: हो नक्कीच.
1: प्रश्न आहेत, प्रश्न निर्माण होतील, हे कळणं हीच अनेक उत्तर सापडण्याची सुरुवात असते. खरंय की नाही? हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय मजा पण नाही आयुष्यामध्ये. मला तुम्ही सांगा की ती एक राजा होता एक राणी होती अशी एक कथा सुरू झाली. सुखाने राज्य त्यांनी केलं, नंतर त्यांना छान दोन मुलंही झाली, तीही प्रेमाने वाढली, राजा वृद्ध झाला राणी वृद्ध झाली आणि दोघे जण गेले. ही काही कथा होईल का?
0: नाही.
1: आयुष्याची कथा पण अशी गुळगुळीत होऊन चालत नाही, त्यामध्ये धमाल पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे रंग पाहिजेत, त्यामध्ये चॅलेंजेस आव्हानं पाहिजेत. काय बरोबर की नाही? हे नसेल तर काय उपयोग आहे? आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी मुळामध्ये आपल्याला आपले प्रश्न कळले पाहिजेत. आणि पुढे लक्षात ठेव की ते कळून ते व्यक्त झाले पाहिजेत, ते अभिव्यक्त झाले पाहिजेत. आणि त्यामुळे हे अभिव्यक्त करण्यासाठी आपल्याकडे दोन तऱ्हेची भाषा हवी, एक आंतरिक भाषा आणि एक शब्दांची भाषा. बघ की मी काय म्हणतोय ते.
2: हो सर,
1: कळतंय ना? एक आंतरिक भाषा आणि एक शब्दांची भाषा. आंतरिक भाषा म्हणजे काय माहितीये का, आता मी जे बोलतोय ते तुमच्या डोळ्यात मला कळतंय, डोळ्यात कळतंय, जाणवतंय, किंवा तुम्ही जे आतमध्ये अस्वस्थ आहात ते मला जाणवतंय, हे एक. आणि तुम्ही बोलताय ती शब्दांची भाषा, तुम्ही मला विचारताय, मी तुमच्याशी बोलतोय, ही झाली शब्दांची भाषा. त्यामुळे आज काय होतंय, ही भाषाच मुळात हरवते. तुम्ही सगळी जी मुलं आहात ती कागदावर फार छान लिहितात, पण बोलायला लागली की हुप्प, म्हणजे मोठं कुलूप लागलेल्या अशा न उघडलेल्या अशा पोलादी पेट्या वाटतात. मला काही अर्थ वाटत नाही. आता तुमच्या वयाचं उदाहरण देतो की एखाद्या डब्यामध्ये आईनी साजूक तुपाचे लाडू केलेत पण तो डबा उघडतच नाही तर चालेल का?
2: नाही.
1: तसं तुमच्या हृदयात काय आहे ते जर व्यक्तच झालं नाही तर उपयोग काय? म्हणून उघडता आलं पाहिजे स्वतःला, त्याला म्हणतात अभिव्यक्ती, काहीतरी सांगणं, आणि त्याच्यातून अनेक प्रश्न सुटायला मदत होऊ शकते.
2: सर, आम्ही भरपूर मोठ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र वगैरे वाचतो, त्यांनी अशा भरपूर आठवणी लिहून ठेवल्यात त्यांच्या पत्रांच्या, त्यांच्या फोनच्या, किंवा व्यक्ती जेव्हा भेटतात त्यांच्या बोलण्याच्या. तर मला तुमच्या बाबतीत असं विचारावं असं वाटतं की अशा काही पत्रांच्या आठवणी तुमच्या आहेत का ज्या तुम्ही कधीही विसरू शकणार नाही, त्याबद्दल काहीतरी सांगा.
1: आता जी आपली ऐकणारी जी पिढी आहे, ऐकणारी युवा वाढीचे जे लक्षावधी लोक आज ऐकतायत, अनेक तरुण ऐकतायत, आणि तुम्ही इंटरनेट जमान्यातले आहात सगळेजण, चॅटिंग करता नाही का? आणि चॅटिंग करता म्हणजे काय करता, मला गंमत वाटते. मी एका तुमच्या कॉल सेंटरमध्ये काही कामाला गेलो होतो, म्हणजे ईमेल वगैरे करायचा होता, काहीतरी गेलो होतो, तर तिथे ना चक्क पटापट पटापट टाईप करून तो मुलगा

0: सांगत होता कोणाला तरी मुलीला असेल बहुतेक, आणि मग ती सांगत होती आणि हसत होता मोठमोठ्यानी, हसत होता. मध्येच काय काय त्याचं चाललं होतं. मी त्याला नंतर विचारलं की तू जिला हा ईमेल करतो आहेस बघ, तिला तू पाहिलेस का? तो म्हणतो मी तिला पाहिलेलंच नाही आहे, मी पाहिलेलं नाही आहे. आणि म्हणतो तू हसतोयस, पण आम्ही असंच बोलतो, आम्ही असंच लिहितो. मला आश्चर्य वाटलं विठ्ठल की प्रत्यक्ष बोलू शकत नाही, प्रत्यक्ष हाताने पत्र लिहू शकत नाही, आणि ती मुलं, ती तुमची पिढी फक्त पडद्याशी बोलते. फार वाईट आहे. तुम्हाला कदाचित पटणार नाही, तुम्हाला माझा राग येईल. अरे आला तरी काय, शेवटी बघ मी सांगतोय त्या अनुभवातून आणि प्रेमातून. तेव्हा व्यक्त करण्यासाठी मुळामध्ये तुमच्याकडे भाषा हवी, तुमच्याकडे शब्द हवेत. तुम्हाला कितीही गुण तुमच्या कागदावरच्या परीक्षेत मिळू द्या, पण तुम्हाला काळजावरची परीक्षा द्यायची असते ती भाषेतून, हो ना? आणि त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही जितके व्यक्त व्हाल पत्रांतून, निबंधांतून, लेखांतून, गप्पांतून. अगं मी अनेकदा माझ्या वयाच्या मित्रांकडे जातो ना, ऐक, आणि त्यांची मुलं जर असली घरात तर मला वाटतं ती बोलावीत. ती काय करतात माहिती का, मला बघतात हाय अंकल आणि आतमध्ये खोलीमध्ये लपून बसतात आणि मग संगणकाची खेळत राहतात. अरे 5-10 मिनिटं तरी बोला ना काकांशी, तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचा मित्र आलाय, थोडं बोला. त्यांना व्यक्तींशी बोलणं जड जातं, हो ना? आणि त्यांना यंत्रांशी बोलणं सोपं वाटतं. आश्चर्य वाटेल, मी हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तरुण पिढीविषयी बोलतोय, पण मी अमेरिकेत आता पाहिलं शोकांती काय. तुम्ही असे धक्का बसल्यासारखे माझ्याकडे बघतात, कारण अमेरिका हे तुमचं स्वप्न आहे. त्या 8-9 हजार स्क्वेअर फीटच्या प्रचंड बंगल्यात जवळजवळ 1000 स्क्वेअर फुटाची खोली एका मुलाला होती, माझ्या मित्राच्या मुलाला, ऐक. आणि त्यामध्ये फक्त वाद्य आणि संगणकाचा मोठा पडदा. तो मुलगा माझ्याशी 1 मिनिटही बोलू शकला नाही, तो तिथेच खेळत होता. आणि मग त्याचे वडील म्हणजे माझे मित्र म्हणाले, प्रवीण सगळी श्रीमंती आहे रे, पण माझी मुलं अव्यंग असूनही बोलू शकत
1: नाही.
0: आज अमेरिकेची जी तरुण पिढी आहे ना, तो सूर भारतात येतोय. आणि म्हणून आपल्या गप्पांच्या या महोत्सवात मला मुद्दामून सांगायचं आहे ऐकणाऱ्या सगळ्या लक्षावधी तरुण मुला मुलींना, अरे बोला, पत्र हाताने लिहा,
2: हो सर,
0: हे फार गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल मग इंटरनेटचा आणि याचा उपयोग काय, तो तुम्ही व्यवहार म्हणून करा रे, पण आवडत्या व्यक्तीचं पत्र, मग ते तुमच्या मैत्रिणीचं असो, आईचं असो, बाबांचं असो, मित्राचं असो, ते पुन्हा पुन्हा आपल्या जवळून वाचणं
2: त्याची
0: एक मजा आहे. माझ्या कवितेच्या ओळी मला आठवल्या बरं का विठ्ठल, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी. आणि पुढची ओळ फार वेगळी आहे, डोळे मिटून झुरताना जळत असतं कुणीतरी. तर हे जे आहे त्या पत्रांतून जे झुरणं आहे, पत्रांचं जे जळणं आहे, ते कुणीतरी केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. आज हे तुमच्या पिढीला सांगणारं कुणी नाही, त्यामुळे पत्र लिहिली पाहिजे. तू असं म्हटलंस
2: हो सर,
0: की तुम्हाला काही पत्र आली का, माझ्या घरी तुम्ही केव्हा तरी आलात तर तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे फार मोठमोठ्या माणसांची पत्र आहेत की जी मी केव्हा लिहिली. आज तुम्हाला ती माणसं बघायलाही मिळणार नाहीत, कारण मुळात ती आता या जगातच नाहीत. पण विठ्ठल, फार मोठ्या माणसानं मी पत्र लिहिली, तुझ्याही पेक्षा वयाने लहान होतो चैताली, तुझ्याही पेक्षा मी लहान होतो. आणि 7वी-8वीला असताना मी पत्र लिहिली.
2: अच्छा,
0: कोणाला लिहिली? पु ल देशपांडेला. त्यांची उत्तरं आली. कोणाला लिहिली? बाबा बोरकरांना. त्यांची उत्तरं आली. इंदिरा संत, त्यांची उत्तर आली आहे. आता बोरकर, पुलं, इंदिरा संत तुम्हाला बघायला मिळणार आहेत का?
1: नाही.
0: पण त्यांच्या पत्रांचा खजिना माझ्याजवळ आहे. त्यासाठी मला वाटतं की अशी मोठी माणसं जी आहे, त्यांना पत्र लिहा, त्यांच्याकडून उत्तरं मिळवा. अशा उत्तरात ते सल्ले आयुष्यात उपयोगी पडतात. काय वाटतं?
1: नक्कीच सर. एरवी आम्ही पेपरमध्ये उत्तरं नक्कीच लिहितो.
0: बरं,
1: पेपरमध्ये अगदी पूर्ण पेपर पुरवणं घेऊन उत्तर लिहितो. पण जेव्हा तुम्ही आता विषय काढलाच आहात की पत्र लिहा, पण जेव्हा निबंध लिहायची वेळ येते तेव्हा आमच्या अगदी नाकी न येतात. तेव्हा मग अभिव्यक्तीसाठी भाषेचं महत्व काय?
0: छान आहे. अभिव्यक्तीसाठी भाषेचं महत्व म्हणजे, भाषा एक फार संपन्न साधन आहे. भाषाच एक साधन आहे असं मी म्हणत नाही, पण आता आपण शब्दांबद्दल बोलतो. जसं शरीर कमवावं लागतं तशी भाषा पण कमवावी लागते.
2: हो सर.
0: नाही तर पुष्कळदा काय होतं की माणसानं शब्द सुचेर असे झाले की माणसं हातवारे करायला लागतात, असं करायला लागतात. कारण काय माहितीये का, की त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या हृदयात आहे, पण व्यक्त करायला त्यांच्याकडे शब्दच नाही. त्यामुळे शब्द वेगवेगळ्या तऱ्हेचे कमवावे लागतात. आता मी एक उदाहरण दिलं तर तुम्हाला आवडेल का?
2: भरपूर.
0: आता बघा, एक शब्द आहे घुसमट, म्हणजे मनाची घुसमट होते, हो की नाही? एक शब्द आहे हुरहुर, एक शब्द आहे तगमग, एक शब्द आहे उल्घाल. आता बघा, केवळ मराठीचा प्राध्यापक म्हणतोय म्हणून तुम्ही दूर जाऊ नका, भाषेची गंमत आहे. उल्घाल, तगमग, घुसमट या सगळ्या वरवर एकच भावना वाटतात, पण वेगळ्या आहेत. आता काळजी आणि चिंता एकच वाटते, एक नाही आहे. चिंता आणि खंत एकच वाटत, पण खंत व्यक्त करता येत नाही आणि चिंता व्यक्त करता येते. आता छोट्या गोष्ट आहेत, आकाश आणि आभाळ एकच नाही, वृक्ष आणि तरु कोणी म्हणाल समान अर्थी आहेत, पण वृक्ष म्हटल्यावर जो वृक्ष आपल्या डोळ्यापुढे येतो त्यापेक्षा तरु म्हटल्यावर तो बारीक छोटा हळुवार येतो.
1: हळुवार,
0: हो की नाही?
2: हो सर.
0: घनदाट सावली आणि डेरेदार सावली, डेरेदार वृक्ष, हे मी का सांगतोय? अधिक मी काही तुम्हाला जास्त तुमच्या भाषेत शब्द वापरू का? पकवत नाही. पण मला वाटतं की समजून गेला काय हरकत आहे, नाही का? असं कितीतरी मजा आहेत. त्यामुळे शब्द सुद्धा तुम्हाला एक एक हिऱ्या मोत्यांप्रमाणे जमवावे लागतात. आणि एकदा का शब्दांचा साठा जमला की मग त्याचा आनंद जो घेता येतो ना, त्या आनंदाला त्याच आनंदाची उपमा आहे, दुसरी उपमा नाही. अरे हे वाचा, हे ऐका. नुसतं मी तरुण आहे, तरुण आहे म्हणजे जन्मल्यापासून 18 वर्षाचे झालात म्हणजे तरुण नाही. तुम्ही ऐकता किती, तुम्ही बोलता किती, तुम्ही वाचता किती, याच्यावर तुमचं तारुण्य ठरतं की नाही?
2: हो. पण सर, प्रॅक्टिकल आयुष्यात भाषेचं महत्व काय बरं?
0: आता मी म्हटलं ना की जो काही व्यावसायिक तुमचा भाग आहे, तू डॉक्टर झालीस, तुझा इंजिनियर झालीस, आणखीन तू कुणीही झालीस,
2: हो सर,
0: तरी सुद्धा तुला व्यक्त करावं लागणार ते माणसांशीच. आता एखादा डॉक्टर आहे आणि एखादा पेशंट आहे, पण त्या डॉक्टरला आपल्याला काय जे सांगायचंय ते सांगताच येत नसेल. नुसतं तो आपलं प्रिस्क्रिप्शनवर मेडिसिन लिहून देतोय आणि जातोय, तर काय होतं माहितीये का, कदाचित प्रॅक्टिस भरपूर असल्यामुळे तो पैसा भरपूर कमवेल, पण पेशंटला त्याचा आधार वाटत नाही. म्हणजे समुपदेशन करावं लागतं. तुमच्या अलीकडच्या मराठीत म्हणजे काउन्सिलिंग, काउन्सिलिंग म्हटलं की तुम्हाला लगेच कळतं, समुपदेशन कळणार नाही, नका कळू द्या. म्हणून मला तुमच्या भाषेचा आधार घ्यावाच लागतो, कारण आपल्याला काय माहितीये का, आपल्या ऐकणाऱ्यांना आपलं बोलणं पोचवायचंय. मग मैत्रिणी, तू कुठलाही पेशा स्वीकार, त्या पेशामध्ये तुला भाषा आहेच. आता तुला वकील व्हावंसं वाटते, मला तुझ्यामध्ये विठ्ठल एक चांगला वकील दिसतोय तू, हो नाही? खरंच आहे, तू विज्ञान शाखेचा आहेस मला माहितीये, पण वक्तृत्व स्पर्धा छान गाजवतोस, व्यक्तिमत्व तुझं असं डायनॅमिटिक आहे, चांगला वकील तू होशील. पण वकील होताना तुला पुराण माहिती पाहिजेत, रामायण महाभारत माहिती पाहिजे, तुला वेद माहिती पाहिजेत, ही सगळी उदाहरणं तुला माहिती पाहिजे, वृत्तपत्राचं वाचन पाहिजे, हे सगळं नसेल आणि तू अगदी BSc LLB झालास आणि त्याच्यामध्ये तू प्रथम वर्गात प्रथम आलास, पण तिथे तोंड उघडलं नाही तो उपयोग काय? खरं की नाही? भाषा आहे शस्त्र आहे,
1: शस्त्र
0: ते तुमच्या जवळ पाहिजे, नाहीतर युद्धाच्या वेळेला समोरचा हल्ला करायला शत्रू आला तर त्याला तुम्ही असं म्हणाल का की टाइम प्लीज, तलवारी घरी राहिल्यात, असं चालेल का?
1: नाही.
0: पुष्कळला काय होत, आता जर कोणी आपल्याला बोललं तर आपल्याला आता सुचत नाही, मग आपल्याला सुचत उद्या, आणि आपण काय सांगतो, हे मला तेव्हा सुचलं, किंवा काही जण म्हणतात की मला अरे तेव्हा सुचलं असतं तर. म्हणून सुचण्यासाठी पण भाषा हवी.
1: भाषा,
0: म्हणून चैताली, प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष आपल्या व्यवहारी आयुष्यात सुद्धा भाषेचं महत्व असं आहे. त्यामुळे मी ऐकणाऱ्या लक्षावधी मित्रांना सांगेन, एका मोठ्या मित्राचा ऐका बाबांनो, भरपूर वाचा आणि बोला, बोला मनमोकळं बोला.
1: सर, मी आता भाषेचाच मुद्दा निघाला तर भाषेवरतीच आम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतो, वक्तृत्व, निबंध, याच्यामध्ये बक्षीसही मिळाली आहेत. आणि मी मित्रांनाही सांगतो की तुम्ही भाग घेत चला, तरी अशा स्पर्धांचा आपल्या जीवनामध्ये म्हणजे वाटा काय असतो?
0: एका गोष्टीचं मी अभिनंदन करीन, तू वक्तृत्व हा शब्द योग्य रीतीने उच्चारला. अनेकदा वक्तृत्व म्हणतात आणि मला इतका त्रास होतो ना ऐकायला, पण काय होतं की तो त्रास होताना मला सांगता येत नाही, कारण मी अनेकदा परीक्षक असतो, काहीला मी प्रमुख पाहुणा असतो, आणि प्रमुख पाहुण्याचं काम काय असतं की कौतुक करणं. अतिशय योग्य शब्द उच्चारलास, आणि तुझा मुद्दा छान आहे की या स्पर्धांचा वाटा काय असतो आयुष्यामध्ये. मुळामध्ये आयुष्यामध्ये जिकडे तिकडे स्पर्धा असते. ही स्पर्धा चैताली ही केवळ दुसऱ्याशीच नसते, तर ती स्पर्धा आपली
1: स्वतः
0: आपल्याशी पण असते, स्वतःशी असते. कालच्या पेक्षा आज आपण पुढे गेलो का हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण जर पुढे गेलेले असू तर याचा अर्थ आज आपल्या आयुष्यात दिवस आला, ही गोष्ट चांगली घडली. नाही तर काय होतं की त्या दिवसाला पण वाटतं की याच्या आयुष्यात आपण का आलो. त्यामुळे मी महाविद्यालयीन तरुणांना आणि आपल्या गप्पा ऐकणाऱ्या सगळ्या मनांना, मी नुसतं कानांना बोललोय का
2: नाही,
0: मनांना सांगू इच्छितो की स्पर्धेत भाग घ्या. फार तर काय होईल, भाग घेतल्यावर बक्षीस मिळणार
2: नाही,
0: पण बक्षीस मिळणार नाही हा गुन्हा आहे का?
1: नक्कीच
0: नाही आहे. पण स्पर्धेत भाग घ्यावासा वाटणं, हे वाटणं हेच नियतीनं दिलेलं बक्षीस,
1: बक्षीस
0: हेच पारितोषिक आहे. त्यामुळे पाऊल पुढे गेलं ना. आज तुम्ही विचार करा की आज आकाशवाणीच्या स्टुडिओत तुम्ही गप्पा मारायला आलात. घाबरून जर तुम्ही घरातच राहिला असतात तर तुम्ही फुलू नसा शकलात. म्हणजे शेवटी काय होतं की धोके पत्करावे लागतात. स्पर्धा आपल्याला काय शिकवते ऐकताय ना? स्पर्धा आपल्याला आयुष्यात धोके पत्करायचे असतात हे स्वीकार. नाहीतर काय होईल, ही लोकल गच्च भरून आली, कसा मी जाऊ त्याच्यात, ती गेली, आता दुसरी येईल, दुसरी आणखीन भरून आली, मी कसा चढू आत, असं करता करता शेवटची लोकल निघून जाईल आणि आयुष्यही निघून जाईल. त्यामुळे गच्च भरून आलेल्या लोकल मध्ये चढणं आणि तिथे प्रयत्न करून जागा मिळवणं हीच आहे स्पर्धा. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये स्पर्धा खूप महत्वाची आहे. बरं, हार जीत चालूच असते. इंटरव्ह्यू होणार, केव्हा तरी तुम्हाला निवडणार, केव्हा तरी निवडणार नाही. अरे हा खेळाचा भाग आहे मित्रांनो, हरणं आणि जिंकणं खेळाचा भाग आहे. आता मी इतकी गीतं लिहिली, इतकी पुस्तकं लिहिली, इतके कार्यक्रम केले, सगळेच उत्तम असतील असं नाही, सगळीच पुस्तकं आवडली असतील असं नाही, काही आवडली असतील काही नाही, काही गाणी माझी आली काही नाही. तुम्हाला खोटं वाटेल, कितीतरी मी लिहिलेली गाणी, मी ध्वनिमुद्रित केलेली गाणी ही आलेली पण नाही पडद्यावर.
1: अरे
0: हजारो गाणी पडद्यावर आली, शेकडो गाण्यांना पडदाच दिसला नाही, पण म्हणून मी घरात रडत बसायचं का? जी आली ती आली. खोटं वाटेल की एक दिवस मंगेशकरांच्या घरात आपल्या लता दिदींच्या, उषाताई आणि मीनाताईंशी मी गप्पा मारत होतो आणि मी त्यांना म्हटलं की मीनाताई, कितीतरी गाणी हल्ली मला अशी लिहावी लागतात की जी तेवढी मनासारखी होत नाहीत. त्या मला म्हणाल्या की मनासारखी गाणी लिहित राहण्यासाठी सुद्धा मनासारखी नसलेली गाणी पण लिहावी लागतात. आता मला वाटतं एका साध्या शब्दात त्यांनी स्पर्धाच सांगितली की सगळं जिंकता येतं असं नाही, त्यामुळे तुमच्या आयुष्याचं गाणं तुम्हाला सापडेपर्यंत तुम्हाला गात राहावं लागतं. आणि आयुष्याच्या गाण्याचा सूर सापडावा म्हणून तर आपण एकत्र येतो आहोत. गेल्या वेळी ज्या गप्पा झाल्या त्या गप्पांना दाद दिलीत, आज बोलावलं. जर पुढच्या वेळी तुम्ही मला बोलावलं तर मी असं समजेन की गेल्या वेळच्या गप्पांमध्ये एकमेकाचे सूर जमले आणि गाणं छान रंगत चाललंय. तेव्हा वय वादळ विजांचं ही आपली एक आतल्या संवादाची मैफलच आहे,
1: मैफिल
0: गप्पा आहे. आणि बघा आता लोकांचे फोन आणि पत्र तुम्हाला यायला लागले असतील.
2: हो सर,
0: यायला लागले की नाही, त्यामुळे ती मैफल रंगत जाईल. मग पुढच्या वेळेला मला बोलवणार की
2: नाही? बोलवणार, हा प्रश्न विचारणार सुद्धा तुम्हाला.
0: बरोबर,
2: बोलवणार म्हणजे बोलवणार.
0: तेव्हा असं एकत्र राहूया आणि पुन्हा आपण भेटूया नव्या गप्पांचे विषय घेऊन. नमस्कार
2: मित्रांनो, आताच आपण वय वादळ विजांचं हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रवीण दवणे, चैत्राली आणि विठ्ठल. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित.

0: श्रोते हो, मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात मालिका आपण ऐकले. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
5: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
4: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
5: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
4: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
5: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
4: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही. वनिता मंडळ.

श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संस्कृत वाणी AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 2:25 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकणार आहोत अष्टविनायक चित्रपटातील डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं माहेरची साडी या चित्रपटातील गीत आपण ऐकूया.

0: आत्ताच आपण ऐकलत दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांनी गायलेलं चौकट राजा या चित्रपटातील गीत. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार आनंद मोडक. यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गुपचूप गुपचूप या चित्रपटातील गीत. संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी आणि रचना आहे मधुसूदन कालेलकर यांची.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांनी गायलेलं जयत रे जयत जयत रे जयत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीतकार होते नाधो महानूर. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं कीचकवध चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं गीत.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. रात्रीचे 3 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

अरुण दाते यांनी गायलेलं, मंगेश पाडगावकर यांची रचना असलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आता ऐकूया रंजना जोगळेकर यांनी गायलेलं गीत.

श्रोतेहो, शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोतेहो, तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 3:30 वाजले. मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं या सुखांनो या, या चित्रपटातील गीत. ग.दि. माडगुळकर यांची रचना आहे आणि सुधीर फडके यांचं संगीत.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आणि कार्यक्रमात आता ऐकूया पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं देव दिनाघरी धावला या नाटकातील हे पद. पदरचना आहे बाळ कोल्हटकर यांची आणि संगीतकार वसंत देसाई.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि शैला चिखले यांनी गायलेलं हे गीत आपण आत्ता ऐकलं. ही पारंपरिक रचना आपण ऐकली. विजय कठीण यांनी या गीताला संगीतबद्ध केलं होतं. वेसावकर आणि मंडळी यांची ही पारंपरिक रचना होती आणि विजय कठीण यांचं संगीत होतं. श्रोते हो, मिश्र संगीतात आपण वेगवेगळ्या प्रकारची गीतं आज ऐकत आहात. चित्रपटगीत, कोळीगीत, लोकगीत अशी विविध प्रकारची गीतं आज आपण ऐकत आहात. आणि आता कार्यक्रमात ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ही रचना. शांताराम नांदगावकर यांची, अरुण पौडवाल यांचं संगीत आहे.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ही रचना पुरुषोत्तम दारव्हेकर यांची. संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

पहाटेचे 4 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन, राग नटभैरव, मध्यलयगत मत्त तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे अतुल ताडे यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन, राग नटभैरव यांना तबला साथ होती अतुल ताडे यांची, आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एआर ॲप वरही वनिता मंडळ.
2: पहाटेचे 4:30 वाजत आहेत. ऐकूया नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कृष्णा भट यांनी गायलेला राग ललत. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत नैन लगा, आणि धृतबंदिश 1 तालात निबद्ध असलेल्या बंदिशीचे बोल आहेत लाल मेरे घर आए. यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूया कृष्णा भट यांनी गायलेला राग ललत.

0: श्रोते हो, कृष्णा भट यांनी गायलेला राग ललत आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोते हो, तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसतं?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम, आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
3: श्रोत्या, पहाटेचे 5 वाजले. AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं धाकटी सून या चित्रपटातील गीत. गीतकार सुधीर मोगे, संगीतकार सुधीर फडके.

माझा पती करोडपती या चित्रपटातील गीत आपण ऐकलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांची रचना होती आणि अरुण पौडवाल यांचं संगीत. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात आता ऐकूया निवडून.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील हे गीत होतं. हे गीत गायलं आहे योगिता गोडबोले आणि गुरु ठाकूर यांनी, योगिता गोडबोले आणि ऋषिकेश रानडे यांनी. गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

हमाल दे धमाल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात गीतकार विवेक आपटे आणि संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. गीतरचना आहे श्रीरंग गोडबोले आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोते हो, तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत रामदासांची ही रचना ऐकूया. राम फाटक यांचं संगीत आहे.